102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 28 वैशाख 1948 अर्थात 18 मे 2026. सुप्रभात श्रोते हो, यावेळी सकाळचे 5:57 झालेत. मंगलवाद्यानं आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत.

आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहे. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

रमेश अणावकर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता सुमन कल्याणपूर यांचा, तर संगीत होतं दशरथ पुजारी यांचं. मंगलप्रभात कार्यक्रमात यानंतर ऐकूया अजित कडकडे यांच्या आवाजात संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं.

मंगल प्रभात कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. शिवानंद पाटील यांच्या संगीत नियोजनात ऐकूया स्वामी सूत यांची रचना, स्वर आहे आरती अंकलीकर यांचा.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच मंगल प्रभात हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. यावेळी सकाळचे 6:30 झालीत. चिंतन या कार्यक्रमात ऐकूया विशाल तुडंबार यांचे विचार.
1: नमस्कार, माझे नाव विशाल तुलसीदास तुडंबार. माझ्या आजचा चिंतनाचा विषय आहे राष्ट्र उभारणीत माझी भूमिका. खरं तर बरगडांच्या तुरुंगातून मी हृदयाला मुक्त केले. जिथे जिथे दमनी आहे तिथे तिथे माझे रक्त गेले. सगळे मिळूनही सगळ्यांसाठी जगण्यातही अर्थ आहे. सगळे मिळूनही सगळ्यांसाठी मरण्यातही मोजा आहे. मग जगावं कशासाठी? तर राष्ट्रासाठी. मरावं कशासाठी? तर राष्ट्रासाठी. मग राष्ट्र म्हणजे काय, युवक म्हणजे काय, आणि त्यात माझी भूमिका काय? ज्याप्रमाणे एखाद्या सिंहाचं सामर्थ्य त्याच्या जबड्यामध्ये असतं, त्याचप्रमाणे हे राष्ट्र घडवण्याचं सामर्थ्य तुम्हा माझ्या तरुणांच्या मनगटामध्ये आहे. परंतु तोच तरुण आज नको त्या मार्गाने जाऊन आपल्या आयुष्याची थट्टा करत असताना आपल्यालाच पाहायला मिळते. मग इथेच श्वेता चतुर्वेदी आपल्या पुस्तकात अशी लिहायला लागते की वी आर प्लेइंग बॅटल ऑन अ रॉंग बॅटल ग्राउंड. मुळात आजचा तरुण हा चुकीच्या युद्धभूमीवर युद्ध खेळतो आहे. ही वस्तुस्थितीसुद्धा आपल्याला नाकारता येणार नाही. जर आपण बारकाईने विचार केला तर आपल्या आयुष्याच्या 3 अवस्था आहेत. पहिली आहे बाल्यावस्था, दुसरी आहे तारुण्यावस्था, आणि तिसरी आहे वृद्धावस्था. जर आपण इथे बाल्यावस्थेचा विचार केला तर बाल्यावस्थेमध्ये कृती आहे परंतु विचार नाही. याच्याच पलीकडं वृद्धापकाळाचा विचार केला तर वृद्धापकाळामध्ये विचार आहेत परंतु कृती नाही. पण आपल्या आयुष्याची एकमेव आणि सोजोड अशी अवस्था आहे ज्या अवस्थेमध्ये विचार आणि कृती या दोन्ही एकत्रित आलेल्या असतात, तीच म्हणजे तुमची माझी तारुण्याची अवस्था. मग या तारुण्याच्या अवस्थेमध्ये जी धमक, जी ऊर्जा आपल्यात निर्माण होते, तीच धमक, तीच ऊर्जा खऱ्या अर्थानं राष्ट्राच्या सार्वांगिक विकासासाठी वापरणं नित्यांचं गरजेचं आहे. मग राष्ट्र म्हणजे नेमकं काय? मुळात राष्ट्र आणि देश या दोन गोष्टी समजून घेण्यात अनेकांची गफलत होते. मुळात राष्ट्र ही संकल्पना समजून घेताना डॉक्टर बी आर आंबेडकर असे म्हणतात की एखादा देश जर निर्माण करायचा असेल तर त्याला 4 गोष्टी महत्त्वाच्या. तिथे लोकसंख्या पाहिजे, तिथे शासनव्यवस्था पाहिजे, तिथे भूप्रदेश पाहिजे, आणि चौथी आणि तितकीच महत्त्वाची, तिथे एक सांस्कृतिक वारसा आपण ज्याला म्हणतो ते पाहिजे. मग या 4 गोष्टी जेव्हा एकत्रित येतात तेव्हा देश बनतो खरा. मग त्याला राष्ट्र बनवायचं असेल तर काय? इथेच बी आर आंबेडकर समोर म्हणतात की या 4 गोष्टी जेव्हा एकत्रित येतात तेव्हा देश बनतो. पण त्याला राष्ट्र जर बनवायचं असेल तर त्याच देशाच्या लोकसंख्येत राहणारा प्रत्येक माणूस, मला माझा जीव जितका प्रिय आहे तितकाच प्रिय मला जेव्हा वाटायला लागतो, आणि त्या अनुषंगानं जेव्हा मी प्रयत्न करतो तेव्हा खऱ्या अर्थानं देशात राष्ट्र असे म्हटले जाते. परंतु अलीकडे देशामध्ये आपल्या आगळीवेगळी परिस्थिती आज पाहायला मिळते. एका झेंड्याच्या विरोधात दुसरा झेंडा, दुसऱ्या झेंड्याच्या विरोधात तिसरा झेंडा, हे सुद्धा चित्र आपल्याला पाहायला मिळते. अरे, माणसं मरत आहेत, आधी माणसं जगवा. मुळात झेंडा महत्त्वाचा नाही तर माणूस महत्त्वाचा, माणूस धर्म महत्त्वाचा. इथेच वंदनीय महाराज असे म्हणतात की देश हा देवाची पवित्र, कायदा त्याचे व्यवस्थासूत्र. अर्थात माझा देश हाच माझा देव आहे, किंबहुना मला देवाच्याही पलीकडं आहे ही भावना, एवढी समर्पण वृत्ती जेव्हा तुम्हा आमा मनात निर्माण होईल तेव्हा खऱ्या अर्थानं राष्ट्र ही संकल्पना उदयाला येईल. धन्यवाद.
0: विशाल तुडंबार यांचे विचार आपण ऐकलेत. चिंतन हा विचार मंथनाचा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. यावेळी सकाळचे 6:35 झालीत. श्रोते हो, ऐकूया आज प्रसारित होणाऱ्या

या रूपरेषेनंतर 6:40 कृषी वाणी या सदरात दूध उत्पादनावर परिणाम करणाऱ्या बाबी आणि उपाय याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती. वाचक स्वर सुमेध मुंगले यांचा. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात 6:45 योग आणि आपलं आरोग्य याविषयी योग शिक्षिका वर्षा लोखंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा सहक्षेपित करू. सादर करते नरेंद्र कुमार ठाकूर. निर्मिती असेल आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची. 6:50 परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. सादर करते विजय भुयार. निर्मिती असेल आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

दिनविशेष हा कार्यक्रम 6:55 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:15 आणि त्यानंतर 8:40 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करू. विविध भारती सेवेचे कार्यक्रम 9:00 सहक्षेपित करू. 10:00 सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेऊ शकाल. 10:30 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग प्रसारित करू.

सकाळी 11 वाजता श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंत आपण ऐकू शकाल. वनिता मंडळ हा कार्यक्रम दुपारी 12 वाजता आणि त्यानंतर दुपारी 1 वाजतापासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 5:30 युवावाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. विविध भारती सेवेचे कार्यक्रम सायंकाळी 6 वाजतापासून आपण ऐकू शकाल. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम सहक्षेपित करू आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

7:30 आपलं घर आपलं वावर हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 8:15 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. श्रोते हो, कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकलीत. या सर्व कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण.

0: प्रसारित करीत आहोत कृषीवाणी हा कार्यक्रम. वाचक स्वर आहे सुमेध मुंगले यांचा.
1: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कृषीवाणी या आपल्या दैनंदिन सत्रामध्ये आज आपण ऐकूया दूध उत्पादनावर परिणाम करणाऱ्या बाबी आणि उपाय याविषयीची माहिती. आणि ही माहिती आपणास प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, दुधातील घटकाच्या प्रमाणावर परिणाम करणाऱ्या प्रमुख बाबी जनावराचा प्रकार. निरनिराळ्या प्राण्यांच्या दुधातील घटकाच्या प्रमाणात आणि दूध उत्पादनात प्राणीनिहाय फरक आढळतो. उदाहरणार्थ गाय, म्हैस, शेळी इत्यादी. जनावराची जात, एकाच प्रकारच्या गुरांच्या अनेक जाती असतात. त्याच्या जातीप्रमाणे दुधातील घटकांच्या प्रमाणात आणि दूध उत्पादनात प्राणीनिहाय फरक आढळतो. उदाहरणार्थ गायीमध्ये जर्सी, होलिस्ट्रीन या विदेशी तर गीर, साहिवाल सह इतर 40 देशी गोवंश, तर म्हशीमध्ये मुर्रा, जाफराबादी इत्यादी सह 16 जाती आहेत. दुधाच्या काळाचा टप्पा. गायी म्हशीच्या दुधाचा काळ जसा जसा पुढे जातो म्हणजे वाढतो, तसे तसे दुधात स्निग्धांशाचे प्रमाण थोडेसे वाढते. याउलट दूध 3 महिन्यापर्यंत वाढून नंतर हळूहळू कमी होते आणि 9 ते 10 महिन्यात आटते. अर्थात व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. गायीचे वय पहिल्या वेतापासून 3 वेतापर्यंत दूध आणि स्निग्धांशाचे प्रमाण थोडे थोडे वाढते, नंतर ते स्थिर राहून 12 ते 14 वर्ष वयानंतर कमी होते. एकाच जातीच्या गायींना सारखेच खाद्य दिले आणि व्यवस्थापन देखील सारखेच असेल तरी देखील त्याच्या दूध उत्पादनात आणि दुग्ध घटकामध्ये फरक आढळतो. हा फरक अनुवंशिकतेच्या कारणामुळे होतो. दुधामध्ये स्निग्धांशाचे प्रमाण उन्हाळ्यात थोडे कमी आणि हिवाळ्यात थोडे अधिक असते. हाच फरक दूध उत्पादनात देखील आढळतो. 24 तासात दूध काढण्याच्या 2 वेळांमध्ये 12 तासापेक्षा अधिक अंतर असेल तर अधिक वेळानंतर काढलेल्या दुधाचे प्रमाण अधिक आणि स्निग्धांशाचे प्रमाण कमी राहील. गायीच्या एकाच वेळेच्या दोहण्याच्या सुरुवातीच्या धारामध्ये स्निग्धांश कमी तर शेवटच्या धारामध्ये बराच अधिक असतो. हा फरक 2 ते 3% राहू शकतो. विण्याच्या काळात गाय धष्टपुष्ट असून अंगावर चरबी अधिक असेल तर अशा गायीमध्ये सुरुवातीच्या काळातील दुधात स्निग्धांश अधिक राहून नंतर 15 ते 20 दिवसानंतर तो थोडा कमी होऊन नंतर स्थिर राहतो. खाद्याची कमतरता असल्यास त्याचा परिणाम दूध उत्पादनावर होतो, मात्र दुधातील घटकांवर विशेष परिणाम होत नाही. त्यांना स्निग्ध पदार्थ खाऊ घातले तरी दुधातील स्निग्धांश 0.2%पेक्षा जास्त वाढणार नाही, करता संतुलित आहार देणे योग्य आहे. पुढील बाबी व्यतिरिक्त दूध काढणाऱ्यात बदल. दोहण्याच्या वेळी गायी भिणे, आजारपण, माज, औषध उपचार या आणि इतर कारणामुळे दुधाचे उत्पादन आणि त्यातील घटकाचा परिणाम घटकांच्या प्रमाणावर फरक पडतो. बाह्य घटक रसायने न देता आवश्यक समतोल आहार, पालनपोषण, काळजी, निगा आणि योग्य व्यवस्थापन इत्यादीद्वारे दूध उत्पादनामध्ये भरीव प्रगती तर थोड्याफार प्रमाणात फॅटही वाढविता येऊ शकतो. आयुर्वेद वेदामध्ये वनस्पतीचा उपयोग केला असता दुधाचे फॅटचे प्रमाण वाढल्याचे दाखले सापडतात. या शास्त्रीय आधार देऊ शकत नाही, तरी थोड्या प्रमाणात प्रयोग करण्यास निश्चित हरकत नाही. बरेच शेतकरी जनावरांना ढेपेऐवजी कापसाची सरकी खाऊ घालतात. ती तशीच न देता भरडून भिजून खाऊ घातल्यास दुधाचे फॅटचे प्रमाण वाढते. एरंडीची पाने जनावरास भरपूर खाऊ घातल्याने दूध वाढते. चवळीच्या ओल्या शेंगा आणि बीज भिजून भरपूर खाऊ घालावे, त्यामुळे दूध वाढते. मेथी खाऊ घातल्यास दुधासोबत जनावराची आरोग्य शक्ती वाढते. आंबाडीचे बीज भरडून पाण्यात घट्ट भिजून त्याचे गोळे खाऊ घातल्यास दूध वाढते. उडीद भिजून भरपूर खाऊ घालावेत. जनावरात भरपूर गांजरे खाऊ घातल्यानेही दूध वाढते. वासनवेल भरपूर खाऊ घातल्याने गायी म्हशी भरपूर दूध देतात. तर आताच आपण दूध उत्पादनावर परिणाम करणाऱ्या बाबी आणि उपाय याविषयीची माहिती ऐकलीत आणि ही माहिती आपणास प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून.
0: सुमेध मुंगले यांनी दिलेली कृषीवाणी आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. यावेळी सकाळचे 6:45 होत आहे. थोड्याच वेळात आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2 वाजता ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात ब्रीज प्रक्रियाविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता सुवर्ण कुलकर्णी यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. सकाळचे 6:45 आणि 45 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2 वाजता ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात ब्रीज प्रक्रियाविषयी माहिती ऐकलीत. वाचक सुर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. सकाळचे 6:45 आणि 45 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत आरोग्यम धनसंपदा.
1: आरोग्यम धनसंपदा या आकाशवाणी जळगाव निर्मित कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग दुसरा ऐकणार आहात. तज्ज्ञ आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
2: नमस्कार श्रोते हो, आजच्या भागात आपण बघूया शयन स्थितीतील आसने, म्हणजेच पाठीवर झोपून करावयाची आसने. या आसनांमुळे मेरुदंड, कंबर, नितंब, खांदे इत्यादींवर योग्य ताण पडून शरीर सुडवून होण्यास मदत होते. पवनमुक्त आसन. पवन म्हणजे वायू, वात. शरीरातील वायू या आसन मार्गे बाहेर टाकला जातो. हा वात मोठ्या आतड्यात अडकून राहिल्यास अंगदुखी, पाय दुखणे, पोट दुखणे, स्थूलत्व येणे, अंग जड होणे असे त्रास होऊ लागतात. वेळीच उपाययोजना न केल्यास संपूर्ण शरीर आखडल्यासारखे होते, भयंकर वेदना होतात. सर्वप्रथम पाठीवर झोपावे, दोन्ही पाय एकमेकांजवळ व हात शरीरालगत ठेवावे. श्वास घेत पोट आत खेचत पाय वर उचलावेत. पाय गुडघ्यातून दुमडावेत. छातीजवळ आणण्याचा प्रयत्न करावा. दोन्ही हातांनी गुडघ्याला विळखा घालावा. डाव्या हाताने उजव्या हाताने डाव्या हाताचे कोपर पकडावे. हळूवार डोकं वर उचलावे. मान झुकवत नाक गुडघ्याला लावावे. या अवस्थेत मांड्या पोटावर दबलेल्या असाव्यात. अलगट डोळे झाकत श्वास रोखण्याचा प्रयत्न करावा. या आसनाचे फायदे अधिक प्रमाणात मिळण्यासाठी श्वासाला बाहेर रोखल्यानंतर गुदद्वार आक्रसून घ्यावे. 2 ते 3 सेकंदांनी हळूवार शिथिल करावं. ही झाली अश्विनी मुद्रा. पुन्हा नैसर्गिक श्वसन घेत हीच क्रिया 2 ते 3 वेळा करावी. मूत्रमार्गातील अडथळे दूर करण्यासाठी अश्वमुद्राही करता येते. श्वास बाहेर रोखून मूत्रमार्गाचे आकुंचन व शिथिलीकरण करावे. मूळव्याध असल्यास मात्र हे आसन करू नये. वात, अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठता यावर उत्तमरित्या कार्य करते. अश्वमुद्रा केल्यास वयानुसार मूत्रविसर्जनावरचे कमी झालेले नियंत्रण सुधारते. मधुमेह, रक्तदाब यावरही हे आसन उपयुक्त आहे. वातामुळे होणारे विकार जसे अंग जड होणे, गोळे येणे, अंग दुखणे यातही आराम पडतो. हळूवार डोळे उघडावेत. श्वास सोडत मान खाली घेत डोकं जमिनीवर टेकवावे. शरीर शिथिल करावे. उठून बसत आसनमुक्त व्हावे. सर्वांगीण आरोग्य प्राप्तीसाठी उत्तम असे आसन म्हणजे सर्वांगासन. सर्वप्रथम पाठीवर झोपावे. दोन्ही पाय एकत्र जुळवावेत. हात शरीरालगत ठेवावेत. हात हळूहळू कमरेखाली घ्यावेत. हाताचा कमरेला आधार देत दोन्ही पाय सरळ करीत शरीर वर उचलावे. खांद्यांपर्यंतचा संपूर्ण भाग वर उचलावा. हातांचे कोपर जमिनीला टेकवावे. शरीर किंचित डोक्याकडे झुकवावे. हनुवटी छातीवर टेकवावी. डोळे अलगद मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करावे. हळूहळू स्वराव करीत 3 ते 5 मिनिटे या आसनात राहण्याचा प्रयत्न करावा. मणक्याचे विकार, रक्तदाब, मूळ व्याध, स्पॉन्डिलिसिस, पोट, फुप्फुसे, मेंदूंचे विकार, ऑपरेशन झाले असल्यास तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. आपले हृदय सतत पंपाप्रमाणे अशुद्ध रक्त ओढून शुद्ध करून संपूर्ण शरीराला पोहोचवीत असते. या आसनामुळे रक्त सहजरित्या हृदयात येते. अशुद्ध रक्तवाहिन्या झडपांना विश्रांती मिळते. परिणामी व्हेरिगोज वेन्स या विकारात कमालीचा फायदा होतो. लठ्ठपणा, अंगावरील सूज कमी होते. मेरुदंड ताठ होण्यास मदत मिळते. अलगद डोळे उघडा. श्वास सोडत हाताचा आधार घेत पाय खाली आणावे. हात जागेवर घ्यावे. पाठ, नितंब खाली टेकवत हनुवटीवर घ्यावी. खांद्यांचा भार कमी करत शरीर जमिनीवर टेकवावे. यासोबत आपण इतरही आसने करू शकतो, जसे मर्कटासन, सेतुबंधासन, हलासन, चक्रियासन, उत्तानपादासन वगैरे वगैरे.
1: आत्ताच पण वर्षा लोखंडे यांनी योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. निर्मिती आकाशवाणी जळगाव.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण दुपारी पुन्हा 2:05 ऐकू शकाल. सकाळचे 6:50 आणि 40 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर. श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
2: नमस्कार. वृक्षारोपण मोहिमा दरवर्षी काढणे. पुढच्या महिन्यामध्ये 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन आहे. त्या पर्यावरण दिनाचं औचित्य साधून आपण वृक्षारोपणाच्या मोहिमा काढू शकतो. कचरा व्यवस्थापन जागरूकता कार्यक्रम करणे हे सुद्धा फार महत्वाचे आहे. व्यक्तिगत स्तरावर पर्यावरण संरक्षणासाठी आणखी काय करू शकतो, तर आपण व्यक्तिगत स्तरावर कचरा कमी करू शकतो. प्लास्टिकचा वापर कमी करा, कचऱ्याचे वर्गीकरण घरातूनच करा आणि पुनर्वापर करा. ऊर्जा बचत करा. ऊर्जा बचत ही सुद्धा फार महत्वाची आहे. झटपट दिवे बंद करणे, गरज नसताना उगाचच दिवे चालू ठेवणे, ऊर्जा बचत करणारे उपकरण वापरणे, वाहनांचा वापर कमी करा, या मार्गाने ऊर्जा बचत करता येईल. पाण्याची बचत करा. जेवढं पाणी लागतं काटकसरीपणा करा. वृक्ष लागवड हा सर्वात महत्वाचा विषय आहे. वृक्ष हवा शुद्ध करतात, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन निर्माण करतात आणि पर्यावरणाचे संतुलन राखतात. आपल्या आजूबाजूला जेवढी जास्त वृक्ष लावता येईल ती वृक्ष लावा, त्यांचे संगोपन करा, त्यांची काळजी घ्या. यापेक्षा सगळ्यात जास्त योगदान कुठलीही गोष्ट देऊ शकत नाही जर आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर. पर्यावरण विषयाबद्दल, त्याच्या संवर्धनाबद्दल आपण स्वतः जागरूक असण्यासोबत इतरांनाही याबाबत माहिती देऊन जागृती वाढवता येईल. हे काही छोटे उपाय आहेत, पण या छोट्या उपायांची फार मोठी शक्ती आहे. आणि आपण सर्व मिळून जर प्रयत्न केले तर स्वच्छ, निरोगी आणि टिकाऊ पर्यावरण आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण निर्माण करू शकतो. हवामान बदल झालेला आहे, क्लायमेट चेंज झालेला आहे, त्याचे उपाय आणि आपण वैयक्तिक स्तरावरती काय करू शकतो हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. पण आता हवामान बदल म्हणजेच काय, त्याचे माणसावर आणि पृथ्वीवर काय परिणाम होत आहेत. आता माणसांच्या वेगवेगळ्या कृत्यांमुळं पृथ्वीचं तापमान वाढतंय आणि यालाच क्लायमेट चेंज असं म्हणतात. म्हणजेच काय, तर हवामान बदलांमुळे मानवी आयुष्याला धोके निर्माण झालेले आहे. पाण्याची सायकल चेंज झालेली आहे. पहिले जसा उन्हाळा पावसाळा होता तसा होत नाहीये. पाऊस लवकर यायला लागलाय तर कुठे कुठे उशिरा यायला लागलेला आहे. जर याविषयी पावलं उचलली नाही तर माणूस आणि निसर्ग या दोन्हींना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. भयानक दुष्काळ होऊ शकतात. समुद्राची पातळी वाढलेली आहे आणि वाढत चाललेली आहे. पशी पक्षी प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. वाढत्या मानवी घडामोडींमुळं कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. परिणामी तापमानातही वाढ झालेली आहे. आता हवामान बदलांचे आणखी परिणाम काय आहेत, तर याचे बरेचसे परिणाम आहेत. हवामान बदलामुळं आपली मानवाची जीवनशैली बदलून गेलेली आहे. सुपीक जमिनीचं रेताळ जमिनीमध्ये रूपांतर होऊ शकतं, कारण त्यांची सुपीकता कमी होईल. पाण्याच्या कमतरतेमुळं पिकं अन्न उगवणं देखील कठीण होईल. समुद्राच्या पातळीत वाढ होत असल्यामुळे बरेचसे जे छोटे आयलंड देश आहेत जिथे टुरिझम, बरेचसे लोक पूर्ण जगभरातून तिथे टुरिझमसाठी जातात, अशा आयलंड देशांना फार धोका निर्माण झालेला आहे. कारण चारी बाजूंनी समुद्राची पातळी वाढत चाललेली आहे. आणि सध्या झालेल्या चीन, जर्मनी, बेल्जियम, नेदरलँड्स येथील पुरांमुळे हे बघण्यात आलेलं आहे. कारण अशा देशांमुळे अशा प्रकारचे भयंकर पूर कधी येत नव्हते. पण या तापमानामध्ये जो बदल झालेला आहे त्यामुळे ह्या ज्या घटना घडतात आहेत ह्या त्याच्या साक्षी आहेत. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
0: परिसर हा कार्यक्रम आपण दुपारी 2:10
3: आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. यावेळी सकाळचे 6:55 झालीत. प्रसारित करीत आहोत दिनविशेष आज हा कार्यक्रम.

नाटककार, दिग्दर्शक आणि अभिनेते रत्नाकर मतकरी यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म 17 नोव्हेंबर 1938 रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईतील रॉबर्ट मनी हायस्कूल आणि राममोहन इंग्लिश स्कूल येथे झाले. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण एल्फिस्टन कॉलेजमधून पूर्ण केले. 1978 त्यांनी बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी केली आणि त्यानंतर त्यांनी पूर्णपणे आपले आयुष्य साहित्य आणि रंगभूमीला वाहून घेतले. मतकरी यांनी साहित्याच्या विविध प्रकारात दर्जेदार लेखन केले आहे. त्यांनी 70 नाटके, 23 कथासंग्रह, 16 एकांकिका, 12 बालनाट्य आणि 3 कादंबऱ्या लिहिल्या आहे. त्यांनी महाराष्ट्रात बालनाट्याची निर्मिती केली. झोपडपट्टीतील मुलांना त्यांनी नाटक शिकवले. वृत्तपत्रीय सदरलेखन, मालिका चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन, मध्यांतर, बालनाट्य आणि सूत्रधार या नाट्यसंस्थेचे लेखक, दिग्दर्शक, नट, निर्माते, कथाकथनकार, दूरदर्शनवरील शरदाचे चांदणे आणि गजरा या कार्यक्रमाचे सादरकर्ते, नर्मदा बचाव आंदोलन आणि निर्भय बनो आंदोलन यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. हौशी चित्रकार, चांगले वक्ते असे मतकरींचे चौफेर व्यक्तिमत्व होते. त्यांच्या गूढकथा अत्यंत थरारक आणि मानवी मनाचा ठाव घेणारे असत. खेकडा गहिरे पाणी, एक टोले पाहतोय, अपरात्र हे त्यांचे गाजलेले गूढकथा संग्रह आहे. त्यांची लोककथा 78, अश्वमेध, 4 दिवस प्रेमाचे आणि महाभारतावर आधारित आरण्यक ही त्यांची नाटके अत्यंत लोकप्रिय ठरली. अलबत्त्या गलबत्त्या, निम्मा शिम्मा, राक्षस ही त्यांची बालनाट्ये मुलांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. त्यांच्या साहित्यातील योगदानासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाचे अनेक पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा पुरस्कार आणि संगीत नाटक अकादमी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. 2001 साली पुण्यामध्ये झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 18 मे 2020 मुंबई येथे कोरोनामुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्यातील एक प्रतिभावान लेखक काळाच्या पडद्याआड गेला. अशा या मराठी साहित्यातील गूढकथा प्रकाराचे श्रेय असणारे रत्नाकर मतकरी यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

श्रोते हो दिनविशेष आज हा कार्यक्रम आपण ऐकलात. लेखन आणि निवेदन होतं स्वाती गोलाईत यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यावेळी सकाळचे 7 वाजले आहे.
1: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
2: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
1: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज, आर्णी रोड, यवतमाळ.
3: नॅक मान्यता प्राप्त.
2: संपर्क गजानन समृद्धवार सर, 95-294-28-472.
4: आकाशवाणी वरून जाहिरात म्हणजे स्वप्नांना सोनेरी किनारी. आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे यशस्वी उत्तुंग भरारी. आकाशवाणीवरून जाहिरात करूया, संपन्नतेचा हात धरूया.

श्रोते हो, एक निवेदन ऐका. शेतकरी बंधूंनो, हॅलो कास्तकार हा फोन इन कार्यक्रम शनिवार आणि रविवार दिनांक 23 आणि 24 मे 2026 रोजी किसानवाणी अंतर्गत प्रसारित होईल. या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता. आपण आपले शेतीविषयक प्रश्न वा समस्या विचारा, त्याला तज्ज्ञ, शास्त्रज्ञ आणि अधिकारी उत्तरं देतील आणि त्याचं प्रसारणही केलं जाईल. तेव्हा आपले शेतीविषयक प्रश्न वा समस्या विचारा गुरुवार दिनांक 21 मे 2026 रोजी दुपारी 3 ते 4 या कालावधीत. तुम्हाला फोन करायचा आहे 0 72 32 24 54 64 या फोन क्रमांकावर आणि म्हणायचं आहे, हॅलो कास्तकार, निवेदन संपलं.

घनगर्द आभाळ धरित्रीला टेकलेलं. एक झाड हिरवगार डोहाकडे झुकलेलं. एक थरा अवखळ खळाळून वाहणारा. एक डोंगर जलाशयात प्रतिबिंब पाहणारा. आज जे आहे ते उद्या असेल का? येणाऱ्या पिढीला ते पुस्तकातच दिसेल का? चला वसुंधरेचा ठेवा जतन करूया.

आपल्या रेडिओ सेटवर यावेळी आपण ट्यून केला आहे आकाशवाणी यवतमाळ. तेव्हा आमच्यासोबत ऐकत रहा आकाशवाणी यवतमाळ.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण. यावेळी सकाळचे 7:07 होत आहे. थोड्याच वेळात पुणे केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र 7:10 आणि त्यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम अनुक्रमे आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुढच्या वर्षापासून राज्यव्यापी पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांसह कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन. बंगळुरू मुंबई नव्या एक्सप्रेस रेल्वे

0: ला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवला हिरवा झेंडा. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयकडून नांदेडमध्येही चौकशी. आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. साताऱ्यात पार पडलेल्या 52व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाडनं पटकावली विजेतेपदाची गदा. आणि ज्येष्ठ टाळवादक हरिभक्त परायण माऊली टाकळकर यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. शाश्वत तंत्रज्ञानाधारित आणि उत्पादनक्षम शेतीसाठी आधुनिक संशोधन आणि नवकल्पनांची जोड आवश्यक असून कृषी नवसंकल्पना स्पर्धेसारखे उपक्रम भविष्यातील कृषी अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारे ठरत आहेत असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात केलं. कृषी विभागाच्या वतीनं कृषी महाविद्यालयात आयोजित दुसऱ्या पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा 2026च्या समारोप आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. पुढील वर्षापासून पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा राज्यव्यापी स्वरूपात आयोजित करण्यात येईल. तसंच स्पर्धेतील प्रथम पुरस्कार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावानं दिला जाईल अशी घोषणाही त्यांनी केली. यंदाच्या स्पर्धेतील 18 निवडक नवकल्पनांना पुढील टप्प्यात विशेष मदत आणि मार्गदर्शन देण्यात येईल. त्यापैकी किमान 12 प्रकल्प बाजारात यावेत यासाठी शासन प्रयत्नशील राहील अशी ग्वाहीही फडणवीस यांनी दिली. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांनी संयुक्तपणे उभारलेल्या अत्याधुनिक कर्करोग केंद्राचं लोकार्पण देखील काल पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह अन्य मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: दुर्दैवाने कॅन्सर हा रोग अतिशय वेगाने वाढतोय. वेळेत ट्रीटमेंट झाली तर रोग पूर्ण बरा होतो, अन्यथा दीर्घकाळ ट्रीटमेंट घ्यावी लागते, त्याचा खर्च देखील जास्त आहे. आणि म्हणूनच केंद्र सरकार, राज्य सरकार दोन्ही सरकारांनी आपल्या योजनांमध्ये कॅन्सरचा समावेश केलाय. महाराष्ट्रामध्ये मोठी कॅन्सर ग्रीड आपण तयार करतो. या कॅन्सर ग्रीडच्या माध्यमातून प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अशा तिन्ही प्रकारचे इंटरव्हेन्शन वेगवेगळ्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न आपला आहे. आणि अशातच पुणे महानगरपालिका आणि आपुलकीच्या माध्यमातून सुरू झालेलं हे जे केंद्र आहे हे निश्चितपणे एक मैलाचा दगड ठरेल. आणि या तत्वाने भविष्य काळामध्ये देखील आपल्याला अनेक अशा प्रकारचे हॉस्पिटल्स तयार करता येतील.
0: पुणे महानगरपालिकेनं छत्रपती संभाजी महाराज उद्यानात उभारलेल्या बुधभूषण ग्रंथरचनाकार छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाचं अनावरणही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. 10 फूट उंचीच्या या कांस्य शिल्पाच्या जवळ बुधभूषण ग्रंथातल्या 9 निवडक श्लोकांचं मराठी आणि इंग्रजीतून भाषांतर भिंतीवर कोरलं आहे. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याचं स्मरण करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: या शिल्पाची खासियत अशी आहे की छत्रपती संभाजी महाराज ब्रजभूषण हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ लिहिताय अशी संकल्पना त्याच्यामध्ये आहे. वयाच्या 14व्या वर्षी त्या ठिकाणी हा ग्रंथ लिहिण्याचं काम हे छत्रपती संभाजी राजांनी केलं होतं. आणि आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल पण 11 भाषा छत्रपती संभाजी राजांना ज्ञात होत्या. मराठी, संस्कृत, पाली, उर्दू, अरबी यासोबत ब्रज आणि इंग्रजी या वेगवेगळ्या भाषा मध्ये ते पारंगत होते.
0: दरम्यान शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून येत्या 30 जूनपूर्वी यासाठीची योजना जाहीर करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात वार्ताहरांशी बोलताना केली. पुण्यात हडपसर इथं समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाण्याच्या 9 साठवण टाक्यांचं लोकार्पण तसंच मुंढवा इथल्या महात्मा फुले चौक मेट्रो आणि दुमजली उड्डाणपुलाचं दूरस्थ पद्धतीनं भूमिपूजनही काल फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान काल संध्याकाळी नेदरलँडहून 2 दिवसांच्या स्वीडन भेटीसाठी गोथेनबर्ग इथं पोहोचले. मोदी यांनी काल रात्री त्यांचे स्वीडनचे समपदस्थ उल्फ क्रिस्टर्सन यांच्याशी चर्चा केली. द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यात पंतप्रधान मोदींनी दिलेलं योगदान तसंच त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा गौरव म्हणून त्यांना रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार डिग्री कमांडर ग्रँड क्रॉस हा स्वीडनचा सर्वोच्च बहुमान प्रदान करण्यात आला. पंतप्रधान मोदींना मिळालेला हा 31वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून राज्यभरात 11,14,277

कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे. 1 मे ते 15 मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली गेली. पुणे, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वगणनेत सर्वाधिक सहभाग नोंदवला. पुण्यात 1,53,568 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात 1,21,068 आणि ठाणे जिल्ह्यात 1,16,512 कुटुंबांनी ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षरानं सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल बंगळुरू आणि मुंबई दरम्यानच्या एका नव्या एक्सप्रेस रेल्वे सेवेला दूरस्थ पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवला. यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील रेल्वे सेवेला मोठी चालना मिळाली आहे. यावेळी वैष्णव म्हणाले की दक्षिण आणि उत्तर कर्नाटकातील जनतेच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागण्या आता पूर्ण होत आहेत. बंगळुरू आणि मुंबई दरम्यान वंदे भारत स्लीपर सेवा लवकरच सुरू होणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. मुंबई बंगळुरू आणि इतर प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रेल्वे जाळ्याचा दीर्घकालीन विस्तार करून ते 7,000 किलोमीटरपर्यंत नेण्याची योजना आहे असंही वैष्णव यांनी सांगितलं. नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता लातूरनंतर नांदेडमध्येही पोहोचले असल्याचं स्पष्ट झालं आहे. एका पालकानं आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये देऊन पेपर खरेदी केल्याचा आरोप असून सीबीआयच्या पथकानं काल त्यांची चौकशी केली. अधिक चौकशीसाठी त्यांना मंगळवारी पुण्यात सीबीआय कार्यालयात बोलावण्यात आलं आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातील आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर आरोपीला शनिवारी अटक केली होती. नीटच्या जीवशास्त्राच्या पेपरफुटीमध्ये मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. सातारा इथं आयोजित 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत काल पार पडली. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि 3 वेळचा उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यात काल रात्री भारतीय शैली प्रकारात झालेल्या लढतीत हिंद केसरीची गदा महेंद्र गायकवाड यांनी मिळवली. पहिल्याच भिडतीत पृथ्वीराज मोहोळ यांच्या हाताला दुखापत झाली. यानंतर झालेल्या दुसऱ्या टक्करीत महेंद्र गायकवाड यांना विजयी घोषित करण्यात आलं. तत्पूर्वी महिला गटात हिंद केसरी किताबासाठी हरियाणाची काजल धोंजक आणि दिल्लीची खुशी दलाल यांच्यात लढत झाली. त्यामध्ये महिला हिंद केसरीचा किताब काजल धोंजक हिनं पटकावला. वाशिम इथं 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या भारतीय कुस्ती शैलीच्या माती प्रकारातील महिला महाराष्ट्र केसरीच्या चिन्हाचंही यावेळी अनावरण करण्यात आलं. वारकरी संप्रदायातील गुरुतुल्य व्यक्तिमत्व हरिभक्त परायण ज्ञानेश्वर उर्फ माऊली टाकळकर यांचं काल पुण्यात निधन झालं. संगीत क्षेत्रातील जवळजवळ 4 पिढ्यांना लयबद्ध टाळसाथ करणारे माऊली टाकळकर यांनी नुकतंच वयाच्या 100 वीत पदार्पण केलं होतं. पंडित भीमसेन जोशी आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्यापासून आत्ताच्या तरुण कलाकारांनाही माऊली टाकळकर यांनी साथ केली. अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या माध्यमातून गेली अनेक दशकं त्यांनी भजन सेवा केली. माऊली टाकळकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या पार्थिव देहावर काल वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. हवामान. राज्यात कमाल तापमानात वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुढच्या वर्षापासून राज्यव्यापी पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा घेणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांसह कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन. बंगळुरू मुंबई नव्या एक्सप्रेस रेल्वेला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवला हिरवा झेंडा. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून नांदेडमध्येही चौकशी. आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय

0: कोठडी. साताऱ्यात पार पडलेल्या 52व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाडनं पटकावली विजेतेपदाची गदा. आणि ज्येष्ठ टाळवादक हरिभक्त परायण माऊली टाकळकर यांचं निधन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: सतारीचे बोल असोत
2: कि मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: कि मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
5: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, तसंच ए आय आर मराठी, डीटीएच उपग्रह वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून हे प्रसारण आपण ऐकत आहात. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 7:22:27 झाले आहेत. जाणून घेऊया दिनविशेष. आज आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन आहे, तसंच आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र दिवस आहे. प्रभाचा गोपालकृष्ण हा चित्रपट सेंट्रल सिनेमा मुंबई येथे प्रदर्शित झाला. प्रभाचा संत ज्ञानेश्वर हा चित्रपट एकाच दिवशी पुणे मुंबई या ठिकाणी प्रदर्शित झाला. पुण्यातील सुरेंद्र चव्हाण यांनी जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर केले. तसेच स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते नेते पुरुषोत्तम काकोडकर, गोवा मुक्ती संग्रामातील यांचा जन्म.

मास्टर कृष्णाराव यांनी संगीतबद्ध केलेलं गोपाल कृष्णा या चित्रपटातील शांता आपटे यांनी गायलेलं शांताराम आठवले यांचं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 आणि 15 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. यासाठी आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर, सध्या सायबर क्राईम खूप वाढत चाललेला आहे, तर नेमके सायबर क्राईमचे प्रकार कोणकोणते आहेत?
1: सायबर क्राईमचे सर्वात महत्वाचे जे प्रकार आहेत, काही फायनान्शियल फ्रॉड आहेत.
0: अच्छा.
1: काही सोशल मीडियाच्या वापरामुळे होणारे काही फ्रॉड आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपण जे नेहमी जे मोबाईल फोन वगैरे वापरतो, त्यात वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. एक पायरसी हा एक महत्वाचा एक भाग आहे. इम्पर्सोनेशन आहे.
0: अच्छा.
1: डाटा थेफ्ट आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे हे सायबरचे क्राईम दैनंदिन जीवनामध्ये घडत असतात. परंतु प्रत्येक सायबर क्राईमचं जे नाव जे आहे, की ज्याला जनसामान्यामध्ये जे नाव आणि ओळखलं जातं, असे अशामध्ये डिजिटल अरेस्ट आहे, इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आहे, सेक्सटॉर्शन आहे, UPI फ्रॉड आहे, QR कोड फ्रॉड आहे, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नावाने ते ओळखले जातात.
0: अच्छा. सर, तुम्ही तर बरेच प्रकार सांगितले, पण सर्वात आपल्या जवळ कायम असणारा मोबाईल फोन आहे, आणि तुम्ही फोनबद्दल पण आत्ता सांगितलं की फोनमध्ये पण बरेच सायबर क्राईम होतात, पण नेमका मोबाईल फोन वापरताना आपण काय काळजी घ्यायची हे सुरुवातीला जाणून घेऊया, आणि मग पुढच्या आपण प्रश्नांकडे जाऊया.
1: मोबाईल फोन आपल्याकडे जो आहे, त्याचं नेहमी तुम्ही अपडेट करणं फार गरजेचं. प्रत्येक जी मोबाईलची जी कंपनी आहे, ह्या सर्व कंपन्या आपला फोन अपडेट करण्यासाठी वारंवार आपल्याला अलर्ट देत असतात. बऱ्याच वेळा नागरिक त्याच्यावरती दुर्लक्ष करतात, कारण का तो डाउनलोड कधी होणार आणि त्याच्यानंतर तो इन्स्टॉल कधी होणार, त्याच्यामध्ये 2-4 मिनिटं जातील, पण 10-15 मिनिटं जातील, म्हणून बरेच लोक ते अपडेट करत नाहीत. पहिला आपला फोन अपडेट करणं गरजेचं आहे. यासाठी गरजेचं आहे की अपडेट म्हणजे त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर येत असतात, की जे सॉफ्टवेअर तुमच्या फोनमध्ये जर मालवेअर असतील, किंवा तुमच्या फोनमध्ये अशी काही सॉफ्टवेअर जाऊन बसली असतील की ज्याच्यामुळे तुमचा फोनचा डेटा लीक होऊ शकतो, किंवा तुमचा फोन बॅटरी तुमची जास्त गरम होऊ शकते, किंवा फोन तापू लागला असेल, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्याच्यामध्ये सोल्युशन्स आहेत, ते सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ती कंपनी तुम्हाला अलर्टच्या माध्यमातून सांगत असते. तुम्ही तो अपडेट जर केला तर तुमचा फोन हा सिक्युअर राहतो. बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या फोन तुम्ही ज्यावेळा मोबाईल फोन मधून गुगल प्ले मधून बरेचसे सॉफ्टवेअर तुम्ही किंवा ऍप डाउनलोड करत असता, तर हे इतके ऍप आहेत की लाखोच्या संख्येमध्ये ऍप आहे. कोण कुठला ऍप डाउनलोड करेल, कुठली लिंक डाउनलोड करेल, आणि त्याच्यामध्ये मालवेअर असण्याची शक्यता असते. जर तुम्ही फोन जर अपडेट केला, तर हे सगळेच्या सगळे तुमचे मालवेअर किंवा जे काही नोटोरियस ऍप्स आहेत, ते सगळेच्या सगळे तुमच्या फोन मधून निघून जातात. म्हणून फोन अपडेट करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या फोन मध्ये SMS येत असतात, व्हॉट्सअपचे नाही,
0: टेक्स्ट मेसेज.
1: जे टेक्स्ट मेसेज येतात, हे चेक करणं गरजेचं आहे. हे टेक्स्ट मेसेजेस तुम्हाला बँकांच्या कडून अलर्ट येत असतात, की तुम्हाला कळतं की तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे जमा झाले, तुमच्या अकाउंटमधून पैसे किती गेले, ही सर्व माहिती तुम्हाला टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून ती माहिती कळत असते. तर ते तुम्ही वारंवार चेक करणं गरजेचं आहे. जर तुमच्या असं लक्षात आलं टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून की तुमच्या अकाउंट मधून पैसे गेलेले आहेत, डिटेक्ट झालेले आहेत, आणि जर ते संशयास्पद वाटलं असेल, तुम्ही तात्काळ 1930 वरती जर कॉल केला, तर लगेच सिस्टम ऍक्टिव्हेट होते, आणि ज्या सायबर गुन्हेगाराच्या अकाउंट मध्ये जे पैसे गेलेले आहेत, त्या अकाउंटच्या बँक मॅनेजरला SMS जातो, ईमेल जातो, आणि त्यांना अलर्ट केलं जातं की हे सायबर गुन्हेगाराचा अकाउंट आहे, आणि या अकाउंट मध्ये जे पैसे आले ते पैसे तुम्ही फ्रीज करा. म्हणजे तुमचे पैसे सेफ होतात, तुम्हाला पोलीस स्टेशनला जायची गरज नाही. त्यामुळे मोबाईल फोन हाताळत असताना पहिला तुमचा फोन तुम्ही अपडेट करणं गरजेचं आहे, आणि जो मोबाईल नंबर तुम्ही बँकेला इंटरनेट बँकिंग साठी दिलेला आहे किंवा मोबाईल बँकिंग साठी दिलेला आहे, तो मोबाईलचा सिम कार्ड त्या फोन मध्ये असणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा सिम कार्ड एका फोन

0: असतो आणि मोबाईल दुसरा असतो आणि ज्या मोबाईल वरती अलर्ट ज्या सिम कार्ड वरती अलर्ट येतात ते सिम कार्ड तुमच्यापाशी जर असेल तर तुमच्या अलर्ट नुसार तुम्ही 193 कॉल करून तुम्ही अलर्ट करू शकता आणि तुम्ही सायबर विभागाची मदत घेऊ शकता.
1: नक्कीच सर. पण इथे छोटा प्रश्न मनामध्ये असा येतो, तुम्ही आता टेक्स्ट मेसेज बद्दल सांगितलं पण टेक्स्ट मेसेज हा नेमका बँकेकडूनच आलाय की नाही हे आपण कसं काय व्हेरीफाय करायचं? कारण का आता सध्या फ्रॉड असा म्हणजे ऐकतोय आपण की तुम्हाला मेसेज आला की तो ओपन करू नका किंवा ओपन केला तरी तुम्ही पटकन त्या आपल्या UPI वरती जाऊन आपला पिन टाकू नका वगैरे असे स्कॅम पण भरपूर चालले, तर खराच तो बँकेकडून आलाय ते व्हेरीफाय आपण कसं करायचं?
0: हा बँकेकडून जेव्हा तुम्हाला मेसेज येतो हा प्लेन मेसेज असतो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची PDF फाईल नसते.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लिंक नसते. लिंक याचा अर्थ त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर आहे.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये कुठली तरी मालवेअर आहे आणि ते मालवेअर हार्मफुल असू शकतो. PDF फाईल असेल जी PDF फाईल अननोन माणसाकडून आलेली आहे किंवा बँकेचं लेबल वापरून जर कोणी जर पाठवली असेल तर ती PDF फाईल कधी आपण ओपन करू नये.
1: आणि
0: समजा जरी आपण ओपन केलीच चुकून तर आपल्या अकाउंट मधून पैसे बाहेर जाण्यासाठी दोन गोष्टीची आवश्यकता असते. तर तुम्ही UPI पेमेंट करत असाल तर पिन नंबर असतो जो तुम्हालाच माहित असतो. दुसरी गोष्ट आहे जर तुम्ही इंटरनेट बँकिंग करत असाल तर तुम्हाला OTP येत असतो. तर OTP आणि पिन नंबर कधीच कुणालाही पाठवायचे नाही आणि लगेच अशा वेळेला आपला फोन आपण स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे. म्हणजे तुमच्या फोन मध्ये जर एखादा मालवेअर किंवा काही जर आला असेल ते तुमच्या फोन मधून ते डिलीट होऊ शकतं. तुमचा फोन तुम्ही अपडेट केला तर ह्या सर्व समस्या निराकरण होऊ शकतं.
1: नक्कीच सर. कधी कधी असंही होतं की आपल्याला मेसेज येतो की तुमच्या अकाउंटला आम्ही एवढे एवढे पैसे चुकून माझे आले आणि ते आमचे आता परत करा, आणि तेव्हा पण आपण बऱ्याच वेळा बघतो की आपण त्यांना पैसे परत करायला जातो आणि आपलं अकाउंट सगळं खाली होतं, तर हा काय नेमका प्रकार आहे?
0: बऱ्याच वेळा सायबर गुन्हेगार स्वतःहून पैसे तुमच्या अकाउंटला टाकतात. हा. खास करून सोशल मीडियावरती जे मंडळी ऍक्टिव्ह आहेत तर ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोन वगैरे लोकांना दिले जातात किंवा कधी कधी लोकांना पैसे पाठवले जातात. पैसे जेव्हा पाठवतो आणि जेव्हा तुम्ही रिपेमेंट करा लागता तेव्हा तुमचं अकाउंट तुम्हाला घ्यावं लागतं.
1: बरोबर.
0: आणि त्या अकाउंटवरून त्यांनी जे सायबर गुन्हेगार किंवा कोण XYZ व्यक्ती आहे त्याचं अकाउंट तुम्हाला बघावं लागतं आणि मग त्याच्यावर पैसे पाठवावं लागतं. दरम्यानच्या काळामध्ये तुमच्या फोनमध्ये की लॉगर असू शकतो. की लॉगर म्हणजे तुम्ही जे टाइप करता ते सायबर गुन्हेगाराला कळू शकतं.
1: अच्छा.
0: जर तुम्हाला जर पैसे जर आलेच असतील तर परत पाठवायची कोणीही घाई करू नये. काही गरज नाही.
1: गरज नाही. आपण तसेच ठेवले तरी
0: पैसे आपल्याला ठेवले तरी चालतील. परंतु आपण 193 वरती कॉल करून सांगितलं गेलं पाहिजे की हे पैसे माझ्या अकाउंट वरती आलेले आहेत आणि ते माझे पैसे नाहीये.
1: अच्छा.
0: ही जर तुम्ही सायबर 193 वरती जर कॉल करून जर तुम्ही सांगितलं तर ज्यावेळा कधी सायबर गुन्हेगार असे करतात की एखाद्या सायबर क्राईम मधले जे पैसे आहेत ते रँडमली अनेक लोकांच्या अकाउंटवरती पैसे टाकतात.
1: अच्छा.
0: आणि ते अकाउंट फ्रीज व्हायला सुरुवात होते किंवा ते अमाऊंट लीन व्हायला सुरुवात होते. अमाऊंट लीन म्हणजे फक्त तेवढी अमाऊंटच फ्रीज झालेली आहे. अकाउंट फ्रीज म्हणजे पूर्ण अकाउंट मधून काहीच तुम्हाला ऍक्टिव्हिटी करता येत
1: नाही.
0: पैसे हा कसंही करू शकता. म्हणून आपल्याला जर पैसे असे आले असतील तर आपण रिपेमेंट करायची गरज नाही.
1: अच्छा.
0: त्या व्यक्तीला रिस्पॉन्स द्यायची अजिबात गरज नाहीये. तर तुम्ही तात्काळ 193 वरती कळवायला पाहिजे की असं असं माझ्या अकाउंटवरती पैसे आलेले आहेत आणि असं असं हे अकाउंट माझं आहे. त्या ठिकाणी तो 193.0 जी सिस्टीम आहे cybercrime.gov.in पोर्टल जे सेंट्रल गव्हर्नमेंटने ओपन केलेली आहे तर ही सिस्टीम तुम्हाला सर्वपणे त्या ठिकाणी मदत करेल.
1: अच्छा सर. पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की हे आपले अकाउंट डिटेल्स आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
0: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे आता जगामध्ये जर साधारणपणे 800 लोक राहतात तर त्याच्यामधले साधारणपणे 550 वरती आणि भारतातले साधारणपणे 85 वरती हे लोक इंटरनेटने कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटने कनेक्ट याचा अर्थ असा आहे एक तर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय,

0: तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लेखपट्टी देऊन टाकता, कारण का ती रिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाही आहे. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉप मध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला, तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे, किंवा एखाद्या पेट्रोल पंप वरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटरमधून किंवा मॉलमधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटरमधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हर वरती कुठल्या तरी डेटा सेंटर तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला, किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला, किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते, आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्या त्या त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो. आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे. बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात, हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचं प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते.
1: अच्छा. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून सायबर गुन्हेगारीविषयी आपण माहिती करून घेतली, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे.

सात सुरांची सरगम आकाशवाणी यवतमाळ. ज्ञान साहित्याचे पडघम आकाशवाणी यवतमाळ. तुमच्या भावनांचा आविष्कार, संवेदनांचा हुंकार आकाशवाणी यवतमाळ.

आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यावेळी सकाळचे 7:40 झालीत. ऐकूया मिश्र संगीताचा कार्यक्रम.

0: पोस्टर गर्ल चित्रपटासाठी स्वर होता हर्षवर्धन वावरे यांचा. क्षितिज पटवर्धन यांच्या गीताला संगीत होतं अमित राज यांचं.
1: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
2: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
1: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज, आर्णी रोड, यवतमाळ.
3: NAC मान्यता प्राप्त.
2: संपर्क गजानन समृद्धवार सर 95274 28 472.
4: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606 55381.
5: पार्वती हिरोची किसान उन्नती योजना. 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन, तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ, 92899 22344.

0: साजिद वाजिद यांच्या संगीत निर्देशनात अरुण भिरव यांचं गीत आपण ऐकलं. वॉन्टेड चित्रपटासाठी स्वर होता शान आणि श्रेया घोषाल यांचा.
1: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
2: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
1: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
2: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
1: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
2: मोबाईल 9887786490.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
3: पार्वती हिरोची किसान उन्नती योजना 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ 92,899,22,344.
0: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हे बालगीत.

0: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381.
1: पार्वती हिरोची किसान उन्नती योजना 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ 92,899-22,344.

नासिर काझमी यांची गझल आपण ऐकलीत. स्वर होता जसविंदर सिंग यांचा, तर संगीत होतं कुलदीप सिंग यांचं. आणि या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. यावेळी सकाळचे 8 वाजत आहे. थोड्याच वेळा समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे स्वप्नांना सोनेरी किनारी. आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे यशस्वी उत्तुंग भरारी. आकाशवाणीवरून जाहिरात करूया, संपन्नतेचा हात धरूया.

बादल चित्रपटासाठी ऐकूया सोनू निगम आणि कविता कृष्णमूर्ती यांना. समीर यांच्या गीताला संगीत आहे अनु मलिक यांचं.

श्रोते हो, नायक चित्रपटासाठी स्वर होता शंकर महादेवन आणि अलका याग्निक यांचा. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत होतं ए आर रहमान यांचं.

0: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. यावेळी सकाळचे 9 वाजत आहे. थोड्याच वेळात विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: सुन रहे हैं विविध भारती से, और अब वक्त है एक अंतराल का.

दौलत या चित्रपटातील ही रचना गायली होती किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी. आवड या श्रोत्यांची होती. शिवछत्रपती नगर वडगाव यवतमाळ येथून MW पाटील, प्रतीक उत्कर्ष अनुष्का तन्वी पाटील आणि अक्षय तायडे, पांढरकवडा येथून सय्यद अमिनूर, सय्यद आदिल, सिमरन सय्यद आणि फरजाना सय्यद. हिंदराज रेडिओ श्रोता संघ खुपटी तालुका नेवा सचिव बंडू लोहार पोपळघट, माया शिवांश चंद्रकला आणि देवीदास पोपळघट, भोकर तालुका श्रीरामपूर येथून हरिभाऊ बिडवे, श्रावण अनिता आणि बिडवे परिवार, शाहूनगर यवतमाळचे राहुल मनवर, सरलाताई विशाल, चेतन रोशनी आणि बेबी प्रियांशी मनवर, बालाजी चौक यवतमाळ येथून ओटी श्रीवास, मीनाताई, नितीन, गायत्री भूमी, तनिस, जिया, सिया, सोनी श्रीवास, राणी झाशी चौक यवतमाळचे मुकेश, दीपिका, लविसा, शौर्या, शुभम, कल्याणी श्रीवास, धामणगाव रेल्वे परसोडी येथून मनोज धोटे, संगीता, प्रेमाताई आणि हेमंत धोटे. यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांना. चित्रपटाचं नाव आहे प्रेम रोग. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि आवड या श्रोत्यांची. यडगुळ तालुका हातकणंगले येथून अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे, जरूर वरूळ येथून बाबासाहेब वाडोदे, मीनाक्षी चारपे, रजनी कणिरे, कार्तिक आणि युवराज वाडोदे, कोटवा नारायणपूर बाबापट्टी बलिया येथून ओमप्रकाश राय, उषा राय, अमित कुमार, हॅपी राय, दुबिहा नेवादा गाझीपूरचे, प्रतीक रोशनी, प्रांजल राय, शेरपूर कला गाझीपूर येथून अवधेश, प्रीती आणि नवनीत राय, तिरुपतीनगर लातूरचे संगीता, सूरज, PR जैन, दयानंद नगर नांदेड येथून प्रकाश जैन आणि जैन परिवार.

सात सुरांची सरकम आकाशवाणी यवतमाळ. ज्ञान साहित्याचे पडघम आकाशवाणी यवतमाळ. तुमच्या भावनांचा आविष्कार, संवेदनांचा हुंकार आकाशवाणी यवतमाळ.

गायक कलाकार आहे आशा भोसले आणि किशोर कुमार, चित्रपट द ग्रेट गॅम्बलर. आवड या श्रोत्यांची आहे. शैलेंद्र पाटील, शांतताई सिद्धी, सृष्टी आणि पाटील परिवार, शिंदे चौक, सोलापूर, महाराष्ट्र. इथून हिमायतनगर जिल्हा नांदेडचे काशीनाथ पोपुलवार, कविता पोपुलवार आणि मंगला भगत. वनोजा तांडा, जिल्हा वाशिम. इथून सानिका राठोड, एस आर राठोड, जय सुनील, इंदुबाई आणि आशिष राठोड. सिद्धेश्वर नगर, यवतमाळ. इथून पंजाब रामटेके, यशोधराताई, पूजा आणि श्रावया रामटेके. सालखेडी, जिल्हा आगर, मालवा, मध्य प्रदेश. इथून सोनू विश्वकर्मा आणि मोनू विश्वकर्मा. खुपटी तालुका, नेवासा. इथून संकेत रामदास, नंदा सकट, जुबेदा शेख, कोमल पाटोळे, स्वाती गोरे आणि मंदा पाटोळे.

कार्यक्रमाशेवटी ऐकूया तिसरी मंजिल चित्रपटातील हे गीत. स्वर आहे आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांचा, रचना मजरूह यांची आणि आवड या श्रोत्यांची. वेणी तालुका महागाव येथून नारायण आबाजी पुंडे, सोनबराव हर्षदराव पुंडे आणि पुंडे परिवार. बोराळा धरण तालुका मालेगावचे दत्ता घाळे, सुनीताताई सानिका आणि गजानन घाळे. अयोध्यानगर राळेगाव येथून विनोदकुमार ढवळे, वेणुताई रुचा आणि प्रथमेश ढवळे. राजेंद्रनगर यवतमाळचे समीर लोखंडवाला, यास्मिन अनाया आर्या आणि निजार लोखंडवाला. डोंगरगाव छत्तीसगड येथून राष्ट्रपाल गजबिये, राधिका गजबिये, बेबी अनिष्का, तन्मय गजबिये. भिलाईगड छत्तीसगड येथून रोशन देवांगण, कौशल्या देवांगण आणि हेमलता डिंपल देवांगण. दिग्रस येथून किरण शिंदे, जया जान्हवी, अनुराग आणि श्याम शिंदे. कालेश्वर तालुका घाटंजी येथून धरमसिंग सिद्धू आणि इंदरजीत सिंग सिद्धू.

आपकी पसंत या कार्यक्रमात श्रोते हो आपणही आपल्या मनातील हिंदी गीतं कळू शकता. पत्ता आहे आपकी पसंत द्वारा उपनिदेशक कार्यक्रम आकाशवाणी केंद्र यवतमाळ जिल्हा यवतमाळ. तेव्हा आजचा कार्यक्रम समाप्त करण्याची मंगला माळवेला अनुमती द्या. पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. नमस्कार. हॅव अ नाईस डे. नए पुराने गीतों की सरगम आपकी पसंद. चलो सुने मिलकर आप और हम आपकी पसंद. आपकी पसंद श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद.

आपकी पसंत हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. दुपारचे 12 वाजता आहेत. वनिता मंडळ आणि 1 वाजेपासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

आज आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. समाजाच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि शैक्षणिक जतनात संग्रहालयाची भूमिका अधोरेखित करण्यासाठी आजचा हा दिवस जगभरात साजरा केला जातो. इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ म्युझियम्सने 1977 हा दिवस साजरा करण्याची सुरुवात केली. संग्रहालय ही केवळ जुन्या वस्तू ठेवण्याचं ठिकाण नसून सांस्कृतिक देवाणघेवाण, संस्कृतीचं संवर्धन आणि लोकांमध्ये परस्पर सामंजस्य वाढवण्याचं साधन आणि या सगळ्याची जाणीव करून देणं यासाठी हा या दिवसाचा मुख्य उद्देश. संग्रहालय आपल्याला आपल्या पूर्वजांचा इतिहास, कला आणि संस्कृतीशी जोडतात. दरवर्षी एका विशिष्ट संकल्पनेवर आधारित हा दिवस साजरा केला जातो, ज्यामुळे संग्रहालयाचं समाजातील बदलत्या भूमिकेचं महत्त्व स्पष्ट होतं. तर यंदाची संकल्पना आहे म्युझियम्स युनायटिंग अ डिवायडेड वर्ल्ड, म्हणजेच विभक्त जगाला एकत्र आणणारी संग्रहालय. त्यामुळे श्रोते हो, उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत तर मुलांना घेऊन आपणही आपल्या जवळपास असलेल्या संग्रहालयांना भेट देऊया आणि आजचा दिवस साजरा करूया.

0: श्रोते, आणि आता या छानशा गाण्यानंतर आपण ऐकणार आहोत इंग्रजी संभाषण कौशल्य याविषयी सुप्रिया जाधव यांची सुहिता मराठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार श्रोते हो, आत्ता 10वीच्या परीक्षांचे रिझल्ट लागायला सुरुवात झाली आहे आणि विद्यार्थ्यांसोबत पालकांमध्येही उत्सुकतेचं वातावरण आहे. पुढे कॉलेजमध्ये प्रवेश, नवीन मित्रपरिवार, नवीन वातावरण आणि नव्या संधीचा प्रवास सुरू होणार आहे. अशा या नव्या टप्प्यावर अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो, इंग्रजीमध्ये संभाषण कसं करायचं? दैनंदिन संवादात, शिक्षणात आणि विविध ठिकाणी सहजपणे बोलता यावं यासाठी इंग्रजी संभाषण कौशल्य आवश्यक ठरतं. म्हणूनच आजचा आपला विषय प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत सुप्रिया जाधव. सुप्रिया जाधव यांनी इंग्रजी साहित्य विषयात एम ए पदवी संपादन केली असून त्यामध्ये युरोपियन नाट्य साहित्य आणि रशियन कवितेचा विशेष अभ्यास केला आहे. तसंच त्यांनी बी एड पदवी इंग्रजी विशेष विषयासह पूर्ण केली आहे. सध्या त्या श्रीमती के सी गांधी इंग्लिश माध्यमिक शाळा कल्याण येथे त्या कार्यरत आहेत. नमस्कार मॅडम, आपल्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत.
2: नमस्कार, धन्यवाद.
1: माझा पहिला प्रश्न असा आहे की आज अनेक विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचता येतं, लिहिता येतं, पण बोलायची वेळ आली की ते थांबतात, म्हणजे बोलू शकत नाही, काहीतरी कमी पडतं असं त्यांना वाटतं. तर या इंग्रजी कन्व्हर्सेशनमध्ये म्हणजे संभाषण करण्यात नेमकी अडचण कुठे येते?
2: विद्यार्थी लिहिताना वाचताना अगदी कॉन्फिडंट असतात, पण जेव्हा बोलण्याची वेळ येते त्यावेळी ते थोडे गडबडतात. ही समस्या त्यांना येते कारण पॅसिव्ह नॉलेज आणि ॲक्टिव्ह युसेज याच्यातल्या फरकामुळे. विद्यार्थी वाचन आणि लेखनामधून भाषा तर समजून घेतात, पण बोलण्यासाठी आवश्यक असलेला सराव आणि सातत्य तिथे कमी पडतं. तसेच त्यांच्यामध्ये असलेला थोडा आत्मविश्वासाचा अभाव आणि चुकण्याची भीती यामुळे ते थोडे भांबवतात. उदाहरणार्थ, आय अंडरस्टँड इंग्लिश हे त्यांना माहितीच असतं, पण आय कॅन स्पीक इंग्लिश कॉन्फिडेंटली यासाठी मात्र सरावच आवश्यक असतो.
1: तुम्ही आता म्हणालात सातत्य हवं, शिकायची इच्छा असते, पण ती सुरुवात कुठून करावी हे त्यांना समजत नाही. इंग्रजी बोलण्याची ही सुरुवात कुठून, कशी करावी?
2: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे. उदाहरणार्थ, आय एम गेटिंग रेडी, आय एम गोईंग टू स्कूल, अशा पद्धतीने छोटी छोटी वाक्य रोज स्वतःशीच त्यांनी बोलायची. अगदी रोज 5-10 मिनटं त्यांनी स्वतःशी संवाद साधला तर ही सवय त्यांच्या इंग्रजी संभाषण कौशल्य वाढवण्यासाठी खूप प्रभावी ठरेल.
1: आता तुम्ही म्हणालात की संभाषण रोज करायचंय वगैरे, पण कधी कधी काय होतं, शाळा किंवा कॉलेजमध्ये थोडं इंग्रजी वापरलं जातं, पण आपण आपल्या घरी किंवा मित्रांमध्ये आपली मातृभाषाच वापरतो, तर रोजच्या व्यवहारात ह्या कन्व्हर्सेशनचा सराव कसा करावा?
2: अगदी योग्य प्रश्न आहे. आपण सर्वजण आपापल्या घरी मातृभाषेतच बोलतो आणि सर्वच विद्यार्थी आपापल्या घरामध्ये मातृभाषेचा सराव हा त्यांच्या इंग्रजी भाषेपेक्षा जास्तच असतो, पण तरीसुद्धा घरामध्ये एक छोटंसं इंग्रजी वातावरण तयार करायचं आहे. रोज इंग्रजी संभाषणासाठी ठराविक वेळ त्यांनी राखू.

0: राखून ठेवायचं आहे. त्या वेळेमध्ये त्यांनी छोट्या छोट्या वाक्यांचा सराव करायचा आहे घरातील कुटुंबातील सदस्यांबरोबर किंवा आपल्या मित्रमंडळी सोबत छोट्या छोट्या संभाषणाचा सराव करायचा. उदाहरणार्थ हाऊ वॉज युअर डे किंवा व्हॉट डीड यू लर्न टुडे अशा प्रकारच्या छोट्या संवादातून त्यांच्यामध्ये मोठा आत्मविश्वास तयार होतो.
1: अनेक वेळा शब्द माहिती असतात पण वाक्य रचना करताना गोंधळ होतो, ज्याला आपण म्हणतो सेंटेन्स फॉर्मेशन. तर हे सुधारण्यासाठी काय करावं?
0: इंग्रजी भाषेबरोबर कोणत्याही भाषेमध्ये सेंटेन्स फॉर्मेशनसाठी कर्ता कर्म क्रियापद ही त्याची मूलभूत वाक्यरचना आहे हे आपण सर्वांना माहिती आहे. इंग्रजीमध्ये सुद्धा सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट म्हणजेच कर्ता क्रियापद आणि कर्म ही मूलभूत रचना आपण समजून घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ शी रीड्स बुक, दे प्ले फुटबॉल यासारख्या छोट्या छोट्या वाक्यांमधून आपण रोज सराव करणं गरजेचं आहे. आणि शिवाय आपण ज्यावेळी लिहितो, रायटिंग आणि स्पीकिंग म्हणजे ज्यावेळी लिहितो आणि ज्यावेळी बोलतो, या दोन गोष्टींमध्ये समन्वय आवश्यक आहे. दररोज किमान 5 नवीन वाक्य तयार करण्याची आपण स्वतःला सवय लावल्यास मोठा फरक पडतो.
1: आता हे सेंटेन्स फॉर्मेशन आपण म्हटलं की रचना कशी करावी, ह्याच्यातच कधीतरी त्यांचा गोंधळ असतो आणि मग विद्यार्थ्यांना वाटतं की आपण चुकलो तर लोक हसतील म्हणून ते बोलायचंच टाळतात. तर हा संकोच त्यांनी कसा मग दूर करायचा?
0: सर्वप्रथम तर चुका ही तुमच्या प्रगतीची पहिली पायरी आहे. इट इज बीन टोल्ड दॅट मिस्टेक्स आर प्रूफ दॅट यू आर ट्राईंग. तुम्ही प्रयत्न करणार तर मग नक्कीच तुमच्याकडून चुका होणार. मग चुकांचा तुम्ही संकोच बाळगायचा नाही आहे. उदाहरणार्थ ही गो टू स्कूल, ही गो टू स्कूल असं तुम्ही 3-4 वेळा जेव्हा बोलतात तेव्हाच तुम्ही ही गोज टू स्कूल हे वाक्य शिकतात. म्हणूनच चुकण्याची अजिबात भीती बाळगू नये.
1: आता ग्रामर, हा ग्रामर शब्द ऐकला कीच विद्यार्थ्यांना ताण येतो किंवा रूल्स आठवत नाहीत त्यातले म्हणून ते बोलायला घाबरतात. तर संभाषणासाठी ग्रामर किती आवश्यक आहे?
0: कोणत्याही भाषेसाठी, कुठल्याही भाषेमध्ये संवाद साधण्यासाठी ग्रामर अगदी बेसिक स्वरूपाचं पुरेसं असतं. मग त्याच्यामध्ये काळ म्हणजे टेन्सेस, आर्टिकल्स, उपपद आणि वाक्यरचना, जसं आपण मगाशी म्हटलो सेंटेन्स फॉर्मेशन, या गोष्टींचं प्राथमिक ज्ञानसुद्धा पुरेसं आहे. सुरुवातीलाच अगदी फ्लुएन्सीवर फक्त भर द्यायचा आहे. तुम्ही फ्लुएन्सीवर भर दिलात की हळूहळू मग तुम्ही अक्युरसीकडे वाटचाल करतात. त्यामुळे अगदी खूपच ग्रामरचे नियम पाठ करण्यात काहीच अर्थ नाही. अगदी बेसिक ज्ञान ग्रामरचं असणं सुद्धा पुरेसं आहे.
1: तसं इंग्रजी बोलताना मग काही शब्द, योग्य शब्द आठवत नाहीत किंवा माहीत नसतात आणि त्यामुळे वाक्य मध्येच थांबतं, तोडलं जातं. तर शब्द संग्रह, वोकॅबलरी हे वाढवण्यासाठी सोपे उपाय कोणते?
0: वोकॅबलरी कुठल्याही भाषेचा गाभाच असतो. जेवढे तुमच्याकडे शब्द जास्त तेवढी तुमची भाषा समृद्ध. मात्र ही वोकॅबलरी वाढवायची कशी? सोपं उत्तर आहे, रोज वाचन केलं पाहिजे. पहिला उपाय, जे तुम्ही वाचतात त्या वाचनातून रोज तुम्ही नवीन शब्द शिकतात. मग ते नवीन शब्द तुम्ही एक डायरी बनवून त्या डायरीला अगदी नाव द्यायचं आहे, वर्ड डायरी, आणि त्याच्यात शिकलेले रोजचे नवीन शब्द टिपून ठेवायचेत. त्याच्यानंतर तुम्ही इंग्रजी मूवीज किंवा सिरियल पाहू शकतात, पण त्या कशा पाहायच्यात? त्यांच्या सबटायटल्ससोबत पाहायच्यात. त्यामुळे तुमची भाषा अजून विकसित होण्याला मदत होते आणि तुम्ही नवीन शब्द शिकतात. अशा पद्धतीने दररोज 5 नवीन शब्द शिकून, नुसतं शिकून उपयोग नाही, ते तुम्ही वाक्यांमध्ये त्यांचा उपयोग करायला शिकलं पाहिजे. उदाहरणार्थ हॅपी, हॅपी हा शब्द आला तर आय एम हॅपी टुडे. कॉन्फिडंट, शी इज व्हेरी कॉन्फिडंट गर्ल. इम्प्रूव्ह, आय विल इम्प्रूव्ह माय मॅथमॅटिक्स. अशा पद्धतीने नवीन शब्द तर शिकायचेच आहेत, पण त्या शब्दांचा वाक्यांमध्ये उपयोग करायचा आहे. यासाठी तुम्ही वर्ड ऑफ द डे म्हणून ही टेक्निकसुद्धा वापरू शकता. वर्ड ऑफ द डे, एखादा पर्टिक्युलर शब्द तुम्हाला खूप आवडतो, त्या एका शब्दाला धरून तुम्ही कमीत कमी 5 सेंटेन्स बनवायचेत. अशा पद्धतीने तुमची वोकॅबलरी समृद्ध होणार आहे.
1: काही विद्यार्थ्यांना बोलता येतं, बोलता है

0: पण उच्चार योग्य नसतात किंवा त्यांना ते योग्य उच्चार आहेत की नाही हेही माहीत नसतं, थोडी शंका असते मनात. मग हे उच्चार म्हणजे प्रोनन्सिएशन सुधारण्यासाठी काय करावं?
1: एकदम अगदी अगदी उपयुक्त प्रश्न तुम्ही विचारला आहे. कधी कधी काय होतं की एकाच शब्दाचे चुकीचे उच्चार ऐकलं की त्या व्यक्तीचा किंवा त्या विद्यार्थ्याचा आत्मविश्वास डळमळतो. मग अशा प्रोनाऊन्सिएशन सुधारण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो? तर सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे की तुम्ही ॲक्टिव्ह लिस्नर असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही खूप मन देऊन ऐकणं खूप गरजेचं आहे, कारण उत्तम श्रोताच उत्तम वक्ता बनू शकतो हे आपणा सर्वांना माहिती आहे. दुसरी गोष्ट तुम्ही काय करू शकता, जे मोठे शब्द आहेत त्यांना तुम्ही तुकड्यांमध्ये बोलू शकतात. एकदमच तो मोठा शब्द एकावेळी बोलण्याच्या ऐवजी त्याचे छोटे छोटे पार्ट्स करून तो शब्द बोलण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने तुमचे उच्चार सुधारू शकतात. सायलेंट लेटर्स नेहमी लक्षात ठेवा. ॲन आवर होतं, हवर होत नाही. त्यामुळे सायलेंट लेटर्स तुम्ही लक्षात ठेवा. याची प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही आरशासमोर उभं राहून, त्याला आम्ही मिरर प्रॅक्टिस असं म्हणतो, आरशासमोर उभं राहून तुम्ही रोज त्याची प्रॅक्टिस केली तर तुमच्यामधला तुमचा आत्मविश्वाससुद्धा वाढतो. शिवाय तुम्ही जेवढं ऐकाल तेवढंच तुमचं बोलण्याची स्पीकिंग स्किल समृद्ध होणार आहे. आजकाल आपण ज्या युगामध्ये राहतो तिथे ऑनलाईन रिसोर्सेस खूप उपलब्ध आहेत. डिक्शनरी ॲप्स ऑनलाईन अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये उच्चारसुद्धा येतात, तुम्ही त्यांची मदत घेऊ शकतात.
0: अनेक जण म्हणतात की आम्हाला ऐकून समजतं, म्हणजे प्रश्न काय विचारलाय कळतो पण उत्तर देता येत नाही. तर या लिस्निंग आणि स्पीकिंग याचा संबंध कसा आहे, संतुलन कसं राखायचं? उदाहरणार्थ व्हॉट डीड यू डू यस्टरडे, मनात प्रश्न समजतोय काल काय केलंय असं विचारलंय, पण विद्यार्थी उत्तरं तुटक देतात आणि वाक्य पूर्ण होत नाहीत. तर या लिस्निंग आणि स्पीकिंग यांचा संबंध कसा आहे?
1: लिस्निंग आणि स्पीकिंग, जसं मी आत्ताच सांगितलं की योग्य प्रोनन्सिएशन, सेंटेन्स स्ट्रक्चर, टोन, रिदम, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिस्निंगमुळेच म्हणजे ऐकण्यामुळेच समजतात. याच्यामुळे तुमची वोकॅबलरी नॅचरली वाढत जाते, तुमचा कॉन्फिडन्स वाढत जातो. त्यामुळे लिस्निंग आणि स्पीकिंगचा अत्यंत जवळचा शब्द आहे. जसं मी आत्ता म्हणाले, जेवढा तो उत्तम श्रोता असेल तेवढाच तो उत्तम वक्ता बनतो. कुठल्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत या तुम्हाला ॲक्टिव्ह लिस्निंगमुळे समजतात.
0: कारण आपण फक्त ऐकत नाही तर समजून घेतो, प्रतिसाद देतो आणि संवाद अधिक प्रभावी करतो. समोरचा काय बोलतोय त्याचा टोन, भावना आणि अर्थ लक्षात घेतल्यावर आपलं उत्तर जास्त योग्य आणि नैसर्गिक होतं. त्यामुळे कन्व्हर्सेशन स्मूथ आणि त्यात आत्मविश्वास जास्त दिसून येतो. पुढचा प्रश्न असा आहे की आजकाल मोबाईल प्रत्येकाच्या हातात आहे, त्यावर वेळ घालवतो आपण, वेळ जातोच, पण त्याचा योग्य वापरही आपण करू शकतो, होऊ शकतो. तर या मोबाईलच्या मदतीने इंग्रजी कन्व्हर्सेशन कसं सुधारता येईल?
1: मोबाईलचा उपयोग आपण लर्निंग टूल म्हणून करू शकतो. अतिशय उपयोगी आहे हे माध्यम. इंग्लिश लर्निंग ॲप्स, पॉडकास्ट आणि यूट्यूब व्हिडिओज याचा आपण नियमित उपयोग करू शकतो मोबाईलमुळे. यूट्यूबचा सुद्धा आपण स्मार्ट वापर करू शकतो. रोज कमीत कमी 10 ते 15 मिनटं इंग्रजी कॉन्व्हर्सेशनचे व्हिडिओज तुम्ही पाहू शकतात. पॉडकास्ट किंवा ऑडिओ तुम्ही ऐकू शकता. त्याच्याबरोबर तुम्ही व्हॉइस टायपिंग काढून त्याचं टिपण ठेवू शकता, स्पीकिंग स्किल इम्प्रूव्ह करू शकता. AI, चॅट GPTचा वापर करून तुम्ही तुमची भाषा समृद्ध करू शकतात. याबरोबरच मी आत्ता सांगितलं, प्रोनन्सिएशन सुधारण्यासाठी डिक्शनरी ॲप्स आहेत आणि तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये व्हॉट्सअपचे, इंग्लिशचे लर्निंगचे ग्रुप फॉर्म करू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही मोबाईलचा योग्य वापर करू शकता. ॲज अ लर्निंग टूल म्हणून तुम्ही त्याचा वापर करू शकतात.
0: आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा येतो की विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत ही समस्या अधिक ठळकपणे दिसून येते, कारण त्यांना इंग्रजी बोलण्यासाठी योग्य वातावरण मिळत नाही. त्यांच्या आजूबाजूला इंग्रजी संवाद करणारे लोक कमी असतात, त्यामुळे त्यांना प्रॅक्टिस करण्याचीही संधी मिळत नाही. तर अशा विद्यार्थ्यांनी

0: कन्व्हर्सेशन स्किल कसं वाढवावं?
1: शहरातील विद्यार्थ्यांना इंग्रजीचं वातावरण मिळतं, पण ग्रामीण विद्यार्थ्यांना इंग्रजीचं वातावरण मिळत नाही. त्यामध्ये कुठेतरी मनात भीती असते की ती आंतरराष्ट्रीय भाषा आहे, तो एक संकोच असतो. मग आम्ही काय करायचं आमची भाषा समृद्ध करण्यासाठी किंवा संभाषण कौशल्य वाढवण्यासाठी? तर त्यांच्याकडे जी उपलब्ध साधनं आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे, त्याचा त्यांनी जास्तीत जास्त वापर करायचा आहे. त्यांच्या शिक्षकांचं, तज्ज्ञांचं यावर ते मार्गदर्शन घेऊ शकतात. आणि आत्ताच जसं आपण बोललो, मोबाईलचा आणि इव्हन रेडिओचा सुद्धा ते खूप चांगला उपयोग करू शकतात. घरात मित्रमैत्रिणींसोबत रोज 10 ते 15 मिनटं इंग्लिश बोलण्याची एक सवयच लावू शकतात. डेली स्पीकिंगची प्रॅक्टिस करू शकतात. आणि रीडिंग बुक्स वाचनामुळे त्यांची भाषा अजून समृद्ध होईल आणि त्यांच्यामधला आत्मविश्वास दुणावतो. आणि मग पुन्हा मग ते जे ग्रामीण भाग आणि शहरी भागातलं अंतर आपोआपच घटत जातं.
0: अगदी अगदी. मगाशी आपण स्पष्ट उच्चाराबद्दल बोललो, तसंच फ्लुएन्सी ही महत्त्वाची आहे. तर काही विद्यार्थी शब्द बोलतात पण सहज आणि सलग बोलता येत नाही, फ्लुएन्सी वाढवण्यासाठी मग रोज काय करायला हवं?
1: फ्लुएन्सीसाठी एकच मूलमंत्र आहे, प्रॅक्टिस, कॉन्फिडन्स आणि कन्सिस्टन्सी. प्रॅक्टिस म्हणजे सराव, कॉन्फिडन्स म्हणजे तुमच्यामध्ये असलेला आत्मविश्वास आणि कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य. तर तुम्ही दररोज किमान 10 ते 15 मिनटं सलग बोलण्याचा सराव करायचा आहे. उदाहरणार्थ एखादा विषय घ्यायचा आहे, हाऊ आय स्पेंट माय डे टुडे, माय डेली रुटीन, किंवा माय फेवरेट टीचर, असं कुठला तरी एक छोटासा विषय घ्यायचा आणि त्याच्यावर सलग 10 ते 15 मिनटं बोलण्याचा सराव करायचा. अशा पद्धतीने तुम्ही तुमची फ्लुएन्सी वाढवू शकता.
0: अगदी खरंय. आता तुम्ही म्हणालात तसं, म्हणजे की फ्लुएन्सी वाढवण्यासाठी रिडिंग पुरेसं नसतं, पण काही विद्यार्थी खूप वाचन करतात त्यामुळे व्होकॅबलरी समज चांगली होते, पण बोलण्याचा सराव कमी असल्यामुळे ते अडखळतात. आणि म्हणून रीडिंग आणि स्पीकिंगचं संतुलन आवश्यक आहे. तर ते कसं साधावं?
1: वाचन केल्यानंतर तुम्ही त्याचं मनन करणं पण गरजेचं आहे. वाचन केल्यावर त्याच्यावर बोलण्याचा सराव करणं सुद्धा योग्य आहे. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या पुस्तकातला एखादा पॅरेग्राफ वाचला, तो पॅरेग्राफ वाचल्यानंतर पुस्तक बंद करायचं आहे आणि तो पॅरेग्राफ स्वतःच्या शैलीमध्ये, स्वतःच्या शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. याला आम्ही इंग्रजीमध्ये रीड आणि रिटेल ही पद्धत असं म्हणतो. रीड करायचं आहे आणि रिटेल म्हणजे स्वतःचं शब्द स्वातंत्र्य घेऊन तुम्ही ते पुन्हा रिटेल करण्याचा सराव करायचा आहे, आपल्या शब्दांमध्ये ते मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही रीडिंग आणि स्पीकिंगमध्ये संतुलन ठेवू शकता.
0: आता तुम्ही म्हणालात तसं रीडिंग आणि स्पीकिंगचं संतुलन जसं महत्त्वाचं आहे, तसं दुसरं महत्त्वाचं आहे भीतीवर मात करणं. तर मित्रमैत्रिणींसोबत इंग्रजी बोलताना संकोच वाटतो, कधी हसू येतं, कधी कोणी चिडवणार तर नाही ना, अशी भीती असते. तर हा अडथळा कसा दूर करावा?
1: सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आहे की स्वतःची प्रगती महत्त्वाची आहे. स्वतःची प्रगती महत्त्वाची आहे हे ध्येय जर तुम्ही ठेवलं तर मग आपोआप तुमचा माइंडसेट हा पॉझिटिव्ह राहतो. आणि आपल्याला नेहमी असं सांगण्यात येतं की चूज युअर सर्कल वाईजली. त्यामुळे तुम्ही तुमचे मित्रमैत्रिणींचे गट निवडतानाच ते अतिशय प्रोत्साहन देणारे गट असले पाहिजेत. या हे तुम्ही कटाक्षाने त्याची निवड करायची आहे. जसं मी सांगितलं की स्वतःची प्रगती महत्त्वाची जेव्हा आपण ठरवतो त्यावेळी आपण पुन्हा छोट्यापासून सुरुवात करतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्याला सुरुवात करायची आहे. तुम्ही यामध्ये रोल प्ले करू शकतात. जेव्हा तुम्ही मित्रमैत्रिणींसोबत असतात त्यावेळी अगदी टीचर स्टुडंटमधील संभाषण रोल प्ले या मेथडने डिस्कस करू शकतात. डेली कमीत कमी 5 मिनटांचं एक चॅलेंज घेऊन सर्व मित्रमैत्रिणींनी एकमेकांना प्रोत्साहन देऊन इंग्रजी बोलण्याचा एकमेकांना आत्मविश्वास द्यावा. अशा पद्धतीने तुमच्यातला हळूहळू मित्रमैत्रिणींच्या गटांमध्ये असणारा संकोच दूर होईल.
0: पालकांना मुलांनी इंग्रजी बोलावं असं वाटतं? पण कधी कधी योग्य मार्गदर्शन पालकांचं कमी पडतं किंवा कुठे कुठे विद्यार्थ्यांवर दबावच दिसून येतो, तर पालकांनी मुलांना कसं प्रोत्साहन द्यावं?
1: आपल्याला अगदी लहानपणापासून आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींनी सांगितलेलं आहे की यू लर्न फ्रॉम युअर मिस्टेक, तुम्ही तुमच्या चुकांमधूनच शिकतात. तुम्हाला जर प्रगती करायची आहे, कुठल्या एखाद्या गोष्टीवर प्रभुत्व मिळवायचं आहे, तर तुम्ही ती गोष्ट करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ती गोष्ट करताना तुम्ही चुका करणारच आणि त्या चुकांमधूनच तुम्ही शिकणार. त्यामुळे पालकांनी मुलांच्या चुका स्वीकारायच्या आहेत, त्या स्वीकारायच्या आहेत, पण त्यावेळी त्यांनी त्याच्यावर टीका करायच्या नाही आहेत. तुमचं मूल चुकांमधूनच शिकणार आहे. घरामध्ये एक छोटंसं इंग्रजीचं वातावरण तुम्ही तयार करायचं आहे. मोबाईलवर मुलांना मोबाईल बघण्यासाठी, त्याच्यावर एज्युकेशनल व्हिडिओज बघण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे. अशा पद्धतीने मुलांना अतिशय पालकांकडून प्रोत्साहन मिळाल्यावर अजून त्यांना एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं, त्यांचा आत्मविश्वास वाढतो. आणि पालकांनी एक गोष्ट कटाक्षाने करायची आहे की आपल्या मुलाला कमीत कमी रोज 5 पाने वाचण्याची सवय लावायचीच आहे. किंवा तुम्ही अगदी बाजारामध्ये तुमच्या मुलाला घेऊन फेरफटका मारायला जरी गेलात तर दुकानावर असलेल्या इंग्रजीतल्या पाट्या, त्यासुद्धा तुम्ही तुमच्या मुलाला वाचण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे. कुठे असलेले सूचना फलक या सगळ्या गोष्टी मुलांनी वाचलं पाहिजे. वाचाल तर वाचाल, जेवढं तुम्ही वाचाल तेवढी तुमची भाषा समृद्ध होत जाईल. अशा पद्धतीने पालकांनी आपल्या मुलांना प्रोत्साहन द्यायचं आहे.
0: अगदी बरं, पालकांचा सपोर्ट महत्त्वाचा आहेच, पण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी संभाषण कौशल्य वाढवण्यात शिक्षक आणि शाळेची भूमिका नेमकी कशी असते?
1: आजकाल विद्यार्थी घरासोबत जास्तीत जास्त वेळ हा शाळेमध्ये घालवतात. शाळेमध्ये आम्ही जे शिकवतो त्याच्यामध्ये भाषा खूप महत्त्वाचं माध्यम असतं. मुलांना आम्ही शाळेमध्ये रीडिंग वाचन ही किती महत्त्वाचं आहे याबद्दल रीडिंग आम्ही घेतो, क्लासरूम रीडिंग घेतो, प्रत्येक मुलाचे इंडिव्हिज्युअल रीडिंग घेतो, रीडिंग अलाउड घेतो. याच्यामध्ये एखादा विद्यार्थी वाचत असेल तर दुसऱ्या विद्यार्थ्याला पण तो एक आत्मविश्वास मिळतो की जर माझा मित्र वाचू शकतो तर मी सुद्धा अशा पद्धतीने वाचू शकतो. व्हॉइस मॉड्युलेशन, आवाजातले चढ उतार, पंक्चुएशन, कुठे कॉमा कुठे फुल स्टॉप, या सगळ्या गोष्टी आम्ही मुलांना वर्गामध्ये शिकवतो. याबरोबरच वाचनाबरोबर जे नवीन शब्द, जसं तुम्ही म्हणालात की वोकॅबलरी, हे नवीन शब्द मुलं शिकतात, त्या शब्दांना धरून आम्ही वोकॅबलरीवर बेस्ड असे गेम वेगवेगळे शाळेमध्ये घेतो. जसं वर्ड सर्च गेम, वर्ड चेन गेम. उदाहरणार्थ माझं नाव सुप्रिया आहे, तर शेवटचं सुप्रियामध्ये शेवटचं लेटर ए येतं, मग ए वरून दुसरा शब्द, ए वरून एरोप्लेन, अशी वर्ड चेन म्हणजे शब्दांची साखळी आम्ही मुलांना बनवायला शिकवतो. अशा पद्धतीने हळूहळू मुलांचा या विषयाचा सखोल अभ्यास होतो. आणि मग त्यांचे आम्ही शाळेमध्ये इन हाऊस कॉम्पिटिशन्स घेतो, उदाहरणार्थ उत्कृष्ट वक्तृत्व स्पर्धा इंग्रजीमध्ये. मग वेगवेगळे विषय त्यांना दिले जातात आणि मुलं मग ते सादरीकरण करतात. अशा पद्धतीने मग त्यांचं स्टेज फिअर त्यांची निघून जाते आणि त्यांच्यातला आत्मविश्वास वाढवण्याला मदत होते.
0: दहावीनंतर कॉलेजमध्ये, म्हणजे आता सगळे दहावीचे रिझल्ट लागायला सुरू झालेत, तर या दहावीनंतर कॉलेजमधलं नवीन वातावरण, नवीन मित्र आणि नवीन पद्धतीचं शिक्षण सुरू होतं, तर अशावेळी विद्यार्थ्यांनी स्वतःला कसं तयार करायचं आहे?
1: शालेय वातावरण टोटली वेगळं असतं आणि कॉलेज जीवनातलं वातावरण खूप वेगळं असतं. तिथे वेगवेगळ्या माध्यमातले विद्यार्थी एकत्र येत असतात. मग अशावेळी वर्नॅक्युलर मीडियम किंवा मराठी माध्यम किंवा वेगवेगळ्या माध्यमातले विद्यार्थी जेव्हा इंग्रजी माध्यमाच्या मुलांबरोबर मेन स्ट्रीममध्ये येतात, त्यावेळी मग त्यांना उगाचच असा संकोच वाटत राहतो की आपण कुठेतरी कमी पडतो आहे का. मग अशावेळी त्यांनी काय करतात, ते स्वतःला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि इथंच ते चुकतात. त्यांनी असं न करता कॉलेजमध्ये असणारे प्रेझेंटेशन्स किंवा ग्रुप डिस्कशन याच्यामध्ये अत्यंत सक्रिय सहभाग घ्यायचा आहे. जसं मी आत्ता सांगितलं, कुठलीही चुकण्याची भीती, कोणताही संकोच त्यांनी बाळगायचा नाही आहे. त्यांनी जेवढं ॲक्टिव पार्टिसिपेशन ते भाषाशी रिलेटेड कुठल्याही कार्यक्रमात घेतील तेवढे ते त्याच्यातून शिकतच जातील आणि हळूहळू ते त्याच्यावर प्रभुत्व मिळवतील. आणि अशा पद्धतीने त्यांची एक

0: नवीन मित्रमैत्रिणींचं सर्कल बनण्याची सुद्धा ही योग्य वेळ असते. अशा पद्धतीने कॉलेज जीवनासाठी विद्यार्थ्यांनी तयारी केलेली योग्य ठरते.
1: अनेकांना वाटतं इंग्रजी शिकण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो, थोड्या वेळातही सातत्य ठेवलं तर फरक पडू शकतो. तर इंग्रजी संभाषण सुधारण्यासाठी रोज किती वेळ द्यावा आणि सरावाची योग्य पद्धत कोणती?
0: तुम्ही प्रश्नामध्येच उत्तर दिलेले की सातत्य असणं गरजेचं आहे. मी आज इंग्रजीची प्रॅक्टिस करेन आणि अगदी मग 4 दिवसांनी करेन असं करून चालणार नाही. तुम्हाला अगदी रोज दररोज फक्त 25 ते 30 मिनटं, अर्धा तास मॅक्सिमम सरावासाठी योग्य आहे. पण ते सातत्य हवं. आज 25-30 मिनटं हवीत, उद्या मला 30 मिनटं जमत नाही पण मी उद्या 15 मिनटं मॅनेज करू शकतो. 15 मिनटं का असेना, पण उद्या तुम्ही केला पाहिजे. अशा पद्धतीने दररोज कमीत कमी 20 ते 30 मिनटं सरावासाठी योग्य आहेत. रोज अगदी तासभर 2 तासभर मी वेळ काढेन आणि मग इंग्रजीचा सराव करेन असं करण्याची काही गरज नाही. सातत्यपूर्ण दररोज सराव तुमच्यासाठी उपयुक्त ठरतो.
1: आजची चर्चा खूप उपयुक्त झाली. आज अनेक विद्यार्थी इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करतात पण सातत्य, आत्मविश्वास आणि योग्य दिशा यांची गरज असते. अशा वेळी अनुभवी व्यक्तीकडून मिळालेला सल्ला त्यांना नवीन ऊर्जा देऊ शकतो. सुप्रिया जाधव मॅडम, तर अशा इंग्रजी संभाषण सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही कोणता महत्त्वाचा सल्ला द्याल?
0: कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य, कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास आणि कंटिन्युअस प्रॅक्टिस म्हणजे सातत्यपूर्ण सराव, हेच तुमचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्याचे मुख्य मंत्र आहेत. तुम्ही रोज थोडंच करायचे पण नक्की करायचे. चुका होऊ द्या, संकोच बाळगायचा नाही. इंग्लिशला सब्जेक्ट नाही तर हॅबिट बनवायचं आहे. मनातली भीती काढून टाका. अगदी कीप इट सिम्पल, छोटे साधे साधे पण क्लिअर सेंटेन्सेस बोलण्याची प्रॅक्टिस करा. यू डोंट नीड टू बी परफेक्ट इंग्लिश, यू नीड कॉन्फिडंट इंग्लिश.
1: श्रोते हो, नियमित सराव, सातत्य आणि बोलण्याची तयारी ठेवली तर कोणतीही भाषा सहज जुळून येते. कन्व्हर्सेशन फक्त भाषा नव्हे तर संवाद साधण्याची कला आहे. सुप्रिया जाधव मॅडम, आज आपण इथे आलात आणि अतिशय सुंदर सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, इंग्रजी संभाषण कौशल्य याविषयी सुप्रिया जाधव यांची सुहिता मराठे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

0: श्रोतेहो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, पासून विचार करायचा असतो खरं.
2: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही वनिता मंडळ.
3: श्रोते, आणि आता ऐकूया वाचलेलं छानसं. यामध्ये डोह या पुस्तकाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत.
4: डोह हा मौज प्रकाशनातर्फे 60 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेला, जाणकाराने नावाजलेला, अवघ्या 115 पानांचा ललित लेखांचा संग्रह आहे. मोजकं

अभिरुचीपूर्ण लेखन करणारे श्रीनिवास विनायक कुलकर्णी हे याचे लेखक. कृष्णा नदीच्या डोहाजवळचा परिसर, तिथली माणसं, निसर्ग, प्राणीसृष्टी यांच्या आठवणींचा हा संग्रह. या आठवणी आहेत लेखकाच्या बालपणातल्या. त्याने त्या आठवणी प्रौढ वयात लिहून काढल्या असल्यामुळे भूतकाळातल्या निरागस निरीक्षणांना परिपक्व वयातल्या विश्लेषक नजरेची जोड मिळाली आहे. त्यामुळे अर्थातच हे लेखन निराळी उंची गाठतं. त्याचा खोलवर परिणाम वाचकांवर होतो. या नुसत्या आठवणी नाही आहेत, त्या दिवसांचं, गावांचं, रंग, रूप, गंध, स्पर्श, नाद अशा सगळ्या जाणीवा जागवणारं शब्दचित्रच कुलकर्णी आपल्यापुढे उभं करतात. अत्यंत संवेदनशील मनाने टिपलेल्या नोंदींना सहज सुंदर शैली आणि चित्रमय भाषेची जोड मिळाल्यामुळे हे पुस्तक भराभर वाचून हातावेगळं नाही करता येत. कित्येक वाक्यांवर आपण थांबतो, रेंगाळतो, पुन्हा मागचं पान उलटतो. त्यातल्या वातावरणात रमताना मध्येच थांबून आपणही आपल्या आठवणींच्या चिमुकल्या पण खोल डोहात एखादी डुबकी मारून येतो. डोहमध्ये लेखकाचं मनोगत नाही, प्रस्तावना नाही की अर्पण पत्रिकाही नाही. लेखकाच्या प्रतिभेची सहज स्फुरणं म्हणता येतील असे एकंदरीत 11 लेख याच्यात आहेत. पद्मा सहस्रबुद्धे यांच्या अप्रतिम लेखाटनांची जोड याला मिळालेली आहे. आम्ही वानरांच्या फौजा, सुसरींचे दिवस, रात दिवा भिताची आणि जुन्या जन्मीची माणसं हे प्राणीसृष्टीवर आधारित लेख आणि त्यांच्या जोडीला गावातला वैशिष्ट्यपूर्ण डोह, तिथला वारा, ऊन, पावसाचं पाणी, झणाणणारा चौघडा, पायवाटा या सगळ्याची चित्रमय वर्णन करणारे सगळेच लेख वाचनीय आहेत. दुर्बीण, मोबाईल कॅमेरा किंवा इंटरनेटच्या दुनियेला आपण आता इतके सरावलोय की यातली सूक्ष्म निरीक्षणं ही केवळ एका लहान मुलाच्या नजरेने टिपलेली आहेत याची जाणीवच आपल्याला थक्क करते. त्याचबरोबर खेडेगावातल्या चाणाक्ष माणसांची निसर्गाविषयीची जाण, त्यांची आकलनशक्ती, ठोकताळे हे देखील आपल्याला अचंबित करतात. निसर्गशास्त्रावर आधारलेल्या ललितलेखनाची गोडी मराठी वाचकांना लागली ती प्रामुख्याने व्यंकटेश माडगुळकर आणि मारुती चितमपल्ली यांच्या लेखनामुळे. पण त्याआधी म्हणजे 1965 साली प्रकाशित झालेलं डोह हे पुस्तक वाचल्यावर जाणवतं की अशा प्रकारच्या लेखनाचा पहिला मान जातो तो श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्याकडे. वानरांच्या टोळीतील टोळी प्रमुख नराकडून टोळीतल्या नरपोरांची होणारी हत्या, टोळीचा प्रमुख बनण्यासाठी नर वानरांमध्ये होणारे युद्ध ही वर्णनं वाचताना व्यंकटेश माडगुळकरांच्या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सत्तांतर या कादंबरीची आठवण होणं अगदी अपरिहार्य आहे. अर्थात सत्तांतरच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत स्वतः माडगुळकरांनीही डोहमधल्या लेखांमुळे आपल्या मनात कुतूहल निर्माण झाल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. मारुती चितमपल्लींनीही आपल्या पवित्र पंखांची वाघुळं या लेखामध्ये वाघळांविषयी इतकं नाजूक, हळूवार लिहिताना मला कुठेही आढळून आलं नाही असं कुलकर्णींच्या जुन्या जन्मीची माणसं या वाघळांवरच्या लेखाविषयी नोंदवलेलं आहे. डोह वाचताना प्रकाश नारायण संतांच्या वनवासमधल्या लंपनचीही आठवण होते. पण तिकडे लंपनच्या आयुष्यातल्या गमती जमती, त्याचा दिनक्रम, शाळेतली दोस्त मंडळी, भावनिक स्थित्यंतरं यांच्या हलक्या फुलक्या चित्रणात त्याच वयाच्या मुलाचे विचार दिसतात. त्याच्या भावविश्वात वाचक अगदी रंगून जातो. डोहमधला मुलगा हा अधिक संवेदनशील, निसर्गातले सगळे विभ्रम कुतूहलाने टिपणारा, तरल बुद्धीचा, स्वतःच्या विचारात रमणारा तर आहेच, पण त्याच्या स्मरण नोंदी प्रौढ वयात व्यक्त झाल्या आहेत. त्यामुळे इथे निरागसतेला कलात्मक परिपक्व चिंतनाची जोड आहे आणि तीच वाचकांवर गारूड करते. सतत जपणारी आई, डोहात सूर मारायला शिकवणारे दादा म्हणजे त्याचे वडील, थोपटताना गोष्टी सांगणारी थोरली आई, ही सगळीच माणसं लेखामधून मुलांच्या प्रथमपुरुषी निवेदनातून त्याच्या भावजीवनाचा अविभाज्य भाग बनून आपल्यापुढे साकार होतात. यांच्याबरोबरच डोहाच्या पलीकडे राहणारी पिवळ्या चकचकीत गुंडीतून दूध घेऊन येणारी चिंगू आजी,
झाडाची छान पानं

वाळून गळून जाताना पाहून कट्ट्यावर एकटीच रडत बसणारी त्याची मैत्रीण लिनी, माणसांना शिव्या घालणारी पण कुत्र्या मांजरांना जवळ करणारी धोंडूबाई, अंड्यातून बाहेर पडणाऱ्या सुसरींच्या पुल्लांच्या मागावर असणारा आबू, ही सगळी माणसं त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांसकट लक्षात राहतात. निसर्गाचा एक भाग होऊन जगणारी आणि जगू पाहणारी शहाणी माणसं म्हणून लक्षात राहतात. गावात येणारे महापूर, टप्प्याटप्प्याने चढत जाणारा पाण्याचा ओघ, पाण्याने देवळाचा उंबरठा ओलांडल्यावर देव पालखीतून वर राहणाऱ्या सावकारांच्या देवघरात हलवणं, पाणी ओसरल्याबरोबर पुन्हा ते देवळात आणणं, हे सगळं ओल्या अंगाने श्रद्धेने पार पाडणारी माणसं, नदीची सागरसंगीत पूजा, शिंग, ढोल, लेझिम याच्या गजरात महापुरात पोहण्यासाठी लांबून येणारी माणसं, त्यांचे साहसी खेळ पाहण्यासाठी लोटणारा गाव, हा सगळा तपशील पाणी या लेखात येतो. त्याचप्रमाणे गावातल्या डोहामधला सुसरींचा वावर, त्यांचा जीवनक्रम, क्वचित प्रसंगी माणसांशी झालेला संघर्ष, एरवी संथपणे डोहा दूरवर तरंगणारी पण आपला नर जोडीदार बंदुकीच्या गोळीने जायबंदी झाल्यावर खवळलेली भुरी सुसर, अशी अनेक निरीक्षणं आपल्याला अद्भुत जगाची सफर घडवतात. निसर्गचक्राशी आणि त्यातल्या सर्व घटकांशी जुळवून घेणाऱ्या गावाप्रमाणेच एक मौलिक दस्तावेज म्हणूनही या नोंदी महत्त्वाच्या वाटतात. डोहच्या आशयावर, त्याच्या शैलीवर, त्याचप्रमाणे अनेक समीक्षकांनी लिहिलं आहे त्याप्रमाणे यातल्या निसर्ग निरीक्षणावरही अनेक तज्ज्ञांनी विवेचन केलं आहे. उदाहरणार्थ, आंब्याच्या दिवसात गावातली वाघळं रात्रीत रत्नागिरीला जाऊन परत येतात हा नाना शिंगटेचा तर्क साताऱ्याचे निसर्ग अभ्यासक डॉक्टर उमेश करंबेळकर यांनी आपल्या डोहवरच्या सविस्तर लेखात रत्नागिरी आणि औदुंबर ही दोन्ही ठिकाणं एकाच अक्षांशावर आहेत आणि औदुंबराचे वटवाघूळ पश्चिम दिशेला सरकत सरळ रेषेत उडत गेले तर ते थेट रत्नागिरीला पोहोचतील असा निष्कर्ष नोंदवित नाना शिंगटे यांच्या निरीक्षणावरही शिक्कामोर्तब करतात. खरं तर डोहसारख्या पुस्तकाबद्दल सांगत राहणं म्हणजे एखाद्या अत्यंत आवडत्या गाण्याबद्दल बोलत राहण्यासारखं आहे. मोगरा फुलला हे गाणं कसं आहे हे अगदी हरिप्रसाद चौरासियांच्या बासरीच्या सुरावटीपासून लताबाईंच्या सुरांनी सांगता होईपर्यंत मन लावून ऐकलं तरच कळणार. तसंच आहे हे.

गाणं म्हणजे एखाद्या अत्यंत आवडत्या गाण्याबद्दल बोलत राहण्यासारखं आहे. मोगरा फुलला हे गाणं कसं आहे हे अगदी हरिप्रसाद चौरासियांच्या बासरीच्या सुरावटीपासून लताबाईंच्या सुरांनी सांगता होईपर्यंत मन लावून ऐकलं तरच कळणार. तसंच आहे हे, कितीदा सांगितलं तरी अपुरंच. स्वतः वाचल्याशिवाय त्यातला आनंद नाही मिळायचा. तरीही मोह आवरत नाही म्हणून मनात रेंगाळणारी काही वाक्य इथे देते आणि मग थांबते. डोहा पलीकडच्या मंदिरात गेल्यावर परत येताना एक जुना भगभगता कंदील घेऊन अर्ध्या वाटेपर्यंत पोचवायला चिंगू आजी येई. पाणवठ्यापाशी काजव्यांचे हिरवे दिवे लागत. मालवत ती आम्हाला कंदील घेऊन जायला सांगे, पण तिने अंधारात माघारी जाण्यापेक्षा आम्ही जाणं सोपं होतं. नावे पाटच्या काळ्या भोर पाण्यातून आजीच्या कंदिलाच्या उजेडाची तांबूस रेष आमच्या पाठोपाठ येई. पलीकडून अलीकडेपर्यंत ती उजेडाची लांब रेघ आलेली असे. त्या रेघेला शिवले तर अलीकडून पलीकडे उभ्या असलेल्या आजीला शिवल्यासारखे झाले असते. आम्ही नाव बांधून वर चढेपर्यंत आजी कंदील हातात घेऊन उभी राही. मग माघारी फिरे आणि एकदम आजीचा कंदील दिसेनासा होई. दादा म्हणत, चिंगूचा कंदील भडकला वाटतं. आणि आजी त्या पलीकडच्या अफाट डोहात गडप होऊन जाई. वारा वाहे रुणझुणा या कथेतली ही गोष्ट बघा हं. वारा वाहे रुणझुणा या लेखातला हा परिच्छेद बघा. एखाद्या सकाळी देवाच्या बागेत लवकर जावे तेव्हा त्याआधीही येऊन गेलेल्या वाऱ्याने तिथल्या पारिजातकाच्या तळी शुभ्र पांढऱ्या फुलांचा सडा शिंपलेला असे. गळलेल्या प्रत्येक नाजूक फुलाला वाऱ्याने एक स्वतंत्र हलका स्पर्श केलेला असे. प्रत्येक फुलाची खाली थांबायची तऱ्हा निराळी. एक फूल आपली केशरी पोकळ देठाची नळी वर करून दुर्बिणीतून पाहावे तसे आकाशाकडे पाही. एक स्वतःच्याच दोन पाकळ्यांवर रेलून दुसऱ्या फुलाशी बोले. एक आपली इतरांशी जशी काही सोयरीकच नाही अशा तोऱ्यात एकटेच दूरवर जाऊन पडलेले असे. प्रत्येक फुलाच्या थांबण्यातून एक एक निराळी अवस्था निर्माण होऊन गेलेल्या वाऱ्याच्या न कळलेल्या वाटेकडे मी मुका होऊन पाहत राही. त्याच लेखातला हाही परिच्छेद पहा. लहान मुलांना देव त्यांच्या बेंबीला दोरी बांधून आकाशातून काळोख्या रात्री खाली सोडतो असे थोरल्या आईने मला सांगितले होते. ती दोरी कापायची देवाची मोठी कात्रीही तिच्याजवळ होती. थोरल्या आईला रात्रीही कुणी कुणी नेहमी बोलवायला ये. आणि तिथून ती जाऊन आली की तिथल्या नवीन मुलाचं वर्णन सकाळी तिच्या तोंडून ऐकायला मिळे. नुकत्याच जन्मलेल्या आकाशातून आलेल्या माझ्या लाल इवल्या बहिणीच्या पोटापासची नाळंही तिने मला दाखवली होती. खरेच तिच्या पोटाला देवाने बांधलेल्या राजवरखी दोरीचा उरलेला तुकडा होता. आकाशापासून जमिनीपर्यंतच्या लांब दोरीचा झोक मधल्या पोकळीतल्या वाऱ्यानेच आमच्या घरी थांबवला असला पाहिजे असं मला वाटे. आणि फुलासारख्या छान बहिणीला आमच्या घरी आणून थांबवले यासाठी मी मनापासून चांगुलपणा देत असे वाऱ्याला. पण तिच्याही आधी एका काळोखा रात्री देवाने मलाही आकाशातून सोडले होते. त्या दोरीचा झोकही वाऱ्याने थोरली आई, दादा, आई हे सगळे असलेल्या घरीच नेमका थांबवला होता हे वाऱ्याचं केवढं मोठं चांगुलपण होतं. एखाद्या दुपारी मठाच्या पाणवठ्याला आईबरोबर सोबत म्हणून मी जाई. आई म्हणायची, पाय पोळतायत रे तुझे. मी म्हणायचा, मग तुझे नाही का पोळत. मला स्मरते नेमक्या अशा एका क्षणी भारावून जाऊन तिने मला मनाने विलक्षण जवळ घेतलेले होते. थोडा वेळही खाली डोकं आणि वर पाय करून राहिलं तर चेहऱ्याच्या भागात रक्त उतरायचं. केव्हा सरळ होतो असं होऊन जायचं. आणि वाघळांना तर तसं शीर्षासन करायची जन्मभराची शिक्षा मिळालेली होती. स्वतःची विष्ठा त्यांच्याच तोंडात जात होती हे तर त्याहूनही वाईट होतं. पंक्ती प्रपंच केल्यामुळे वाघळांच्या जन्माला आलेली ती गेल्या जन्मीची माणसं आहेत असं थोरली आई सांगे. गावातल्या मरून गेलेल्या माणसांच्या छटा
कुठल्या वाघळातून दिसतायत का ते पाहायला तेव्हापासून मी वडाखालती येत असे.

0: थोरल्या आईने सगळ्यांकरता करताना एकाला एक एकाला एक असं कधीही केलं नाही. आजारीपणात मी पडवीत वरती तोंड करून पडलेला असे. कवलाराच्या छिद्रातून आकाशाचा निळा पारा उन्हाच्या वेळी चमचमे. एखादे वानर आपले दोन डोळे त्या छिद्रात लावून माझी तब्येत पाही आणि मग ती सारी छिद्र मला आढळायला आलेल्या अखंड वानरांच्या डोळ्यांचीच झाली आहेत असे मला अतिशय वाटे. लहानपणी आपण वानर म्हणून का जन्मलो नाही याची सूक्ष्मशी खंत माझ्या मनात होती. वानरांच्या निर्भर जीवनाचं विलक्षण कड तेव्हा वाढता वाढता माझ्याभोवती पडलेलं होतं. संध्याकाळ होत आलेली असे. अंधार भरत येई. घरातला गार अंधार, घरांवर वरल्या झाडांचा अंधार आणि झाडांवर आभाळातून उतरत येणारा अंधार, अंधारावर अंधार. अंधार ही जशी दिवसाची कपऱ्या कपऱ्यातली झोप असे, दूरवर कुठेतरी हरवलेली झोप पाखरासारखी डोळ्यातून भरे. थोरली आई कुणाकुणाच्या नावाचा एक एक घास तोंडात भरवी, पानातच हळूवारपणे हात धुवी, आपल्या जवळच्या दुलईत गुरगुटून घेई, अंगभरच्या गुंगीवर मऊ हात फिरवी, प्रेमाने थोपटी आणि अंधुकसे सांगत राही, बरं का आपली आणि त्या कुठ्या कुणाची प्रत्येक जन्मी गाठभेट होते बरं का. तू गोकुळात कृष्ण म्हणून जन्माला आला तेव्हा आपण गोपाळांच्या मेळ्यात होतो. तो रामराजा होता तेवेळी आपण त्याच्या वानरांच्या फौजात होतो. तुम्ही अवतरले गोकुळी, आम्ही गोपाळांच्या मेळी, तुम्ही होते रामराजा, आम्ही वानरांच्या फौजा.
1: श्रोते हो, वाचलेलं छानसं यामध्ये डोह या पुस्तकाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत आत्ताच आपण ऐकलं.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना जांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

मंडळी, आजचा आपला गप्पांचा विषय आहे रील्स वर्सेस रियालिटी, म्हणजेच रील्स विरुद्ध वास्तव, ऑनलाईन जगात स्वतःला शोधणं. मित्रांनो, आजचा काळ हा स्क्रीनचा काळ आहे. एका छोट्या मोबाईलमध्ये आता संपूर्ण जग समावलंय. हातातला फोन म्हणजे केवळ संवादांचं साधन नाही राहिलेलं, तर तो आपल्या भावना, विचार, मैत्री, स्वप्न, ओळख आणि अनेकदा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठरवणारा आरसा बनलाय. सकाळी उठल्यापासून अगदी रात्री झोपेपर्यंत आपण बऱ्याचदा हातातून फोन खाली ठेवतही नाही. सोशल मीडियावर स्क्रोल करताना आपण कित्येक चेहरे पाहतो, अनेक यशोगाथा पाहतो, सुंदर जीवनशैली पाहतो, आनंदीर चेहरे पाहतो, प्रवास, फॅशन, फिटनेस, प्रसिद्धी, सगळं सगळं पाहतो. पण या सगळ्या चमकदार जगामागे एक शांत, साध आणि खरं वास्तवही असतं, जे आपल्या दृष्टीसही पडत नाही. आज तरुणाई स्वतःची तुलना दुसऱ्यांच्या रील्सशी करताना दिसते. कुणीतरी परदेशात फिरताना दिसतं, कुणी लक्झरी आयुष्य जगताना दिसतं, कुणी एका व्हिडिओमुळे रातोरात प्रसिद्ध झालेलंही दिसतं. आणि मग नकळत आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो, मी मागे तर पडत नाहीये ना, माझं आयुष्य इतकं साधं का आहे, माझ्याकडे दाखवण्यासारखं काय आहे. आणि इथून सुरू होतो एक मानसिक संघर्ष, कारण रील्समध्ये दिसणारं आयुष्य हे नेहमी पूर्ण सत्य नसतं. प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे काही न सांगितलेले संघर्ष असतात. प्रत्येक यशाच्या मागे असंख्य अपयश दडलेली असतात. मित्रांनो, आजची पिढी एका वेगळ्या ताणातून जाते. जगातला कुठलाही व्यक्ती एका क्षणात आपल्या स्क्रीनवर येतो आणि नकळत आपण त्याच्याशी स्वतःची तुलना करायला लागतो. आता यामुळे होतंय काय, तर यामुळे तरुणाईत न्यूनगंड, असुरक्षितता, चिंता आणि एकटेपणाची भावना वाढताना दिसते. अनेक जण बाहेरून आनंदी दिसत असले तरी आतून खूप थकलेले असतात. रील्सच्या या जगात प्रत्येक गोष्ट काही सेकंदात घडताना दिसते, काही सेकंदात यश, काही सेकंदात प्रसिद्धी. पण वास्तवात कोणतीही गोष्ट इतकी सोपी नसते. वास्तवात मेहनत लागते, संयम लागतो, वेळ लागतो आणि अपयशही सहन करावं लागतं. वास्तवात प्रत्येक दिवस प्रेरणादायी नसतो. काही दिवस खूप सुंदर असतात तर काही दिवस खूप कठीण. आणि हेच खरं आयुष्य असतं. पण याचा अर्थ असा नाही की सोशल मीडियाचं जग हे पूर्णपणे चुकीचं आहे, कारण याच सोशल मीडियाने अनेकांना संधी दिली आहे, अनेक कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिलंय, अनेकांना आपली कला जगासमोर आणता आलीय, अनेकांना व्यवसाय सुरू करता आलेत आणि स्वतःतला आत्मविश्वासही वाढवता आलाय. माहिती, शिक्षण, संवाद आणि प्रेरणा देण्याची ताकद सोशल मीडियामध्ये आहे. त्यामुळे खरा प्रश्न हा सोशल मीडिया चुकीचा आहे की नाही हा नाहीये, तर प्रश्न असा आहे की आपण त्याचा वापर कसा करतो. आज तरुणाई स्वतःच्या खऱ्या व्यक्तिमत्वापेक्षा ऑनलाईन प्रतिमा तयार करण्यात जास्त वेळ घालवते. एखादा फोटो अपलोड करण्यापूर्वी त्यावर कितीतरी फिल्टर्स वापरले जातात, कॅप्शनबद्दल विचार केला जातो, किती लाईक्स येतील याचीही काळजी घेतली जाते. आणि जेव्हा अपेक्षे इतका प्रतिसाद मिळत नाही तेव्हा मन निराश होतं. हळूहळू आपल्या आनंदाचं नियंत्रण इतरांच्या प्रतिक्रियांवर अवलंबून होतं. पण खरी गोष्ट अशी की लाईक्स आणि फॉलोअर्स हे माणसाची किंमत ठरवत नाहीत. कधी कधी आपण स्वतःला विसरून जातो. आपण काय आहोत, आपल्याला काय आवडतं, आपली खरी स्वप्न काय आहेत हे समजून घेण्याऐवजी आपण लोकांना काय आवडेल याचा विचार करायला लागतो. आणि हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे, कारण जगाला खुश करत असताना अनेक जण स्वतःपासून दूर जातात. मंडळी, आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा प्रवास हा स्वतःला ओळखण्याचा असतो.

प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे, प्रत्येकाचा संघर्ष वेगळा आहे. म्हणूनच तुलना करून स्वतःचं मूल्य कमी करून घेण्याची खरंच गरज नाही आहे. मित्रांनो, आजच्या काळात मानसिक आरोग्याचा विषय खूप महत्त्वाचा बनलाय. सतत ऑनलाईन राहण्यामुळे मनाला विश्रांती मिळत नाही. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन पाहण्याची सवय लागते. शांत बसणं कठीण होतं. एकटेपणात स्वतःशी संवाद साधण्याची सवय कमी होत चालली आहे. पण स्वतःला समजून घेण्यासाठी शांतता आवश्यक असते. कधी कधी मोबाईल बाजूला ठेवून स्वतःसोबत वेळ घालवणंही खूप गरजेचं असतं. जेव्हा आपण सतत इतरांचं आयुष्य पाहतो तेव्हा आपल्याकडचं सुंदर आयुष्य आपल्याला सामान्य वाटायला लागतं. पण खरं सौंदर्य हे साधेपणातच असतं. घरच्यांसोबत घेतलेला चहा, मित्रांसोबत झालेल्या मनमोकळ्या गप्पा, स्वतःच्या मेहनतीनं मिळवलेलं छोटंसं यश, आईच्या हातचं जेवण, एखाद्या संध्याकाळचं शांत आकाश, या सगळ्या गोष्टी रील्समध्ये कदाचित ट्रेंड होत नसतील, पण आयुष्याला अर्थ देणाऱ्या याच गोष्टी असतात.

मंडळी, आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. मी ऑनलाईन जसा दिसतो तसाच प्रत्यक्षात आहे का? जर उत्तर नाही असं असेल तर कदाचित आपल्याला स्वतःकडे पुन्हा एकदा प्रामाणिकपणे पाहण्याची गरज आहे. स्वतःचं खरं रूप स्वीकारणं ही खूप मोठी ताकद असते. आपल्या आयुष्यात खरी नाती खूप महत्वाची असतात, कारण कठीण काळात लाईक्स मदतीला येत नाहीत तर माणसं येतात. म्हणूनच डिजिटल जगात राहताना मानवी नात्यांची उब जपणं खूप आवश्यक आहे. आपण तरुणाई

तिनं स्वतःसाठी काही सीमा ठरवणं गरजेचं आहे. दिवसातील काही वेळ ऑफलाईन राहणं, स्वतःच्या छंदांना वेळ देणं, पुस्तकं वाचणं, चालायला जाणं, कुटुंबासोबत वेळ घालवणं, मन मोकळं करणं, या छोट्या गोष्टी मानसिक आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. स्वतःला शोधण्याचा प्रवास हा सोशल मीडियावर नसतो, तर तो स्वतःच्या आत सुरू होतो. आपण कोण आहोत, आपल्याला काय बनायचंय, आपल्याला कशातून आनंद मिळतो, कोणत्या गोष्टी आपल्याला शांतता देतात, या प्रश्नांची उत्तरं फिल्टर्समध्ये मिळत नाहीत. ती उत्तरं आपल्याला अनुभवांमध्ये, संघर्षांमध्ये आणि आत्मपरीक्षणात सापडतात. काही वेळा अपयशामुळे अनेक तरुण निराश होतात. सोशल मीडियावर इतरांचं यश पाहून स्वतःचं अपयश खूप मोठं वाटायला लागतं. पण अपयश म्हणजे शेवट नसतो. अनेक यशस्वी लोकांनी आयुष्यात खूप संघर्ष केलेले असतात, फक्त ते संघर्ष नेहमी कॅमेऱ्यावर दिसत नाहीत. आजच्या काळात परफेक्ट दिसण्याचा खूप दबाव आहे. पण हे परफेक्ट दिसण्यासाठी शिकणं, पडणं आणि पुन्हा उभं राहणं हेही तितकंच गरजेचं आहे. आपण आपल्या जीवनात जे अनुभवतो ते प्रत्येक वेळी पोस्ट करण्याची गरज नसते. काही क्षण फक्त जगण्यासाठी असतात, काही भावना फक्त मनात ठेवण्यासाठी असतात, आणि प्रत्येक आनंदाला कॅप्शनचीही गरज नसते. त्यामुळे ऑनलाईन जगात स्वतःला हरवू न देता स्वतःच्या मूल्यांची जाणीव असणं महत्त्वाचं आहे. आपली ओळख ही फक्त प्रोफाईल फोटो नाही, आपली ओळख ही फक्त फॉलोअर्सची संख्याही नाही, तर आपली ओळख ही आपल्या विचारांमध्ये, आपल्या संवेदनशीलतेमध्ये, आपल्या मेहनतीमध्ये आणि आपल्या स्वभावामध्ये असते. प्रत्येकात काहीतरी विशेष असतंच. कुणाकडे कला असते, कुणाकडे विचारांची ताकद असते, कुणाकडे संवेदनशील मन असतं, तर कुणाकडे मेहनतीची तयारी असते. पण या सोशल मीडियाच्या गर्दीत अनेकदा आपण हे स्वतःतलं वेगळेपणच विसरतो आणि दुसऱ्यासारखं होण्याच्या प्रयत्नात स्वतःसारखं राहणं थांबतं. खरं यश हे फक्त प्रसिद्धीत नसतं. खरं यश म्हणजे मनःशांती, स्वतःवर प्रेम करणं, आपल्या लोकांसोबत आनंदानं जगणं, स्वतःच्या कामावर समाधानी असणं आणि रात्री झोपताना स्वतःबद्दल आदर वाटणं. आणि या सगळ्यासाठी कधी कधी आपण स्वतःला विचारायला हवं, जर सोशल मीडिया नसता तर मी कोण असतो? कारण हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कारण अनेकदा आपण ऑनलाईन प्रतिमेत इतके गुंततो की आपल्या खऱ्या व्यक्तिमत्वाशी संपर्क कमी होतो. आज अनेक तरुण मंडळी आहेत जी समाजासाठी चांगलं काम करतायत, काही पर्यावरणासाठी काम करतायत, तर काही शिक्षणासाठी, तर काही मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करतायत. सोशल मीडियाचा वापर सकारात्मक बदलासाठीही होऊ शकतो. जर योग्य विचारांनी त्याचा वापर केला तर तो प्रेरणेचं मोठं साधन बनू शकतो. मित्रांनो, सोशल मीडियानं संवाद वाढवला, पण अनेकदा मनातील संवाद कमी केला. आपण इतरांशी खूप बोलतो, पण स्वतःशी कमी बोलतो. स्वतःशी प्रामाणिक संवाद हा मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. जेव्हा आपण स्वतःला अपूर्णतेसह स्वीकारतो तेव्हा खरा आत्मविश्वास निर्माण होतो. कारण आत्मविश्वास हा अनुभवातून येतो, संघर्षातून येतो आणि स्वतःला समजून घेतल्यावर येतो. आजच्या जगात वेग खूप वाढलाय. प्रत्येक गोष्ट पटकन हवी असते, पण आयुष्याला वेळ लागतो, नात्यांना वेळ लागतो, स्वप्नांना आकार घ्यायला वेळ लागतो आणि स्वतःला ओळखायलाही वेळ लागतो. त्यामुळे आपलं खरं आयुष्य हे स्क्रीनच्या बाहेर आहे. आपली खरी ओळख ही आपल्या मनामध्ये आहे, आपली खरी ताकद ही आपल्या विचारांमध्ये आहे, आणि आपलं खरं सौंदर्य हे आपल्या स्वभावात आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. स्वतःला वेळ दिला पाहिजे, स्वतःवर प्रेम केलं पाहिजे, आणि ऑनलाईन जगात वावरतानाही ऑफलाईन आयुष्य आनंदाने जगता आलं पाहिजे. कारण शेवटी रील्स संपतात, ट्रेंड बदलतात, व्ह्यूज कमी होतात, पण स्वतःसोबतचं नातं हे कायम राहतं. म्हणून या डिजिटल जगात सर्वात महत्त्वाचं आहे ते स्वतःला हरवू न देता स्वतःला शोधणं. तर मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलीकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: ने कहा कि इस दौरान सामरिक सहयोग बढ़ाने, रक्षा औद्योगिक साझेदारी मजबूत करने, समुद्री सहयोग सुदृढ़ करने और हिंद प्रशांत क्षेत्र में शांति और स्थिरता को बढ़ावा देने पर ध्यान केंद्रित किया जाएगा। सरकार ने कहा है कि पश्चिम एशिया संकट के दौरान आयात में व्यवधान के बावजूद देश के तेल शोधक कारखाने सामान्य रूप से काम कर रहे हैं और भारत के पास कच्चे तेल का पर्याप्त भंडार है। पश्चिम एशिया में हाल की घटनाओं पर आज नई दिल्ली में आयोजित अंतर मंत्रालय प्रेस वार्ता को संबोधित करते हुए पेट्रोलियम और प्राकृतिक गैस मंत्रालय की संयुक्त सचिव सुजाता शर्मा ने कहा कि देश में पेट्रोल, डीजल, एलपीजी और प्राकृतिक गैस के पर्याप्त भंडार हैं। रसायन और उर्वरक मंत्रालय के संयुक्त सचिव अपर्णा एस शर्मा ने कहा कि खरीफ सीजन के लिए उर्वरक की उपलब्धता सभी राज्यों में 50% से अधिक है। विदेश मंत्रालय खाड़ी के अपर सचिव असीम महाजन ने कहा कि भारतीय दूतावास और वाणिज्य दूतावास 2400 घंटे हेल्पलाइन संचालित कर रहे हैं। इस बीच ईरान के राष्ट्रपति मसूद पेजिश्कियन ने अमेरिका के साथ बातचीत करने के अपने निर्णय को उचित ठहराया है और कहा है कि कूटनीति में गरिमा जरूरी है, लेकिन ईरान अपने राष्ट्रीय अधिकारों की रक्षा करना जारी रखेगा। उधर अमेरिका के राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने यूरेनियम के भंडारों, प्रतिबंधों में राहत और पश्चिम एशिया में महीनों से जारी संघर्ष के लिए क्षतिपूर्ति को लेकर बातचीत में गतिरोध रहते हुए ईरान को नई चेतावनी जारी की है। केंद्रीय अन्वेषण ब्यूरो सीबीआई ने अब तक दिल्ली, जयपुर, गुरुग्राम, नासिक, पुणे, लातूर और अहिल्यानगर में नीट परीक्षा पेपर लीक मामले में 10 आरोपियों को गिरफ्तार किया है। पिछले 24 घंटों में सीबीआई ने 5 जगहों पर तलाश अभियान में कई आपत्तिजनक दस्तावेज, लैपटॉप और मोबाइल फोन जब्त किए। अब तक की जांच में परीक्षा से जारी हुए रसायन विज्ञान और जीव विज्ञान के प्रश्न पत्रों के वास्तविक स्रोत का पता चला है। प्रश्न पत्र लीक होने के आरोपों के बाद परीक्षा रद्द कर दी गई थी। पश्चिम बंगाल सरकार ने संस्थागत भ्रष्टाचार और महिलाओं के खिलाफ अत्याचारों की जांच के लिए 2 जांच आयोगों का गठन किया है। संस्थागत भ्रष्टाचार की जांच करने वाले आयोग की अध्यक्षता कलकत्ता उच्च न्यायालय के सेवानिवृत्त न्यायाधीश बिस्वजीत बसु करेंगे। पूर्व सरकार के दौरान महिलाओं के खिलाफ अत्याचारों की जांच करने वाले आयोग की अध्यक्षता कलकत्ता उच्च न्यायालय के सेवानिवृत्त न्यायाधीश समाप्ति चटर्जी करेंगी। मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी ने बताया कि दोनों आयोग 1 जून से काम शुरू करेंगे। आईपीएल क्रिकेट में आज शाम 7:30 बजे चेन्नई में चेन्नई सुपर किंग्स का सामना सनराइजर्स हैदराबाद से होगा। अंक तालिका में तीसरे स्थान पर मौजूद हैदराबाद जीत दर्ज कर प्लेऑफ के और करीब आना चाहेगा, जबकि चेन्नई की नजर शीर्ष 4 में प्रवेश करने की होगी। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणी च हे नागपुर केंद्र आहे, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जलसंवर्धन हीच प्रभावी गुरुकिल्ली असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं जलक्रांती परिषदेत प्रतिपादन। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर। 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार। विदर्भात वाढत्या आंतरजातीय विवाहांचं प्रमाण स्वागतार्ह असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं प्रतिपादन। 100 रुपयांच्या बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागपुरातल्या 14 जणांना गडचिरोली पोलिसांद्वारे अटक। आणि अकोल्यात उष्माघाताचा दुसरा बळी, विदर्भातील अनेक जिल्ह्यात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा। आता सविस्तर बातम्या। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जलसंवर्धन हीच प्रभावी गुरुकिल्ली असल्याचं प्रतिपादन केलं। पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त नागपुरात आयोजित जलक्रांती परिषदेत ते बोलत होते। प्रत्येक गावात नदी खोलीकरण, रुंदीकरण आणि जलसाठा निर्माण करण्यासाठी लोकचळवळ उभी करण्याचं आवाहन त्यांनी केलं। राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी राज्य सरकारनं जलसंधारणासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती दिली। नाम फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते नाना पाटेकर यांनी गाव आणि पाण्यासाठी सर्व संस्थांनी एकत्र येऊन काम करण्याचं आवाहन केलं। याशिवाय त्यांनी त्यांच्या संस्थेच्या कामाच्या विस्ताराची माहिती दिली।
3: सगळे मिळून आपण काम, वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या ठिकाणी जर त्या काम करत असतील तर आपण एकमेकाला जोडून घेऊया। मला काय करता येईल, तुम्हाला काय करता येईल, आपण सगळे मिळून असे टाटा आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांच्याबरोबर आपला एमओयू झाल्यामुळे आपल्याला कामाची म्हणजे सतत काम, पैशाची भ्रांत नाही, सतत काम करत राहणं. लहान लहान गावामध्ये राहणारी मुलं आता शहर सांभाळतात.
2: नाम फाउंडेशनचे सचिव मकरंद अनासपुरे यांनी शाळा महाविद्यालयात जलसंधारण प्रशिक्षणाची गरज व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे समाजानं संवेदनशीलतेनं पाहण्याची गरज व्यक्त करत निसर्गाचा आपण विचार केला नाही तर निसर्गही आपला विचार करणार नाही असा इशारा त्यांनी दिला. या परिषदेत जलसंवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी विविध जलप्रहरींचा सत्कार करण्यात आला. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा गोंदिया, रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत निवडून आल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 4 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज नागपूर दौऱ्यात विदर्भ विभागीय समाज कल्याण विभागाचा आढावा घेतला. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भारत सरकारच्या शिष्यवृत्तीत भारत सरकारचा वाटा 60% करण्यात आला असून राज्याचा वाटा 40% आहे अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. वर्ष 2024-25 विदर्भात 422 आणि 25-26 458 अॅट्रॉसिटीच्या घटना घडल्या असून दलित कुटुंबातील कुणाचा खून झाला असल्यास त्या घरातील एकाला राज्य सरकारकडून नोकरी दिली जाते. अशा घटनांपैकी 77 जणांना विदर्भात नोकरी मिळाली आहे असं आठवले यांनी सांगितलं. तसंच 70 शासकीय वसतिगृहात 7160 विद्यार्थी शिकत असून ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळत नाही अशा विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेअंतर्गत वर्षाला 60,000 रुपये मिळत असून नागपुरात 5120 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे अशी माहिती त्यांनी दिली. जनगणनेत धर्मांतरित बौद्धांना धर्मबौद्ध आणि अनुसूचित जातीतील जात नोंदवावी असं आवाहन त्यांनी केलं. विदर्भात आंतरजातीय विवाहांचं अधिक प्रमाण ही स्वागतार्ह बाब असल्याचं आठवले यांनी यावेळी सांगितलं.
4: इंटरकास्ट मॅरेजची माहिती घेतली तर 23-24 मध्ये 1404 इंटरकास्ट मॅरेजची प्रकरण नोंद आहे. 24-25 3,710 अशी नोंद आहे आणि 25-26 6,120 म्हणजे रेडिमच्यामध्ये. तर इंटरकास्ट मॅरेजचं प्रमाण विदर्भामध्ये मोठं आहे म्हणजे समाज एकत्र येण्याच्या प्रक्रियेला एक यामुळे चांगली गती येणार आहे.
2: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयने पुण्यातून अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकर यांची 11 तास चौकशी केली. त्यानंतर त्यांच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोध मोहीम राबवून सीबीआयनं संशयित दस्तऐवज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचे मोटेगावकर हे सक्रिय सदस्य असल्याचा संशय आहे. मोटेगावकर यांनी इतर आरोपींशी संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना दिली असं सीबीआयनं म्हटलंय. वरिष्ठ आयएएस अधिकारी सौरभ विजय यांनी आज भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात UIDAIच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. 1998 बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयएएस अधिकारी असलेले सौरभ विजय यांनी राज्य शासन तसंच केंद्र शासनात विविध महत्वाच्या पदांवर काम केलंय. राष्ट्रपती सचिवालयात संचालक तसंच अमेरिकेतील जागतिक बँकेत भारतासह 4 देशांच्या कार्यकारी संचालकांचे सल्लागार म्हणूनही त्यांनी महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहे. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे VD सतीशन यांनी आज शपथ घेतली. तिरुवनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. गडचिरोली पोलिसांनी नागपुरातील एका फ्लॅटमध्ये बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना अटक केली आहे. प्रमोद कोवे यानं 100 रुपयाच्या 21 बनावट नोटा ATM मध्ये जमा करण्याचा प्रयत्न केला असता हा प्रकार उघडकीस आला. चौकशीतून पोलिसांनी नागपुरातील फ्लॅटवर छापा टाकून छपाईसाठी वापरलेलं साहित्य जप्त केलं. यामध्ये कलर प्रिंटर, बॉन्ड पेपर, कटर आदींचा समावेश आहे. सर्व आरोपींना न्यायालयानं 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी बांधवांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी आदी कर्मयोगी अभियान अंतर्गत 187 गावांमध्ये आदी सेवा केंद्रांची स्थापना करण्यात आली असून आता पुढील टप्प्यात जनभागीदारी अभियान राबवण्यात येणार आहे. 18 ते 25 मे दरम्यान विविध शिबिरं आणि उपक्रमांच्या माध्यमातून आदिवासी नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यावर भर दिला जाणार आहे. वाशिम जिल्ह्यात प्रचंड उष्णतेसोबतच पेट्रोल डिझेल टंचाईचं दुहेरी संकट नागरिकांसमोर उभं ठाकलंय. सलग 4थ्या दिवशी इंधन टंचाई कायम असल्यानं पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून शेतकरी इंधनाची प्रतीक्षा करत आहे. खरीपपूर्व मशागतीची कामं डिझेल अभावी ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जाते. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात उष्माघातामुळे दुसऱ्या मृत्यूची घटना समोर आली असून पिंपळखेड इथल्या 50 वर्षीय रामेश्वर जांभळे यांचा मृत्यू झालाय. ते दानापूर ते वारखेड मार्गावर जात असताना झाडाखाली बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं. शवविच्छेदनानंतर मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचं स्पष्ट झालं असून तालुक्यात उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. विदर्भात आज अकोला इथं 46.3° सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. विदर्भात आज अमरावती जिल्ह्यात 2:30 मोजलेल्या तापमानानुसार 45.6° सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. त्यापाठोपाठ वर्धा इथं 45.4° सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. नागपुरात आज 43° सेल्सिअस इतक्या कमाल शुष्क तापमानाची नोंद झाली. तर बुलडाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 42 ते 43° सेल्सिअस दरम्यान नोंदवण्यात आलं. विदर्भातील अत्याधिक उष्णतामानामुळे आज अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून हा अलर्ट उद्या देखील अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये कायम राहणार आहे. दरम्यान आज गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वादळी पर्जन्यमान राहू शकतं असा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं व्यक्त केला. तीव्र उष्णतेमुळे वाढत्या उष्माघाताच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयानं नागरिकांसाठी व्यापक आरोग्य सल्ला जारी केला आहे. पुरेसं पाणी पिणं, कडक उन्हात बाहेर जाणं टाळणं, हलके सुती कपडे परिधान करणं तसंच हंगामी फळं आणि इलेक्ट्रोलाइट युक्त पेयांचं सेवन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नईमधल्या चिदंबरम स्टेडियमवर यजमान चेन्नई सुपर किंग्सचा मुकाबला सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जलसंवर्धन हीच प्रभावी गुरुकिल्ली असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं जलक्रांती परिषदेत प्रतिपादन. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. विदर्भात वाढत्या आंतरजातीय विवाहांचं प्रमाण स्वागतार्ह असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं प्रतिपादन. 100 रुपयांच्या बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागपूरच्या 14 जणांना गडचिरोली पोलिसांद्वारे अटक आणि अकोल्यात उष्माघाताचा दुसरा बळी. विदर्भातील अनेक जिल्ह्यात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आपलं डेझर्ट तर आलं आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून.
1: बिल भरायच्या आधी तरी येईल ना.
0: सगळं
1: काय चाललंय?
2: बिल बनतंय.
0: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
3: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही ठाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गेहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळस्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. नीट पेपर फुटी प्रकरणी क्लास चालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी आज नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गेहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी यावेळी सहमती दर्शवली. तसंच व्यापार आणि गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नील अर्थव्यवस्था, चक्रीय अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. गेल्या वर्षी झालेला भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार हा भारत आणि नॉर्वेच्या सामाजिक प्रगतीचा आराखडा आहे.

0: असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चेनंतरच्या संयुक्त निवेदनात केलं.
1: भारत और यूरोप अपने संबंधों के एक नए स्वर्णिम युग में प्रवेश कर रहे हैं. पिछले वर्ष भारत और यूरोपियन फ्री ट्रेड एसोसिएशन के एक ऐतिहासिक ट्रेड एंड इकोनॉमिक पार्टनरशिप एग्रीमेंट लागू किया. यह एग्रीमेंट भारत और नॉर्वे के बीच शेयर्ड प्रोग्रेस और प्रॉस्पेरिटी सुनिश्चित करने का ब्लूप्रिंट है. इस एग्रीमेंट में अगले 15 वर्ष में भारत में 100 बिलियन डॉलर इन्वेस्टमेंट और 1 मिलियन जॉब्स क्रिएट करने का लक्ष्य है.
0: नीट यूजी पेपर फुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकरच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती, त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली होती. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तऐवज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले होते. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचा मोटेगावकर हा सक्रिय सदस्य आहे. त्यानं इतर आरोपींशी संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना दिली असं सीबीआयनं म्हटलं आहे. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात आज नांदेड स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया जिल्हा समितीनं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं केली. या गंभीर घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी संघटनेनं केली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं अटक केलेल्या शिवराज मोटेगावकर याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रासमोर शिवसेनेनं आज आंदोलन केलं. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. सिंचनाचा अभाव हेच विदर्भातल्या शेतकरी आत्महत्यांचं प्रमुख कारण असून जलसंवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवन बदलू शकतं असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं. त्यासाठी प्रत्येक गावात जलसंवर्धन, नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामं लोकसहभागातून केली जावीत असं आवाहन त्यांनी केलं. ते नागपुरात जलक्रांती परिषद 2026 बोलत होते. पुराच्या स्वरूपात वाहून जाणारं पाणी रोखलं तर शेती आणि गावांचं भवितव्य बदलू शकतं, मात्र नदी स्वच्छ ठेवणं ही फक्त सरकारची नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे असं ते म्हणाले. राज्यातल्या ऐतिहासिक तसंच धार्मिक स्थळांच्या जतन आणि संवर्धन याला शासनाचं प्राधान्य आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या विविध तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत सांगितलं. या बैठकीत राज्यातल्या 6 तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी एकूण 993.72 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांना आणि निधीला मंजुरी देण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी वऱ्हाडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले. महामार्गावर पालघर इथे धानिवरीजवळ लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रक आणि कंटेनरची टक्कर झाल्यानं हा अपघात झाला. ट्रकमध्ये 100 जास्त वऱ्हाडी होते अशी माहिती मिळत आहे. जखमींवर कासा तसंच धुंदलवाडी इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली. तिरुअनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेनितला, के मुरलीधरन, ए पी अनिलकुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे पी के कुनहली कुट्टी, आर एस पी नेते शिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉन्स जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनुप जेकब आणि सीएमपीचे सी पी जॉन यांनीही शपथ घेतली. कांद्याचे भाव पडल्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथं समृद्धी महामार्गावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळलं.

0: तसंच रस्ता अडवला त्यामुळे काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. सरकारनं योग्य दरात कांदा खरेदी करावा अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी यावेळी केली. नाशिक जिल्ह्यात लासलगाव इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन केलं. राज्य सरकारनं कांद्याला 1300 रुपयांऐवजी 2400 रुपये प्रति क्विंटल इतका दर घोषित करावा तसंच कांदा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून खरेदी करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 77 अंकांची वाढ झाली आणि तो 75,315 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 6 अंकांची किरकोळ वाढ नोंदवत 23,650 अंकांवर बंद झाला. इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असला तरी तात्काळ भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. ते आज मंत्रालयात एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा सामना होणार आहे. चेन्नईतल्या चिदंबरम स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. अकोला जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून कमाल तापमानात सातत्यानं वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने अकोला जिल्ह्याला आज उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. दरम्यान अकोल्यात तेल्हारा तालुक्यातल्या पिंपरखेड इथं उष्माघातामुळे एकाचा मृत्यू झाला. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 46.3°C नोंदलं गेलं. गेल्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गेहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळस्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. नीट पेपर फुटी प्रकरणी क्लास चालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू 20 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ताई, नोकरी मिळाली.
2: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
1: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
2: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
1: इंस्टंट कर्ज हे मिळतं ना.
2: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
1: पण ताई,
2: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
1: हो ताई, पार्टी माझी, बजेट
2: तुझं.
3: आरबीआय म्हणते
4: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
5: आपले डेझर्ट तर आलं आहे पण आपले चॅम्पियन नाही आले अजून.
6: बिल भरायच्या आधी तरी येईल ना.
5: सगळं काय चाललंय?
6: बिल बनतंय.
5: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
7: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही खाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी, यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी, संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार, वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, उन्हाळा आला की देशभरात विविध ठिकाणी पाणी टंचाईची समस्या उद्भवलेली दिसून येते. म्हणूनच उन्हाळ्यातला पाणी साठा, आव्हान आणि उपाय याविषयीची माहिती आज आपण जाणून घेऊया. श्रोते हो, पाण्याला आपण जीवन म्हणतो आणि पाणी ही माणसाची मूलभूत गरज आहे. उन्हाळा आला की पाणी टंचाई, हवामान बदल, पावसाची अनियमितता अशा अनेक नैसर्गिक आपत्तींमुळे पाणी साठ्याची समस्या जटिल होत जाते. नैसर्गिक स्रोतातून मिळणारं पाणी साठवून आपण पिण्यासाठी, उद्योगासाठी, शेतीसाठी पाणी वापरत असतो. हा पाणी साठा म्हणजे धरणं, तलाव, जलाशय यामध्ये अडवून ठेवलेलं पाणी. याला इंग्रजीत लाईव्ह स्टोरेज किंवा वॉटर स्टोरेज म्हणतात. हे देशाची अन्न, ऊर्जा आणि पाणी सुरक्षा सांभाळतात. भारतातली पाणी साठ्याची स्थिती पाहिली तर देशात अंदाजे 6628 मोठी धरणं आहेत. त्यातली अंदाजे 6545 कार्यरत आहेत. यातली जुनी धरणं 26% आहेत, म्हणजे 1681 धरणं 50 वर्षांपेक्षा जुनी आहेत. 291 धरणं तर 100 वर्ष जुनी आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर एप्रिल अखेरपर्यंत राज्यातल्या धरणांमध्ये 653.63% TMC पाणीसाठा होता. राज्यात सध्या एकूण साठा फक्त 28.9% इतका उरला आहे. मुंबईची स्थिती पाहता 7 तलावांचा एकत्रित साठा 87.21% इतका आहे. यंदा अल निनो प्रभावामुळे पाऊस अनियमित होऊ शकतो म्हणून प्रशासनाकडून ऑगस्ट 2026 पाणी जपून वापरण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. थोडक्यात, उन्हाळा आणि अल निनोमुळे टंचाईची भीती निर्माण झाली आहे, त्यामुळे पाणी जपून वापरावं लागणार आहे. उन्हाळ्यातली पाणी साठ्याची स्थिती, आव्हान आणि त्यावरचे उपाय याविषयीची माहिती आता आपण जलव्यवस्थापन अभ्यासक महेश पाठक यांच्याकडून जाणून घेऊया.
1: उन्हाळ्यात पावसाचं प्रमाण हे खूप कमी असल्यामुळे किंबहुना नसल्यामुळे तीव्र पाणी टंचाईला आपण सगळेजण तोंड देतो. उन्हाळ्यातील ही पाणी टंचाई भारतातील जलाशयांना

मधील सगळ्या ठिकाणी जर आपण बघितलं तर एकूणच पाणी साठा हा खूप कमी झालेला आहे. भारतातील जलाशयांमधील आजची स्थिती बघितली तर एकूण क्षमतेच्या अंदाजे 35% किंवा त्यापेक्षा कमी साठा आज उपलब्ध आहे. महाराष्ट्रातली स्थिती बघितली तर महाराष्ट्रात एकूण उपलब्ध पाणी साठ्यांपैकी अंदाजे 34% पाणी शिल्लक आहे. पण एल निनोच्या संभाव्य धोक्यामुळे राज्यभरात कठोर पाणी वाटप उपाययोजना लागू केल्या जात आहेत. भारतातील एकूण 166 प्रमुख जलाशयांवर जर बघितलं तर त्यांची एकूण कार्यक्षमतेच्या 35% कार्यक्षमता कमी झालेली आहे. दक्षिण भारतात सर्वात तीव्र घट दिसून आली आहे आणि याउलट मागील 10 वर्षाच्या सरासरीच्या तुलनेने पश्चिम आणि उत्तर भागाची स्थिती तुलनेने खूप चांगली आहे. देश नैऋत्य मान्सूनच्या आगमनाची वाट पाहत असल्यामुळे पाण्याची पातळी मोसमी पद्धतीने कमी होत आहे. महाराष्ट्रात जर आपण विचार केला तर नक्की काय स्थिती आहे, खूपशी काही चांगली असं म्हणणार नाही, पण प्रमुख मध्यम आणि लहान प्रकल्पांमध्ये मिळून राज्यव्यापी सरासरी साधारणतः 33.95 किंवा 34% हा पाणी साठा आहे. मुंबई महापालिकेने नुकतीच पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी 10% कपात लागू केली आहे. भातसा आणि वैतरणा तलावांमधून अतिरिक्त पाणी सोडण्याची विनंती पण त्यांनी इरिगेशन डिपार्टमेंटला केली आहे. महाराष्ट्रामध्ये जलसुरक्षिततेच्या बाबतीत खूप खोल तफावत आहे. अत्यंत भौगोलिक विषमतेमुळे महाराष्ट्राला गंभीर पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. अंदाजे 40-42% भाग मुख्यतः पूर्व उपखोऱ्यांमध्ये हा पूर्ण भाग पाणी टंचाईने ग्रस्त आहे आणि त्याचवेळी वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे राज्यासमोर पाण्याची गंभीर टंचाई आणि आव्हाने दिवसेदिवस वाढत जात आहेत. तसेच आजूबाजूला निवासी औद्योगिक पट्ट्यांची वाढ होते आहे, त्याच्यात भूजलाचा अतिवापर, प्रदूषण आणि पाणी वाटप यांचा वाद इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. शहरी भाग हा अतिरिक्त पाणी उपसा किंवा जुनाट वितरण व्यवस्था आणि मोठ्या प्रमाणात सांडपाण्याच्या गळतीमुळे आपण सगळेजण त्रास अनुभवतो आहोत. वाढणाऱ्या शहरीकरणामुळे पाण्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे, पण त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या प्रमाणामध्ये वाढलेल्या नाहीये. पुणे मुंबई सारखे जे मोठे शहर आहेत त्या सगळ्या शहरांना स्थानिक पातळीवर पाणी साठा नसल्यामुळे किंवा पाणी साठवण्याच्या ऐवजी दूरच्या जलाशयांवर अवलंबून राहावे लागते. दुसरा जर बघितलं शहराच्या बाबतीमध्ये प्रमुख विषय तो महसूल बाह्य पाणी, जुन्या सिस्टीम्स, गळके पाईप्स, अनधिकृत जोडण्या, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी अस्तित्वात असणारे मलनिस्सारण प्रकल्प जरी पुरेसे असले तरी त्याचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाही. सगळीकडे काँक्रीटचे अतिक्रमण झालेत. वाढत्या शहरीकरणामुळे नैसर्गिक स्रोत काँक्रीट खाली गाडले गेलेले आहेत, त्यामुळे भूजलाचे नैसर्गिक झिरपणे पण थांबलेत. मग खेड्यात काय होतं, तिथे भूजलाचा अतिवापर चालू आहे. मोठ्या प्रमाणात बोरवेल्स वर लोक अवलंबून आहेत. जेव्हा पाऊस येत नाही किंवा त्याला उशीर होतो तेव्हा भूजलाचे साठे ऑटोमॅटिकली खाली खाली जातात आणि टंचाई निर्माण होते. मराठवाडा आणि विदर्भ ह्यासारख्या प्रदेशामुळे दीर्घकाळ हवामान विषयक दुष्काळ पडतो. कळत न कळत तुम्हाला असुरक्षितता वाटायला लागते. वर्षानुवर्षे धरणांमध्ये गाळ साठल्यामुळे अनेक धरणांची पाण्याची साठवण क्षमता खूप कमी झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो पाण्याची गुणवत्ता. शहरापेक्षा ग्रामीण भागात पाणी साठे अनेकदा जैविक प्रदूषकांमुळे किंवा फ्लोराईड्स आणि नायट्रेटच्या अतिवापरामुळे भूगर्भीय समस्यांमुळे प्रभावित होतात आणि ज्यामुळे आपल्या आरोग्यास धोका होऊ शकतो. भविष्यातील गरजा ओळखून आपलं व्हिजन काय असावं की महाराष्ट्रातील पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी तातडीच्या स्थानिक उपाययोजना आणि मोठ्या प्रमाणावरील शाश्वत सुधारणा यांचा मिलाफ होणं आवश्यक आहे. खरं तर शासन स्तरावर नियम पण चांगले केलेले आहेत, पण त्याची अंमलबजावणी ह्याच्यामध्ये कुठेतरी तफावत आहे असं वाटतं. दरवेळेला एप्रिल मे महिन्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थितीचा अनुभव घेतो तेव्हा आपण तात्कालीन उपाययोजना अवलंबतो. मग हे जे काही आपण त्या समस्या अनुभवतो आहोत त्याचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने त्याचे धोरणात्मक निर्देशांकामध्ये रूपांतर केलेले आहेत. एक उदाहरण जर याचं म्हटलं तर महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरण किंवा अशा अनेक धोरणात्मक आदेश आपल्याकडे अस्तित्वात आहेत, ज्याच्यामुळे जलसुरक्षितता ही खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकते. महाराष्ट्राने खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता काम चालू केलेलं आहे नदी खोऱ्यानुसार एकात्मिक नियोजन करणे व त्याप्रमाणे त्याचा अंमलबजावणी करणे.
शहरांमध्ये किंवा मोठ्या निवासी संकुलांना आणि उद्योगांना ग्रे वॉटर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी जे सांडपाणी निर्माण होतं त्या पुनर्वापरासाठी त्यांनी प्रत्येक सोसायटीमध्ये किंवा मोठ्या सोसायट्यांमध्ये नवीन होणाऱ्या दुहेरी पाइपिंग हे वापरणं आवश्यक आहे. जिथे औद्योगिक क्षेत्र आहे तिथे खूप मोठी पाण्याची जी गरज आहे त्या

0: की शीतलीकरण जिथे आवश्यक आहे तिथे हे सांडपाणी पुनर्वापर केलेले पाणी वापरता येते. त्याचप्रमाणे हवामान बदल आणि त्यामुळे पावसामध्ये कमी जास्त प्रमाणात जो बदल होतोय त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या कृषी उत्पादनांवर होतोय. त्यामुळे आपण कृषी क्षेत्रामध्ये पण जास्त पाणी लागणाऱ्या पिकांपासून दूर जाणं हे आवश्यक आहे. आणि त्याच्या बरोबरीने ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन पद्धती मोठ्या प्रमाणात वापरणं हे गरजेचं आहे. महाराष्ट्राची मोठी किनारपट्टी आहे, अशा काही ठिकाणी समुद्राच्या पाणी जे काय आहे आपल्या बाजूला तर त्याचं वापर कसा करता येईल याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात विचार करणं आवश्यक आहे. अमृत 2 या योजनेमध्ये काही गोष्टी बंधनकारक केल्या आहेत, जसे की नळाचे पाणी पिण्याच्या नेटवर्कमध्ये रूपांतरित करणे आणि अमृत 2 मध्ये याला फंड्स पण उपलब्ध आहेत. नुकतेच 14 मे ला महाराष्ट्र शासनाने विविध धरणाची साठवण क्षमता वाढवण्यासाठी त्यांच्या गाळ काढण्याच्या सुधारित योजनेला आणि त्या धोरणाला मंजुरी दिली. हे करत असताना मग आपल्याला काय आवश्यक आहे? एकात्मिक जल संसाधन व्यवस्थापन, त्याचबरोबरीने जल अंदाजपत्रक पण करणं आवश्यक आहे. आणि त्या जल अंदाजपत्रकाचे वेळोवेळी ऑडिट किंवा त्याचे मॉडिफिकेशन होणं पण खूप गरजेचं आहे. ग्रामपंचायत आणि स्थानिक नागरिक संस्था यांना उत्तम आर्थिक देखरेखीद्वारे सक्षम करणे, जेणेकरून सगळ्या नागरिकांना पाणलोट क्षेत्राच्या प्रशासनामध्ये सहभागी होता येईल. म्हणून शक्य तेव्हा प्रत्येकाने आपल्या स्वतःपासून, आपल्या कुटुंबापासून, आपल्या सोसायटीपासून जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा त्याच्यावर चर्चा करणं, त्याच्यावर अवेअरनेस क्रिएट करणं खूप आवश्यक आहे.
1: श्रोते हो, पाणी साठा कमी होण्यावरचा उपाय म्हणून 3 टप्प्यांवर काम करावं लागेल. 1 म्हणजे धरणं आणि जलाशय पातळीवर गाळ उपसा करणं. देशात 439 धरणांमधली सरासरी 19% क्षमता गाळामुळे गेली आहे. गाळ काढला तर 30 धरणं पुन्हा पूर्ण क्षमतेनं वापरता येतील. दुसरं, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना यावर काम करत आहेत. ड्रीप योजनामध्ये केंद्र सरकार 10,211 कोटी रुपये खर्चून 736 जुनी धरणं दुरुस्त करते. यात गेट रिपेअर, स्पिलवे आधुनिकीकरण, डिजिटल मॉनिटरिंग यांचा समावेश आहे. राज्य सरकार पातळीवर नवीन बॅरेज आणि इंटरलिंकिंग केलं जात आहे. तिसरं म्हणजे पाणी वाटपासाठी नियम करणं. मुंबईत 15 मे पासून 10% पाणी कपात केली आहे असं नियोजन करून जून जुलैपर्यंत पाणी पुरवठा टिकवता येतो. श्रोते हो, शहरी पाणी साठा, त्याचं नियोजन आणि त्यासाठीचे व्यक्तिगत आणि संस्थात्मक उपाय याविषयीची माहिती देत आहेत पर्यावरण अभ्यासक कर्नल दळवी.
2: सध्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तापमान वाढ सुरू आहे. राज्यातल्या बऱ्याच शहरामध्ये 40-41 वर काही ठिकाणी 43 पर्यंत टेम्परेचर गेलेलं आहे. ह्याच्यामुळे होतं काय, जे आपले नैसर्गिक पाण्याचे साठे आहेत, धरण आहेत, तळी आहेत, नद्या आहेत, ओढे आहेत, त्या पाण्यावर बाष्पीभवन खूप मोठ्या प्रमाणावर होतं. साधारणपणे 1 डिग्री सेंटीग्रेडनं जरी टेम्परेचर वाढलं गेलं की 6 पटीनं बाष्पीभवन वाढतं. त्यामुळं जितका उन्हाळा जास्त तितका धरणातला पाण्याचा साठा कमी व्हायला लागतो, तळी आपली आटायला लागतात, नद्या पण आटायला लागतात, नैसर्गिकरित्या मिळणारा पाण्याचा सोर्स कमी कमी व्हायला लागतो. शहरी भागात नगरपालिका आणि ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत तिथल्या नागरिकांना पाणी पुरवठा करते. किती पाणी पुरवठा करते? शहरामध्ये 135 लिटर प्रतिदिन प्रति माणशी पाणी देतं. त्यामध्ये 65 लिटर पाणी म्हणजे 20 लिटर आंघोळीचं आणि 45 लिटर कपडे आणि भांडी धुण्यासाठी, म्हणजे 65 लिटर पाणी सांड पाण्यामध्ये रूपांतर होतं. हे सांड पाणी जर आपण वापरलं तर प्रति माणशी आपल्याला त्याच्यावर थोडीफार प्रक्रिया करून 50-55 लिटर पाणी वापरता येऊ शकतं. म्हणजे रिसायकल करून आपण ते पाणी वापरतो. घरगुती कामासाठी म्हणा, बागेचं काम आहे, गाड्या धुवायच्या आहेत, पोछा करायचा आहे, म्हणजे तुमचं डायरेक्टली 55 लिटर पाणी 135 मधलं वाचू शकतं. हे असे जर प्रयोग आपण करत गेलो तर घरगुती प्रमाणावर देखील आपण पाण्याचा साठा 100% करू शकतो. उन्हाळ्यामध्ये आपण बाहेरून जाऊन आलो की घामान थपथपलेलं असतं, तुरंत इच्छा असते की बाबा गात म्हणजे पाणी घ्यावं, तोंड वगैरे धुवावं आणि पुढच्या कामाला लागावं. हे प्रत्येक वेळेला आपण बाहेरून जाऊन आलो की होतं. शिवाय संध्याकाळच्या वेळेला आपण बाहेरून जाऊन आलो की आपलं वाटतं तर आंघोळ करावी आणि आपण आंघोळ करतो. शहरामध्ये काय होतं तर साधारणपणे 200-220 लिटर प्रतिदिवशी पाणी वापरलं जातं. ग्रामीण भागात तेवढा खप होत नाही. तिथं 65 लिटर पर डे पर पर्सन पाणी ऑथराइज असतं, आपलं 135 असतं. याच कारणामुळं बऱ्याचशा गोष्टी असतात त्या तिथं लागू होत नाही. मग त्याच्यामुळे इथं आपण हे पाणी वाचवायचा प्रयत्न जर केला आणि करू शकतो, तसंच आपल्याकडे कसं आहे मोठी भाग म्हणजे शाळा कॉलेजेस आणि औद्योगिक क्षेत्र, तिथेही बघितलेलं आहेत की हे पाणी साठवून ठेवता येतं, छतावर पडणारं

0: पावसाचं पाणी वाया न जाऊ देता साठवून ठेवता येतं आणि मग ते आपलं वर्षभर वापरता येतं. म्हणजे पाण्याची टंचाई आपणच पुरी करू शकतो. तसंच हाच प्रयोग ग्रामीण भागात करता येतो. कुणावर अवलंबून राहायची आपल्याला अजिबात गरज नाही. आपण जर रिसायकल करून परत वापरलं तर कित्येक ठिकाणी जगभरात हे आढळून आलेलं आहे की बऱ्याचशा कंट्रीमध्ये 4 ते 5 वेळेला औद्योगिक क्षेत्रामध्ये हे पाणी परत परत रिपीट केलं जातं. म्हणजे मग नैसर्गिक साठ्यामधलं जे पाणी आत्ता जे पुरवठा केला जातो तो तेवढ्या प्रमाणात कमी होतो आणि तो कमी झाल्यामुळं मग वाढती लोकसंख्या. वाढती लोकसंख्या म्हणलं घरं वाढतात. म्हणजे माणसाला पाणी जर वाढतं पण घराला बांधकामाला पण पाणी लागतं. बरं पाण्याची मात्रा आहे तेवढीच आहे हो आपल्याकडं 750 मिलीमीटर पाऊस. याचा अर्थ काय आहे? जिथं जिथं हे प्रयोग लोकांनी केले त्या ठिकाणी त्यांना हेच आढळून आलं. म्हणजे पाणी मग तुम्ही वर्षभर वापरू शकता, टँकरची गरज पडत नाही. निसर्गाचं देणं आहे आपल्याला छतावर पडणारं पावसाचं पाणी. मग ते आपण ग्रामीण भागात असो किंवा शहरी भागात असो, शाळा कॉलेजेसमध्ये असो किंवा औद्योगिक क्षेत्रात असो, कुठल्याही क्षेत्रात असो, त्या त्या ठिकाणी छत हे लागतंच. मग छतावर पडणारं ते पाणी जर आपण व्यवस्थित वापरलं आपण पाण्याच्या टंचाईवर नक्कीच मात करू शकतो.
1: श्रोते हो, निसर्गाचं चक्र बदलत आहे. त्या बदलाचा वेध घेऊन भविष्यासाठी योजना आखण्याची गरज आहे. पाऊस पडणं आपल्या हातात नाही, पण जे आहे ते वाया घालवणं, थांबवणं, साठवणं आपल्या हातात 100% आहे. नुकतंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात आणि शेतीतलं पाणी शेतीत राखणं गरजेचं आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या गौरी देशमुख, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय शिबानी जोशी आणि निवेदन नंदिनी मथुरे.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे
1: आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले आहे.
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाईन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
3: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
4: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
3: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
4: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
3: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
4: मोबाईल 9887086490.
3: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
5: पार्वती हिरोची किसान उन्नती योजना, 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन, तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ, 92,899,22,344.
3: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
4: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
3: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
4: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
3: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
5: मोबाईल 9887086490.
3: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
6: बदला बदला सवय बदला.
7: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
6: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
1: शेतकरी बंधूंसाठीचा कार्यक्रम आता ऐकूया. आपलं घर आपलं वावर.

आपलं घर आपलं वावर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधूंना मंगला माळवेचा नमस्कार. शेतकरी बंधूंनो, काही दिवसात वैशाख वनवा संपणार आहे आणि पावसाला सुरुवात होईल. पावसाळ्याच्या सुरुवातीच्या आधी काही कामं निश्चित करावी लागते. आपल्या झोपड्यांची डागडुजी करावी लागते. शेतामध्ये वाई करून शेतं पेरणीसाठी तयार ठेवावे लागतात. कचऱ्याचं व्यवस्थापन करावं लागतं. नाल्या तुंबल्या असतील तर त्या साफ करून घ्याव्या लागतात. गावामध्ये पाणी शिरू नये म्हणून आपत्ती व्यवस्थापनाशी संपर्क ठेवावा लागतो. या सगळ्या बाबी आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहे. तेव्हा आता काही दिवसातच मृगाचं आगमन होईल, पावसाचं आगमन होईल. मान्सून हा काही दिवसातच केरळमध्ये येऊन ठेपणार आहे. मग तो आपल्याकडे येईल. पावसाळ्याचं स्वागत करण्यासाठी काही सीड बॉल्स आपण तयार करूया आणि पृथ्वी आपली वसुंधरा हिरवीगार करूया. चला तर ऐकूया हे सुंदरसे गीत.

0: आताच आपण सुरेखा पुणेकर यांनी गायलेली ही लावणी ऐकलीत. शेतकरी बंधून आता ऐकूया प्राण्यांमधील रक्तसंक्रमण याविषयी डॉक्टर पंकज हासे यांची मुलाखत.
1: आज आपण ऐकूयात प्राण्यांमधील रक्तसंक्रमण याविषयी डॉक्टर पंकज भानुदास हासे, सहाय्यक प्राध्यापक, पशु औषध वैद्यकशास्त्र विभाग, पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालय परभणी यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, रक्तदान ही संकल्पना

0: आपण सर्व जाणतोच. मनुष्यामध्ये रक्तदान आणि रक्तसंक्रमण याबद्दल नेहमीच बोललं जातं, रक्तदान केलंही जातं याबद्दल आपण नेहमीच ऐकत असतो. पण प्राण्यामध्येही रक्तसंक्रमण केलं जातं हे अनेकांना अजूनही आश्चर्यकारक वाटतं. आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून आपण प्राण्यांमधील रक्तसंक्रमण याविषयी जाणून घेणार आहोत. प्राण्यांमधील रक्तसंक्रमण म्हणजे नेमकं काय, कोणत्या परिस्थितीत ते आवश्यक ठरतं, त्यातील वैद्यकीय प्रक्रिया, जोखीम, काळजी या विषयावर सविस्तर अशी माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत तज्ज्ञ डॉक्टर पंकज भानुदास हासे सर, ज्यांनी या क्षेत्रात अनेक वर्ष संशोधन आणि प्रत्यक्ष उपचार कार्य केलं आहे. तर चला मग जाणून घेऊयात प्राण्यातील रक्तसंक्रमण या अतिशय रोचक आणि महत्वाच्या विषयाविषयी. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: सर, मानवी रक्तदानासंदर्भात सगळ्यांनाच माहीत आहे, पण प्राण्यांमधील रक्तसंक्रमण ही सुद्धा संकल्पना आता उत्तरोत्तर समोर येत आहे. प्राण्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर रक्तसंक्रमण केलं जात आहे, ज्यामुळे प्राण्यांचं आयुष्य वाढतंय, त्यांना जीवदान मिळतंय. वेगवेगळ्या आजारामध्ये निश्चितच रक्ताची गरज प्राण्यांना लागते आणि ते रक्त पुरवून त्या प्राण्याचं आरोग्य सुदृढ ठेवण्यास आता मदत होते आहे. तर सुरुवातीला सर हे सांगा की प्राण्यांमधील रक्तसंक्रमण म्हणजे नेमकं काय.
1: प्राण्यांमधील रक्तसंक्रमण ही अनेक जणांना बऱ्याच वेळेला नवीन एखाद्या वेळेस कल्पना वाटू शकते. जसं माणसामध्ये रक्तसंक्रमण केलं जातं, एखाद्या व्यक्तीला रक्ताची गरज असते किंवा एखाद्या व्यक्तीला काही कारणास्तव रक्तक्षय झाल्यानंतर रक्ताची गरज भासल्यानंतर त्याला रक्त दिलं जातं. परंतु प्राण्यांमध्ये अशा प्रकारचं रक्त दिलं जातं का किंवा अशा प्रकारचं रक्तसंक्रमण केलं जातं का, अशा प्रकारच्या बऱ्याच वेळेला शेतकरी आणि पशुपालक यांना प्रश्न पडला असेल. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये आपण जनावरांमध्ये किंवा प्राण्यांमध्ये रक्तसंक्रमण करू शकतो. आणि रक्तसंक्रमणाची ही जी तांत्रिक बाब आहे ती केवळ आता आपल्या छोट्या एखाद्या दवाखान्यापुरती मर्यादित न राहता तिने जागतिक स्वरूप घेतलेलं आहे. म्हणूनच आपणाला माहीत आहे की 14 जून हा जागतिक रक्तदाता दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. आणि या रक्तसंक्रमणाच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत येणाऱ्या मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयामध्ये आणि पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय उदगीर या ठिकाणी प्राण्यांमधील रक्तसंक्रमणाशी संबंधित अगदी यशस्वी संशोधन झालेले आहे. आणि त्या संशोधनाचा फायदा आज अनेक शेतकरी आणि पशुपालक घेत आहेत.
0: अच्छा, तर हे जे रक्तसंक्रमण ही प्रक्रिया आहे, तर ही राबवत असताना कोणकोणत्या प्राण्यांना रक्त देऊ शकतो.
1: निश्चित हा महत्वाचा प्रश्न आहे की रक्तसंक्रमण किंवा रक्त ब्लड ट्रान्सफ्युजन आपण ज्याला म्हणतो की ते कोणाकोणामध्ये करता येतं. तर साधारणतः सर्वच प्राण्यांमध्ये आपण रक्तसंक्रमण करू शकतो. परंतु तसं पाहिलं तर श्वान वर्गीय जे प्राणी आहेत किंवा श्वानाला आपण रक्तसंक्रमण अगदी व्यवस्थितरित्या करू शकतो. उदगीर पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये म्हैस वर्गीय किंवा गाय वर्गीय प्राणी जे आहेत त्यांच्यामध्ये रक्तसंक्रमणाचे प्रयोग झालेले आहेत. आपण ज्या शेळ्या किंवा मेंढ्या यांना रक्तक्षय झालेला आहे, त्यांच्यामध्ये रक्ताचं प्रमाण कमी झालेलं आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा आपण रक्तसंक्रमणाचा प्रयोग करून पाहिलेला आहे आणि तो यशस्वी सुद्धा झालेला आहे. परंतु श्वानामध्ये रक्तसंक्रमणाची जी आज जेवढ्या जास्त पद्धतीने होतं तेवढं बाकी प्राण्यांमध्ये होत नाही. परंतु येणाऱ्या काळामध्ये निश्चित याचा संदर्भ देऊन इतर जनावरांमध्ये सुद्धा हे रक्तसंक्रमण केलं जाऊ शकतं.
0: अच्छा, तर सर एका प्राण्यापासून किंवा जनावरापासून दुसऱ्या जनावराला रक्त देण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते.
1: हा निश्चित, आता याचे ज्या महत्वाचे जे टप्पे आहेत रक्तसंक्रमण प्रक्रियेत असणाऱ्या महत्वाच्या ज्या पायऱ्या आहेत त्याच्यामध्ये पहिली पायरी आहे की रक्तदाता शोधणे. म्हणजे ज्याच्यापासून आपल्याला रक्त मिळू शकतं त्याला आपण रक्तदाता असं म्हणतो, तो शोधणे. त्याच्यानंतर आलेलं जे रक्त आहे आणि ज्या प्राण्याला रक्त द्यायचं आहे त्यांच्या रक्ताचं मॅचिंग होणं, एकमेकाला ते पूरक असणं अतिशय गरजेचं आहे, त्याला आपण रक्त जुळण्याची प्रक्रिया म्हणतो किंवा क्रॉस मॅचिंग असं म्हणतो. आणि त्याच्या पुढची गोष्ट आहे की आपल्याला जो रक्तदाता आहे त्याच्याकडून रक्त जमा करावं लागतं आणि ते योग्य वातावरणात ठेवल्यानंतर आपल्याला ते जो आजारी प्राणी आहे त्याला ते रक्त द्यावं लागतं. अशा 5 विविध टप्प्यांमधून आपल्याला हे रक्तसंक्रमण करता येऊ शकतं.
0: अच्छा, ज्या श्वानांना आपण रक्तसंक्रमण करतो तर त्या श्वानांना कोणते आजार झालेले असतात की त्याच खास आजारासाठी आपण हे करू शकतो.
1: आता आपल्याला माहिती आहे की रक्त संक्रमण म्हणजे ज्या आजारांमध्ये रक्ताची कमतरता होते किंवा ज्या ठिकाणी लाल रक्त पेशींचं प्रमाण कमी झालेलं असतं, किंवा दुसऱ्या भाषेत मी असं म्हणेल की ज्यांच्यामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालेलं असतं, अशा प्राण्यांना अशा जनावरांना आपण रक्त देत असतो. तर मग असे कोणकोणते आजार आहेत की ज्याच्यामध्ये लाल रक्त पेशींचं प्रमाण कमी होतं, ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन कमी होतं, त्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर साधारणतः जे श्वानवर्गीय आहेत त्यांच्यामध्ये बबेसिया किंवा इर्लिशिया ही जे कीटकजन्य आजार आहेत ज्याच्यामध्ये हे आजार उद्भवण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे गोचिड आहे. गोचिड हा एक प्राणी असा आहे की जो छोटा जरी असला परंतु त्याच्यापासून उद्भवणारे जे आजार आहेत त्यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. ते जसं छोट्या एखाद्या वासरामध्ये असतं, जसं एखाद्या छोट्या कुत्र्याच्या किंवा श्वानाच्या पिल्लामध्ये असतं, तसंच मोठ्या म्हशीमध्ये सुद्धा हा एक जो गोचिड प्राणी आहे तो मोठमोठे आजार निर्माण करत असतो. तर गोचिड वर्गीय जे आजार आहेत त्यांच्यामध्ये बबेसिया, इर्लिशिया, अनाप्लाज्मा असे आजार झाल्यानंतर आपण श्वानाला या ठिकाणी रक्त संक्रमण करत असतो. त्याचप्रमाणे लेप्टोस्पायरा नावाचा जो आजार आहे जो की साधारणतः उंदीर या प्राण्याच्या युरिनमधून किंवा त्याच्या लघवीमधून इतर जनावरांना होत असतो आणि लेप्टोस्पायरा हा आजार मनुष्यामध्ये सुद्धा होतो. हा लेप्टोस्पायरा झाल्यानंतर त्याच्यामध्ये लाल रक्तपेशींचं प्रमाण कमी होतं आणि त्यावेळी सुद्धा आपल्याला रक्त संक्रमण करावं लागतं. त्याचप्रमाणे रक्त साकळण्याची किंवा रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये जर कुठं दोष झाला तर अशा वेळी सुद्धा आपण रक्त संक्रमण करू शकतो. अजून एक महत्त्वाचं म्हणजे एखाद्या वेळेला पावसाळ्यामध्ये एखाद्या ठिकाणी वीज पडली आणि एखाद्या जनावराला मोठ्या प्रमाणात भाजलं, पोळलं किंवा त्या ठिकाणी त्याची त्वचा जळाली तर अशा वेळेला त्याच्या शरीरातलं रक्ताचं प्रमाण कमी होतं आणि आपल्याला रक्त संक्रमणही करावं लागतं. लिव्हर संबंधातले किंवा यकृता संबंधातले जे आजार आहेत जसं की कावीळ, कावीळामध्ये पूर्ण शरीर पिवळं पडतं आणि त्याच्यामध्ये लाल रक्तपेशींचं प्रमाण कमी होतं, अशा वेळी सुद्धा आपणाला हे रक्त संक्रमण करावं लागतं. गाय वर्गीय जनावरांचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये आपणाला माहित आहे की फॉस्फरस किंवा स्फुरद घटकाच्या कमतरतेमुळे बऱ्याच वेळेला ही लाल लघवी होते. त्याच्यामध्ये मुख्यतः म्हैस हा प्राणी येतो आणि त्यावेळेस सुद्धा आपणाला रक्त संक्रमण करता येतं. त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया असते, एखादी शस्त्रक्रिया करत असताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्राव जर झाला तर अशा वेळेला आपणाला त्याला बाहेरून रक्त द्यावं लागतं, अशा वेळेला आपण त्याला रक्त संक्रमण करतो. असे वेगवेगळे आजार आहेत, वेगवेगळ्या त्याचे कंडिशन्स आहेत की ज्या वेळेला आपण त्याला रक्त संक्रमण करू शकतो.
0: अच्छा, तर सर हे रक्त संक्रमण तुम्ही सांगत आहात तर रक्तक्षय झालेल्या प्राण्यांना हे रक्त संक्रमित केलं जातं, तर मग त्याची नेमकी लक्षणं काय आहेत की ज्यावरून आपण ओळखू शकतो की ह्या प्राण्याला रक्तक्षय झाला?
1: हा, आपणाला माहित आहे की रक्तक्षय याला पूर्वीच्या काळी पंडुरोग असं म्हणायचे. म्हणजे त्याच्या मुख्यतः म्हणजे डोळ्याचे जे पटल आहेत ते पांढरे रंगाचे दिसतात, त्याची जीभ पांढरी पडते, त्याच्यानंतर त्याच्या कानाचा आतला भाग जो आहे तो पांढरा पडलेला असतो. ज्या जनावराला रक्तक्षय झालेला आहे किंवा रक्ताचं प्रमाण या ठिकाणी कमी झालेलं आहे, हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे, अशी जनावरे चालताना आवासून चालतात म्हणजे त्यांना दम लागतो. लवकर दम लागणे हे फार महत्वाचं लक्षण आहे, हे आपल्या पशुपालकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्या जनावराला या ठिकाणी हिमोग्लोबिन किंवा लाल रक्तपेशीची कमतरता आहे. अशा प्रकारची जर लक्षणं आपल्याला दिसले किंवा त्याचप्रमाणे एक्झरसाईज इनटॉलरन्स म्हणतात, म्हणजे त्याला आपण जर एखाद्या वेळेस खूप जास्त पळवलं तर ते एकदम पळताना अचानक थकतो आणि बसून जातो, तर अशा प्रकारची लक्षणं आपणाला या ठिकाणी दिसून येतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या शरीराचे जे महत्त्वाचे जे श्लेष्मा पटल आहेत त्या ठिकाणी ते पूर्णतः आधी पांढरे पडतात आणि त्याच्यानंतर काविळीमध्ये जर त्याचं रूपांतर झालं तर ते पिवळे पडतात. अशी महत्त्वाची लक्षणं पशुपालकांनी जर लक्षात घेतले तर आपल्याला सहज लक्षात येईल की आपल्या जनावराला रक्तक्षय झालेला आहे.
0: अच्छा, म्हणजे एक पशुपालकांचं महत्त्वाचं काम म्हणजे आपल्या पशुधनाचं निरीक्षण करणं. तर सर, माणसांप्रमाणे सुद्धा प्राण्यांमध्ये रक्तगट असतात का? कारण प्रत्येकाचा रक्तगट वेगळा असतो आणि रक्त संक्रमण अशाच पद्धतीने केलं जात असावं, नाही का? तर मग ते रक्तगट कसे असतात?
1: हा जसा तुम्ही मला प्रश्न विचारला तसा अनेक जणांचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे, पशुपालकांचा आणि जे श्वानप्रेमी आहेत त्यांचा, की प्राण्यांचे सुद्धा रक्तगट असतात का? तर निश्चित, माणसामध्ये जसं ए बी ओ आणि ए बी असे चार मुख्य प्रकारचे रक्तगट आहेत, तसे प्राण्यांचे सुद्धा रक्तगट आहेत. परंतु यापुढे जाऊन मी सांगू इच्छितो की प्राणी बदलला की त्याचा रक्तगटाचा नंबर बदलला. म्हणजे उदाहरणार्थ गाय वर्गीय जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये एकूण 11 रक्तगट आहेत.
0: बर,
1: हां, श्वान आपण ज्याला कुत्रा असं म्हणतो त्याच्यामध्ये 11 रक्तगट आहेत. मांजर हा जो प्राणी आहे त्याच्यामध्ये एकूण 3 रक्तगट आहेत. घोड्यामध्ये 8 रक्त

0: गट आहेत. शेळीमध्ये 5 रक्तगट आहेत, मेंढीमध्ये 7 आहेत आणि मनुष्यामध्ये मी सांगितलं तसे या प्रकारे 4 रक्तगट आहेत. तर आपण श्वान याचा विचार केला तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे 11 रक्तगट आहेत, परंतु त्याच्यामध्ये DEA 1.1 म्हणजे डॉग इरिथ्रोसाइट अँटीजन 1.1 हा जो आहे हा सर्वात महत्वाचा आणि जास्त सेन्सिटिव्ह असणारा आहे आणि त्याला धरूनच आपण हे रक्त संक्रमण करत असतो.
1: बर, तर सर हे झालं रक्त घेणाऱ्या प्राण्यांशी संबंधित, पण प्राण्यामध्ये सुद्धा रक्तदाता निवडावा लागत असेल, ज्याला आपण म्हणतो की ब्लड डोनर
0: किंवा रक्तदाता,
1: कसा निवडला जातो?
0: हा, तर आपल्याला माहिती आहे की रक्तदाता म्हणजे रक्त देणारा व्यक्ती किंवा रक्त देणारा प्राणी. आता अर्थातच तो हेल्दी असला पाहिजे, त्याला कोणताही आजार असता कामा नये. त्याला जर आजार असेल तर त्याचे आजार निश्चितपणे रक्त संक्रमण केल्यानंतर जो रक्त घेणार आहे त्याला येऊ शकतात. म्हणून सर्वात महत्वाचा जी कंडिशन या ठिकाणी आहे की जो रक्तदाता आहे तो शारीरिक दृष्ट्या हेल्दी असावा. आणि गायच्या संदर्भात जर आपण विचार केला तर त्या गायीचं वजन कमीत कमी 250 किलो असावं, ती सशक्त असावी, तिला कोणत्याही आजाराने ती बाधित नसावी. साधारणतः गेल्या 3 महिन्यात, पाठीमागच्या 3 महिन्यात तिला कोणत्याही प्रकारचा गोचिडजन्य आजार किंवा हिमोप्रोटोजनचा आजार झालेला नसावा. आणि शक्यतो आपण नर आणि मादी यांच्यामध्ये जर विचार केला तर आपण नराला या ठिकाणी प्राधान्य देतो रक्त संक्रमणासाठी, कारण एखाद्या वेळेला मादी गाभण असताना किंवा प्रेग्नंट असताना तिला तिचं रक्त घेणं योग्य नाही, म्हणून आपण शक्यतो नर आपण या ठिकाणी जास्त निवडत असतो. आणि मादी जरी घेतली तर ती शक्यतो गाभण नसावी, माजावर नसावी आणि नुकतीच विलेली नसावी. अशा वेळेसच आपण या मादी प्राण्याचं या ठिकाणी सिलेक्शन करतो. आणि भाकड काळ आणि विल्यानंतरचा 1 महिना रक्त घेण्यासाठी हा आदर्श काळ समजला जातो. हे झालं गायींच्या संदर्भाने, परंतु श्वान आणि मांजर यांच्या संदर्भाने जर आपण रक्तदात्याचा विचार केला तर साधारणतः 1 ते 8 वर्षीय वय साधारणतः त्यांचं असावं. त्यांचं वजन हे कमीत कमी 25 किलोच्या पुढे असावं. ते सशक्त असावेत, कोणत्याही आजाराने बाधित नसावेत. आणि जसं गायींच्या संदर्भात सांगितलं तसं त्यांना गेल्या 3 महिन्यामध्ये कोणताही हिमोप्रोटोझोनचा आजार म्हणजे ज्याच्यामध्ये गोचिड बाधित जे आजार आहेत ते झालेले नसावेत. त्याचप्रमाणे या श्वानाच्या रक्त तपासणीमध्ये जो डोनर आहे त्याचं हिमोग्लोबिन कमीत कमी 12 असावं.
1: अच्छा,
0: हिमोग्लोबिन हे 12 ग्राम पर डेसिलिटर एवढं असावं आणि पॅक्ड सेल व्हॉल्यूम PCV जे आहे ते 40% पेक्षा अधिक असावं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे श्वानांच्या संदर्भात बोलायचं झालं तर त्यांचं लसीकरण हे पूर्ण झालेलं पाहिजे. लसीकरण हे पूर्ण झालेलं पाहिजे, जंतनाशकाचं औषध या ठिकाणी दिलेलं पाहिजे. आणि श्वानाचं वजन हे 25 किलो आणि मांजरीचं वजन हे कमीत कमी 4 किलो असणं गरजेचं आहे. अशी रक्तदात्याची एक जी ठरून दिलेली एक गाईडलाईन्स आहेत किंवा त्याचे एक काही नियम ठरून दिले त्याच्यामध्ये तो रक्तदाता असणं गरजेचं आहे.
1: अच्छा, बरं, मग हा रक्तदाता ठरवत असताना काही त्याच्या चाचण्या केल्या जातात का?
0: हा, निश्चित. रक्तदाता आणि रक्त घेणारा यांच्या दोघांच्या चाचण्या होणं अतिशय गरजेचं आहे आणि ते आपण प्रयोगशाळेतच करू शकतो. त्याच्यामध्ये क्रॉस मॅचिंग आहे, डायरेक्ट टेस्ट आहे, इनडायरेक्ट टेस्ट आहे, किंवा एखाद्या वेळेला जो रक्तदाता आहे त्याचं थोडंसं रक्त घेऊन रक्त जो आजारी प्राणी आहे त्याला थोडंसं देऊन पाहतात. त्याच्यामध्ये जर कोणती रिॲक्शन आली नाही तर ते रक्त योग्य आहे असं समजतात. परंतु ज्या सूक्ष्मदर्शकाखाली करता येणाऱ्या ज्या चाचण्या आहेत ते आपणाला पशुवैद्यकाच्या सल्ल्याने आणि प्रयोगशाळेतच कराव्या लागतात.
1: अच्छा, तर सर श्वानाला तर सहजरित्या रक्त देऊ शकतो असं तुम्ही सांगितलं, पण मोठ्या प्राण्यांना म्हणजे गाय, बैल किंवा म्हैस यांना सुद्धा रक्ताची गरज असते का? आणि असेल तर कोणत्या आजारामध्ये अशा जनावरांना रक्त देता येतं?
0: हा, निश्चितपणे आपण यापूर्वी सुद्धा चर्चा केली की जसे श्वानांना विविध आजार होतात तसे मोठ्या जनावरांना सुद्धा गोचिडजन्य आजार होत असतात. त्याच्यामध्ये थायलेरिया आहे, बबेसी आहे, किंवा आपण एक चर्चा केली की स्फुरद या घटकाच्या कमतरतेमुळे होणारे जे आजार आहेत त्याच्यामध्ये विशेषतः म्हैस या प्राण्यामध्ये त्याच्यामध्ये लाल लघवी होत असते. आणि अशा प्रकारचे आजार झाल्यानंतर साहजिकच त्याच्यामध्ये लाल रक्तपेशींचं प्रमाण कमी होतं, हिमोग्लोबिनची त्याच्यामध्ये लेवल कमी होते आणि अशा वेळेला आपणाला मोठ्या जनावरांमध्ये रक्त संक्रमणाची वेळ येऊ शकते. आणि अशा जनावरांना रक्त हे जसं श्वानामध्ये साधारणतः 400 ते 450 मिली ब्लड द्यावं लागतं तेवढं रक्त मोठ्या जनावरांना पुरत नाही. त्यांना साधारणतः 1 ते 2.5-3 लिटर पर्यंत रक्त द्यावं लागतं आणि त्याच्यासाठीच्या ब्लड बॅग आपल्याला व्यवस्थित तयार करून त्या संदर्भाने आपल्याला रक्त संक्रमण करता येऊ शकतं.
1: अच्छा, तर सर रक्त संक्रमण करताना काही अडचणी येतात का आणि त्यावेळी

0: त्याला मग त्या प्राण्यांची काय काळजी घ्यावी लागते.
1: हा, रक्त संक्रमण करत असताना सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे, आपण मग अशी वेगवेगळे टप्पे या ठिकाणी विचार केले, तर सर्वात महत्वाचं म्हणजे रक्तदाता मिळणे, रक्तदाता उपलब्ध होणे. बऱ्याच वेळेला प्रत्येकाला रक्त घ्यायला आवडतं, माझा प्राणी आजारी आहे मला रक्ताची गरज आहे असं म्हणणारे लोक खूप आहेत, परंतु माझा प्राण्याचं रक्त तुम्ही घ्या आणि एखाद्याला द्या असं म्हणणारे लोक समाजामध्ये फार कमी आहे. सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी ही आहे की रक्त संक्रमणादरम्यान रक्तदाता उपलब्ध होणे, ब्लड डोनर उपलब्ध होणे. म्हणूनच आपण म्हणतो की रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. रक्त आजही कोणत्याही प्रयोगशाळेमध्ये बनत नाही, ते जोपर्यंत कोणी देत नाही तोपर्यंत एखाद्याचा जीव वाचू शकत नाही. म्हणून रक्तदान

0: प्राण्याचं रक्त तुम्ही घ्या आणि एखाद्याला द्या असं म्हणणारे लोक समाजामध्ये फार कमी आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी ही आहे की रक्त संक्रमणादरम्यान रक्तदाता उपलब्ध होणे, ब्लड डोनर उपलब्ध होणे. म्हणूनच आपण म्हणतो की रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. रक्त आजही कोणत्याही प्रयोगशाळेमध्ये बनत नाही, ते जोपर्यंत कोणी देत नाही तोपर्यंत एखाद्याचा जीव वाचू शकत नाही. म्हणून रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. तर रक्तदाता उपलब्ध होणे सर्वात महत्वाची आपणाला अडचण या ठिकाणी भासते. रक्तदाता जरी मिळाला तरी त्या रक्तदात्याचं आणि रक्त घेणाऱ्याचं दोघांचं रक्त एकमेकाला मॅच झालं पाहिजे. ते जर झालं नाही तर आपल्याला दुसरा रक्तदाता शोधावा लागतो. त्याच्यामुळं हे रक्त एकमेकाला मॅच होणं ही सुद्धा एक या प्रक्रियेमधली महत्वाची एक अडचण आहे. आणि बऱ्याच वेळेला रक्त दिल्यानंतर साधारणतः पहिले 48 तास हा एक धोका नेहमीच असतो. हे एक छोटंसं ऑपरेशन किंवा शस्त्रक्रिया असल्यासारखाच प्रकार आहे. पहिले 48 तास हे जनावर नेहमी धोक्यामध्ये असतं. त्याच्यानंतर जर ते रक्त व्यवस्थित मॅच झालं तर 48 तासानंतरही ते व्यवस्थित चालतं फिरतं जनावर आणि त्यावेळेस आपण समजू शकतो की आपलं रक्त संक्रमण व्यवस्थित झालेलं आहे. अशा प्रकारच्या छोट्या छोट्या अडचणी या रक्त संक्रमणादरम्यान येत असतात.
1: अच्छा बरं सर, आता आपण म्हणालात की 48 तास महत्वाचे असतात रक्त घेणाऱ्यासाठी, मग देणाऱ्यासाठी काही अडचणी?
0: निश्चित, तुम्ही फार छान प्रश्न विचारला की रक्त घेणाऱ्याला जशा अडचणी असतात तसं रक्त देणाऱ्याला सुद्धा असू शकतं. परंतु निसर्गाने शरीरातल्या लाल रक्त पेशींची अशी प्रक्रिया बनवली आहे की पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये आपण जो रक्त दान केलेला आहे ते भरून आपल्या 3 दिवसामध्ये सहज येऊ शकतं. त्याच्यासाठी आपण थोडासा योग्य पोषक आहार घेणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, ज्या प्राण्याने रक्त दिलेलं आहे साधारणतः त्या दिवशी त्याला जास्त पळू न देणे किंवा शक्यतो त्याला व्यवस्थित योग्य जागी शांत ठेवणं अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून त्याला एखादा कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस येऊ नये. आणि अशा प्रकारची जर काळजी घेतली तर पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये जे दिलेलं रक्त आहे ते भरून यायला मदत होते. त्याच्यामुळे रक्तदात्याला काही होतं ही अशी जर कोणाच्या मनात शंका येत असेल तर ती या ठिकाणी पूर्ण मनातून काढून टाकणं गरजेचं आहे.
1: निश्चितच, म्हणजे शेतकरी बंधूंनी हे लक्षात घ्यायला हवं की जरी आपलं जनावर सुदृढ असेल आणि आपण त्याचं रक्त संक्रमणासाठी रक्त देत असू तर ते तसंच सुदृढ राहणार आहे. फक्त काही दिवस, 1-2-3 दिवस त्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि समोर स्वतःहून त्यांनी समोर यायला हवं आणि या म्हणजे जनावरांचं रक्त द्यायला हवं जेणेकरून इतर जनावरांना त्याचा फायदा होऊ शकतो. सर, जसं की आपण हे रक्त संक्रमणाबद्दल बोलतो आहोत तर याची सुद्धा रक्तपेढी असणारच. ज्या पद्धतीने माणसांचं रक्त साठवण्यासाठी रक्तपेढी असते तशीच जनावरांच्या सुद्धा रक्तांसाठी रक्तपेढी निर्माण केलेल्या असतीलच, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: हा, आतापर्यंत ह्या रक्तपेढी संदर्भात आपणाला माणसाचीच रक्तपेढी माहीत होती मनुष्याची. ज्यावेळेस आपल्याला रक्ताची गरज लागते त्यावेळेस आपण रक्तपेढीमध्ये जातो आणि पाहिजे त्या रक्तगटाचं रक्त घेऊन येतो आणि आपल्या पेशंटला देतो. परंतु प्राण्यामध्ये आतापर्यंत रक्तपेढीची सुविधा नव्हती. परंतु मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयामध्ये साधारणतः 10 ते 12 वर्षापूर्वी रक्तपेढीची स्थापना झालेली आहे. आणि त्या ठिकाणी ज्या प्राण्याला किंवा विशेषतः श्वानाला ज्या रक्ताची गरज आहे त्या ठिकाणी ते आजही उपलब्ध होत आहे. येणाऱ्या काळामध्ये निश्चितच महाराष्ट्र पशुविज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत जे विविध कॉलेजेस आहेत किंवा महाविद्यालय आहेत या ठिकाणी या रक्तपेढीची स्थापना केली जाऊ शकते आणि त्याद्वारे आजारी जनावरांना किंवा आजारी श्वानांना या ठिकाणी रक्ताचा पुरवठा केला जाऊ शकतो आणि त्यांचं जे मृत्यू होण्याचं जे प्रमाण आहे ते या ठिकाणी टाळलं जाऊ शकतं.
1: अच्छा, म्हणजे एकंदरीत रक्तपेढीची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणावर आहे जेणेकरून काही दिवस किंवा काही वर्ष किंवा जो काही कालावधी असेल तोपर्यंत ते रक्त चांगलं राहू शकतं,
0: स्टोर करता येऊ शकतं.
1: अगदीच अगदीच. तर सर, एखाद्या प्राण्याला किंवा जनावराला जर रक्त पाहिजे असेल तर त्याच्यासाठी डोनर कसा उपलब्ध करावा? कारण प्रत्येक वेळेला रक्तपेढी तिथे असेलच असं नाही.
0: तर साधारणतः आपण जो दाता श्वान आहे त्याला म्हणतो, त्याला उपलब्ध करण्यासाठी आपण मग त्याला काही सांगतो की तुमचं 1 वर्षाचं आम्ही या ठिकाणी लसीकरण किंवा व्हॅक्सिनेशन किंवा जंत निर्मूलनाच्या ज्या गोष्टी आहेत ते 1 वर्ष आम्ही तुम्हाला फ्री देऊ शकतो तुम्ही जर रक्त दिलं. किंवा आपण याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जे भाग आहे तो म्हणजे समाजातील जे श्वान प्रेमी आहेत त्यांना अवेअर होणं की त्यांनी या ठिकाणी जागरूक होणं हे अतिशय गरजेचं आहे. ते जागरूक झाल्यानंतर निश्चितपणे लोक पुढे येतील आणि आपल्या श्वानाचं रक्त हे देण्यासाठी मदत करतील. त्याचप्रमाणे ज्यावेळेस एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आज जर माझा श्वान एखाद्या आजाराने बाधित आहे आणि जर त्याला एखाद्या

0: दुसऱ्या श्वानाने जर रक्त दिलं तर मला हे समजतं की रक्त देण्याची गरज किती आहे, त्याच्यामुळे माझा श्वान हा पुढच्या वेळेला मी निश्चितपणे असं जसं कोणाला जर गरज लागत असेल तर अशा वेळी माझा श्वान दुरुस्त झाल्यानंतर त्या श्वानाचं रक्त हे दुसऱ्या श्वानाला देऊ शकतो. म्हणून जो व्यक्ती या पूर्ण सिस्टीम मधून गेलाय त्याला हे समजतं की आपल्याला रक्ताची गरज किती आहे आणि अशा वेळेला तो पुढच्या वेळेला रक्ताची उपलब्धता या ठिकाणी करून देऊ शकतो.
1: अगदीच. सर, एक प्रश्न मनामध्ये येतोय की जेव्हा तुम्ही म्हणालात की श्वानाला 11 प्रकारचे म्हणजे रक्तगट आहेत श्वानाचे, तर प्रत्येक ज्याच्याकडे श्वान आहे किंवा जे हौशी असतात ज्यांना खूप आवड असते श्वान पाळण्याची, तर त्यांनी आपल्या श्वानाचा रक्तगट माहीत करून घ्यायलाच हवा.
0: निश्चित निश्चित. तर मी मगाशी आपण चर्चा करत असताना तुम्ही एक प्रश्न विचारला होता की एकूण प्राण्यांमध्ये कसे विविध रक्तगट आहेत, त्याच्यामध्ये मी श्वानाच्या संदर्भाने एक महत्वाची बाब सांगितली होती की श्वानामध्ये एकूण 11 प्रकारचे रक्तगट आहेत आणि त्याच्यामध्ये DEA 1.1 म्हणजे डॉग इरिथ्रोसाइट अँटीजन हा 1.1 हा जास्तीत जास्त सेन्सिटिव्ह आहे.
1: अच्छा.
0: म्हणजे तो जर आपण चेक केला तर बाकीचे चेक करण्याची गरज नाही.
1: अच्छा.
0: तो जर चेक केला, म्हणून आजकाल बाजारामध्ये म्हणजे प्रयोगशाळेमध्ये सुद्धा DEA 1.1 हा चेक करण्याची सुविधा आहे. बाकीचे 10 तुम्ही चेक केले नाही तरी चालतात. हा एक चेक करून जर तुम्ही ठरवलं की आपला डॉग हा DEA 1.1 पॉझिटिव्ह आहे की DEA 1.1 निगेटिव्ह आहे, हे माहीत करून घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि ते मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक श्वानपालक हे करून घेईल. म्हणजे इमर्जन्सीमध्ये त्यांनी जरी आम्हाला ते सांगितलं की त्यांच्या डॉगला कोणता ब्लड ग्रुप आहे तर त्याला तशा प्रकारचं रक्त लवकर आपल्याला उपलब्ध करून देता येईल.
1: मी त्यासाठीच हे विचारले की प्रत्येकाला माहीत असावं की आपल्या श्वानाचा रक्तगट कोणता आहे, म्हणजे कधीही कुठलीही अडचण आली तर अगदी वेळेमध्ये त्याला रक्तगट मिळू शकतं. तर सर, प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या आमच्या पशुपालकांना किंवा प्राणीमित्रांना आपण थोडक्यात काय सांगाल?
0: माझं सर्व प्राणीमित्र आणि जे पशुपालक यांना एकच म्हणणं आहे की रक्तदान म्हणजे श्रेष्ठ दान आहे. तर रक्त हे आज कोणत्याही एखाद्या कोणतीही आपण लॅब घेतली किंवा कोणतीही प्रयोगशाळा घेतली तर त्या ठिकाणी बनत नाही. तर आपण स्वतःहून पुढे येऊन आपलं जर श्वान प्राणी जर हेल्दी असेल, आपल्या ज्या मी मगाशी सांगितलेल्या आपल्या क्रायटेरियामध्ये किंवा त्याच्या साच्यात बसत असेल, तर आपण स्वतः येऊन पुढे नजिकच्या पशुवैद्यक महाविद्यालयात जाऊन त्या ठिकाणी आपल्या प्राण्याचं रक्तदान करून घ्यायचे, जेणेकरून ते रक्त एखाद्या दुसऱ्या प्राण्याला या ठिकाणी वापरलं जाईल आणि त्याला त्याचा नवीन जन्म या ठिकाणी मिळू शकतो. तर माझं पशुपालकांना सांगणं हे काय की आपण स्वतः या पद्धतीने जागरूक व्हा, आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही जागरूक करा आणि आपल्या मनात जर एखाद्या शंका असतील की माझ्या प्राण्याचं रक्त दिल्यानंतर माझा प्राणी आजारी पडेल तर ती कृपया मनातून काढून टाका. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, हे जसं माणसामध्ये आहे तसं प्राण्यामध्ये तर ते फार महत्वाचं आहे. कारण मनुष्यामध्ये सुद्धा रक्तपेढ्या अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत, परंतु प्राण्यांमध्ये अजून रक्तपेढी उपलब्ध नाही आहेत. म्हणून आपण जास्तीत जास्त पद्धतीने या ठिकाणी रक्तदान करणे हेच मी आजच्या दिवशी प्रकर्षाने सांगू इच्छितो.
1: तर निश्चितच सगळे श्वान पालक, पशुपालक किंवा प्राणीमित्र आहेत त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी की ज्याप्रमाणे माणसासाठी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे तसंच प्राण्यांसाठी सुद्धा ते तितकंच महत्वाचं आहे. मनुष्याला बुद्धिवान प्राणी म्हटलं जातं, त्याला समजतंय आपल्याला रक्त द्यायचंय, पण प्राण्यांमध्ये ही गोष्ट प्राणी सांगू शकत नाहीत तर त्याची जबाबदारी निश्चितपणे माणसांवर येते. तर सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी की होता होईल तेवढ्या जास्त प्रमाणात आपले पशु किंवा प्राणी सुदृढ असतील तर त्यांनी निश्चितच या गोष्टीचा विचार करावा आणि त्यांना सुद्धा रक्तदानासाठी त्यांनी न्यायलाच हवं. थोडीशी काळजी घेण्याची गरज आहे आपल्या प्राण्यांची, पण पुढे येऊन त्यांनी द्यावं म्हणजे इतर कृश जे प्राणी आहेत किंवा जे आजारी प्राणी आहेत त्यांना निश्चित या रक्ताचा उपयोग होऊ शकतो आणि त्यांचं आयुष्य वाढवू शकतं. मंडळी, प्राण्यांमधील रक्त संक्रमण हा विषय आजवर अनेकांसाठी अनोळखी होता, पण आजच्या या चर्चेतून आपण जाणून घेतलं की विज्ञानाच्या मदतीनं प्राण्यांनाही जीवदान देता येतं अगदी मानवाप्रमाणेच. रक्तदान हे फक्त माणसापुरतं मर्यादित नाही तर ते करुणा, सेवा आणि संवेदनशीलतेचं प्रतीक आहे. तेव्हा सर्व शेतकरी बांधवांना, पशुपालकांना हीच विनंती की आपल्या पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घ्या आणि या शास्त्रीय प्रगतीविषयी जनजागृती वाढवा. तर सर, आज स्टुडिओमध्ये येऊन आपण प्राण्यांमधील रक्तसंक्रमण
2: प्राण्यांमध्ये होणारे आजार किंवा रक्तक्षय झालेल्या प्राण्यांची लक्ष

0: शिक्षण, तसंच रक्तगट आणि ब्लड डोनर किंवा रक्तपेढी या संदर्भात अगदी सविस्तर अशी माहिती आपण दिलेली आहे. त्याबद्दल समस्त शेतकरी बंधू आणि आकाशवाणीच्या वतीने मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: शेतकरी बंधूंनो, आताच आपण प्राण्यांमधील रक्तसंक्रमण याविषयी डॉक्टर पंकज भानुदास हासे, सहाय्यक प्राध्यापक पशु औषध वैद्यकशास्त्र विभाग, पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालय परभणी यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.
2: आताच आपण प्राण्यांमधील रक्त संक्रमण याविषयी डॉक्टर पंकज हासे यांच्याशी केलेली बातचीत ऐकलीत. आणि याबरोबरच आजचा आपलं घर आपलं वावर कार्यक्रम आता समाप्त होत आहे. मंगला माळवेला अनुमती द्या, पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. नमस्कार.

0: पार्वती हिरोची किसान उन्नती योजना 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ 92,899,22,344.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99,606,55,381.
2: आकाशवाणी मुंबई. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. केरळमचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांचा शपथविधी. 20 मंत्र्यांनीही घेतली शपथ. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. नीट पेपर फुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकर या क्लास चालकाला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी. उत्तर प्रदेशात रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी आज नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी यावेळी सहमती दर्शवली. तसंच व्यापार आणि गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नील अर्थव्यवस्था, चक्रीय अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. गेल्या वर्षी झालेला भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार हा भारत आणि नॉर्वेच्या सामाजिक प्रगतीचा आराखडा आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चेनंतरच्या संयुक्त निवेदनात केलं.
3: भारत और यूरोप अपने संबंधों के एक नए स्वर्णिम युग में प्रवेश कर रहे हैं. पिछले वर्ष भारत और यूरोपियन फ्री ट्रेड एसोसिएशन के एक ऐतिहासिक ट्रेड एंड इकोनॉमिक पार्टनरशिप एग्रीमेंट लागू किया. यह एग्रीमेंट भारत और नॉर्वे के
2: बांधनी क्षेत्रातलं सहकार्य दृढ करतील, असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. भारतात पहलगाम हल्ल्याच्या वेळी नॉर्वेनं भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मोदी यांनी नॉर्वेचे आभार मानले. नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहरस्टोर यांनी भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याला पाठिंबा दर्शवला. 5 देशांच्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या इटलीला रवाना होणार आहेत. यावेळी प्रधानमंत्री मोदी प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली. तिरुवअनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला, के मुरलीधरन, ए पी अनिलकुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांना

चा समावेश आहे. मुस्लिम लीगचे पी के कुणहली कुट्टी, आर एस पी नेते सिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉस जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनुप जेकब आणि सी एम पीचे सी पी जॉन यांनीही शपथ घेतली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियांका गांधी वड्रा, त्याचबरोबर काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित होते. केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह माकपचे आणि भाजपाचे नेतेही या शपथविधीला उपस्थित होते. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठीही ही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होणार आहे. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. इराण आपल्या हक्काचं रक्षण करण्यास सक्षम असून अमेरिकेसोबतच्या वाटाघाटी सन्मानजनक पद्धतीनं होणं आवश्यक आहे असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी म्हटलं आहे. ते इराणमधल्या एका वृत्तसंस्थेशी बोलत होते. इराणचे शत्रू इराणमध्ये अस्थिरता निर्माण करत असून अशा काळात राष्ट्रीय ऐक्य महत्त्वाचं असल्याचं पेजेश्कियान यावेळी म्हणाले. सिंचनाचा अभाव हेच विदर्भातल्या शेतकरी आत्महत्यांचं प्रमुख कारण असून जलसंवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवन बदलू शकतं असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं. त्यासाठी प्रत्येक गावात जलसंवर्धन, नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामं लोकसहभागातून केली जावीत असं आवाहन त्यांनी केलं. ते नागपूर इथे जलक्रांती परिषद 2026 बोलत होते. पुराच्या स्वरूपात वाहून जाणारं पाणी रोखलं तर शेती आणि गावाचं भवितव्य बदलू शकतं, मात्र नदी स्वच्छ ठेवणं ही फक्त सरकारचीच नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे असंही ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकरच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती, त्यामुळं आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली होती. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तऐवज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले होते. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचा मोटेगावकर हा सक्रिय सदस्य आहे. त्यानं इतर आरोपींशी संगणमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना दिली असं सीबीआयनं म्हटलं आहे. दरम्यान या प्रकरणात सीबीआयनं आत्तापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 10 आरोपींना अटक केली आहे. गेल्या 24 तासात सीबीआयनं 5 ठिकाणी शोधमोहीम राबवली आणि अनेक कागदपत्रं, संगणक तसंच मोबाईल फोन जप्त केले आहेत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी वऱ्हाडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले. महामार्गावर पालघर इथे धानिवरीजवळ लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रक आणि कंटेनरची टक्कर झाल्यानं हा अपघात झाला. ट्रकमध्ये 100 पेक्षा जास्त वऱ्हाडी होते अशी माहिती मिळत आहे. जखमींवर कासा तसंच धुंदलवाडी इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला.
ट्रकनं समोरून येणाऱ्या प्रवासी वाहनाला जोराची धडक दिल्यानं हा अपघात झाला. या वाहनात 10 जण प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी होती की यातल्या 9 जणांचा जागेवर मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये

मदत जाहीर केली आहे. तसं जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये मदत देण्यात येणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई इथल्या चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना सुरू आहे. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 7 षटकात 2 बाद 63 धावा झाल्या होत्या. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 46.3 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. केरळमचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांचा शपथविधी. 20 मंत्र्यांनीही घेतली शपथ. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. नीट पेपर फुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकर या क्लास चालकाला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी. उत्तर प्रदेशात रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

झाला. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 meters अर्थात 558 kilohertz, तसेच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲपवर, तसेच FM